सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 भाद्रपद शके 1948 अर्थात 7 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:57 झालेले आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात आता किशोरी आमोणकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तीरचना.

अजित कडकडे यांच्या आवाजात संत शिवदास यांची ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं विलासबुवा पाटील यांनी. अमृतधारा या कार्यक्रमामध्ये आता शरद जांभेकर आणि सहकार्यांच्या आवाजात ही रचना.

0: मानवतेचे समतेचे तू एकच आशा स्थान, पराक्रमावर तुझ्या वितंबे अखंड हिंदुस्थान।
1: महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय।

श्रद्धेय शाहीर साबळे यांच्या आवाजातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आता समाप्त करत आहोत.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 6:37 झालेली आहेत. आता ऐकूया आमच्या आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकणार आहात. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये औषधी वनधन संवर्धन आणि पर्याय याविषयी वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ पूर्वा जोशी यांच्याशी प्रसाद कुलकर्णी यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकणार आहात. 7:00 साहित्य विषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यात जीवन साळोखी लिखित ललितबंध बंद खोली आज आम्ही प्रसारित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. दरम्यान ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम 7:45

आज सकाळी 8:15 मौखिक आरोग्याविषयी डॉ अमोल लाहोटी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकणार आहात. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आम्ही प्रसारित करू. आज सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. त्यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये ललिता भावे यांच्या ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग पहिला आज आम्ही प्रसारित करणार आहोत. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम.

0: प्रसारित करू. आज सकाळी 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार, 9:30 वाजता उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 10:10 वाजता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित, त्यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये ललिता भावे यांच्या ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आज आम्ही प्रसारित करणार आहोत. 11:00 वाजता गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:00 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:35 वाजता साहित्य सौरभ कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये रामराम पाहुणं हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR ॲपवर. 6:40 वाजून झालेली आहेत. ऐकूया कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी माहिती. ऐकूया या माहितीचा भाग दुसरा.
2: मंडळी, हायड्रोपोनिक चारा प्रणालीचं बांधकाम जाणून घेत असताना दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी तापमान आणि आर्द्रतेचं योग्य व्यवस्थापन असणं आवश्यक ठरतं. साधारणपणे 15-32 अंश सेल्सिअस तापमान आणि 80-85% सापेक्ष आर्द्रता असलेल्या अर्धनियंत्रित वातावरणात हायड्रोपोनिक चारा चांगल्या प्रकारे वाढतो. चाऱ्याच्या योग्य वाढीसाठी पुरेसा प्रकाशही आवश्यक असल्यानं लहान शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाचे ग्रीन हाऊस उभारणं फायदेशीर ठरतं. शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाचे ग्रीन हाऊस उभारण्यासाठी बांबू, लोखंडी पाईप किंवा PVC पाईप यांचा सांगाडा तयार करता येतो. या संरचनेवर शेडनेट किंवा आवश्यकतेनुसार गुणपाटाचं आच्छादन करून हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी योग्य वातावरण निर्माण करता येतं. मंडळी, पशुधनाच्या हिरव्या चाऱ्याच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक चारा प्रणालीचा आकार निश्चित करता येतो. ही प्रणाली उभारण्यासाठी कमी जागा पुरेशी असते. साधारणपणे 10x10 फूट आकाराचं शेडनेट हाऊस या उद्देशासाठी उपयुक्त ठरतं. व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी हे शेडनेट हाऊस पशुधनाच्या गोठ्याजवळ उभारणं फायदेशीर ठरतं. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी साधारणपणे 1.5x3 फूट आकाराचे मध्यम आकाराचे प्लॅस्टिकचे ट्रे वापरायला हवेत. ट्रे चाऱ्याचं वजन पेलतील इतके मजबूत असावेत. धातूचे ट्रे वापरणं टाळावं, कारण सतत ओलाव्याच्या संपर्कात राहिल्यामुळे ते गंजण्याची शक्यता असते. ट्रेमधल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक ट्रेमध्ये 15-20 लहान छिद्र करायला हवेत. शेडनेटच्या आत ट्रे ठेवण्यासाठी बांबू, PVC किंवा लोखंडाचे रॅक तयार करता येतात. रॅक साधारणपणे 3-4 थरांचे असावेत. मात्र रॅकची उंची जास्त ठेवू नये, अन्यथा पाणी फवारणं आणि ट्रे काढणं अवघड होऊ शकतं. प्रत्येक 2 थरांमध्ये पाणी देणं आणि ट्रे हाताळणं सोपं जाईल इतकं अंतर आपण ठेवायला हवं. त्याचबरोबर प्रत्येक थराला एका बाजूनं हलका उतार दिला तर ट्रेमधल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा जलद आणि सहज होतो. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी रॅकच्या उताराखाली एक छोटी ड्रेनेज लाईन आपण बनवायला हवी. मंडळी, हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी नेहमी उत्तम दर्जाचं, स्वच्छ आणि चांगली उगवण क्षमता असलेलं बियाणं वापरायला हवं. तुटलेलं, कीडग्रस्त, बुरशी लागलेलं किंवा खराब बियाणं वापरू नये, कारण अशा बियाण्यांची उगवण कमी होते आणि तयार होणाऱ्या चाऱ्याची गुणवत्ताही घटते. त्यामुळं चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची निवड करणं ही दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनाची पहिली आणि महत्वाची पायरी आहे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीची माहिती जाणून घेतली. हा होता या माहितीचा भाग दुसरा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

0: कृषी वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: श्रोतेहो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुला, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 झालेली आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी. आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण युवा व प्रौढ अवस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेतलं. तर आजच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेऊया. वय वाढत जाते तसे आपल्या शरीरातील चयापचनाचा वेग, शारीरिक हालचाल आणि शरीराची ऊर्जा आवश्यकता बदलत जाते. याच काळात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार आणि वाढते वजन यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. मात्र योग्य आहार आणि नियमित जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा धोका कमी करण्यास आणि काही आजारांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. सर्वप्रथम आपल्या ताटाकडे पाहूया. ताटातील मोठा भाग भाज्या आणि सलाडने, त्यानंतर योग्य प्रमाणात धान्य, भाकरी, पोळी आणि प्रथिनांचा स्रोत जसे डाळी, कडधान्य, पनीर, दही, अंडी किंवा योग्य मांसाहारी पदार्थ यांनी भरलेला असावा. मधुमेहाच्या बाबतीत केवळ साखर टाळणे पुरेसे नाही. एकूण आहाराचे प्रमाण, कर्बोदकाचे प्रमाण आणि त्यांची गुणवत्ता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैदा आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी संपूर्ण धान्ये, डाळी, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. उच्च रक्तदाबासाठी मिठाचे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे. पापड, लोणची, नमकीन, पॅकेट स्नॅक्स आणि अतिखारट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. हृदयाच्या आरोग्यासाठी तळलेले पदार्थ, ट्रान्सफॅट आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करून भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समावेश करावा. वजन वाढत असेल तर फक्त जेवण कमी करण्याऐवजी आहारातील गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा. गोड पेय, अतिरिक्त साखर, तळलेले पदार्थ आणि अनावश्यक स्नॅक्स कमी करून नियमित शारीरिक हालचाल वाढवणे आवश्यक आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यम वयात केलेले छोटे बदल भविष्यात मोठे आरोग्य फायदे देऊ शकतात. दररोज थोडे चालणे, योग्य वेळी जेवणे, पुरेशी झोप घेणे, तंबाखू आणि धूम्रपान टाळणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, याला आहाराची जोड मिळाली तर आरोग्य अधिक चांगले राखता येईल. लक्षात ठेवा, आहार हा आजारांवर उपचार करणाऱ्या औषधांचा पर्याय नाही, परंतु योग्य आहार हा आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध यातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणूनच आजपासून आपल्या ताटात छोटे पण सातत्यपूर्ण बदल करा, कारण आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज केलेली सुरुवात उद्याचा धोका कमी करू शकते. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 6:50 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला जे विपुल वनसंपदा लाभलेली आहे आणि त्याच्यात औषधी वनस्पतींचा जो प्रचंड बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्यातल्या पूर्वा जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
3: नमस्कार.
2: आतापर्यंत आपण बघितलं की या तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले होते त्याची उत्तरंही सापडत गेली असं तुम्ही सांगितलं. पण मग आता महत्वाचं म्हणजे की तुम्ही जसं सांगितलं की आजूबाजूला इतकी आदिवासी आणि गावं आहेत हे सगळं, त्या ग्रामस्थांना आपलंसं करण्यातही तुमचा वेळ गेला असेल.
3: नक्कीच गेला.
2: हे सगळं तुम्ही केलं आणि म्हणूनच काम पुढे गेलंय हे आपण नक्कीच गृहीत धरतो आहोत. तर आता तुम्ही प्रत्यक्ष काय काम सुरू केलेलं आहे याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे.
3: आता जसं आपण मागच्या वेळी बोललो की जंगल व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मग त्याच्यात मूल्यवर्धनाच्या काही शक्यता आहेत का? जसं ताडोब्यामध्ये काही गावांमध्ये हिंडताना आमच्या असं लक्षात आलं की तिथे वाईल्ड फ्रुट्स बेल कवट हे सगळं अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग ग्रामस्थांशी बोलताना ताई हे आपल्याकडे भरपूर आहे ना, ताई आपल्याकडे भरपूर आहे ना. म्हटलं भरपूर म्हणजे किती? ते नाही भरपूर आहे. म्हटलं म्हणजे मोजलेलं नाही. म्हणजे तिथे एक प्रश्न समोर उभा ठरला.
2: पोटापुरतं भरपूर आहे
3: असंही असू शकेल. मग अनेक गावांमध्ये चर्चा करताना हे लक्षात आलं नाही भरपूर आहे म्हणजे खरंच भरपूर आहे. आपल्याला कदाचित त्याचा डेटाही घ्यावा लागेल. म्हणजे त्याच्यात संशोधनाचा विषयही आहे आणि मूल्यवर्धनाचा विषयही आहे. मग हे जेव्हा समोर आलं तेव्हा उल्काची संकल्पना खरंच सुचली आणि ती लिहिली गेली माझ्याकडनं असंच म्हणूया. आणि नाम फाउंडेशनला डायरेक्टली अप्रोच करता आलं आणि नानासाहेबांनी संकल्पना स्वतः ऐकून घेतली आणि एका त्यांच्या सहकार्याने नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि लोकल एनजीओ पर्यावरण मित्र त्यांच्या अतिशय खंबीर अशा आधाराने या एका गावामध्ये आम्ही आज एक प्रकल्प सुविधा उभी केली.
2: स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय मला वाटतं की हे काम करणं कठीण.
3: हे शक्यच नाही. आणि स्थानिक असले तर, कारण हे त्यांच्यासाठी चाललेलं आहे. आपण बाहेरनं जाणारी माणसं असतो शेवटी प्रसादजी, आणि अनेकदा ट्रॅडिशनल प्रोसेसिंग वगैरे हा जो भाग असतो ना तो आपल्यापेक्षा चांगला त्यांना येत असतो
2: निश्चितच. प्रश्न
3: हे कुठेतरी आपल्याला सुद्धा ऍक्सेप्ट करण्याची वेळ
2: हो म्हणजे त्यांच्याकडे शिकायचं असतं.
3: त्यांच्याकडनं शिकायचं असतं आणि त्यांच्याकडे जे त्यांना वाटतं की हे ताई करू शकतील किंवा हे दुसऱ्या कोणाची तरी मदत इथे घ्यावी लागेल ते आपल्यापर्यंत येतं. तिथे मदत जरूर करणं गरजेचं आहे. तर हा तो प्रकल्प झाला की प्रकल्प सुविधा ह्याच्यासाठी उभी केली आहे मेनली की जंगलातली फळं आणि एक छोटा प्रक्रिया उद्योग तिथे असावा. आणि मग त्यामुळे भद्रावती तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये स्थानिक बचत गट निर्माण झाला एक बायकांचा, क्रांती ज्योती महिला बचत गट असा आता तो गट स्थापन झालाय. आणि वन आधारित जे जे काही आपल्याला शाश्वत पद्धतीने गोळा केलेलं जे काही असेल ते त्याचा प्रक्रिया उद्योग असं त्याचं स्वरूप आहे. हा पहिला प्रकल्प तिथे
2: काय काय बनवलं जातं तेवढं फक्त जरा थोडं
3: त्याची बनवण्याची प्रक्रिया आता या आताच्या फ्रूट सीझनपासून सुरू होणार आहे. पण आमच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या मी सध्या गुलदस्त्यात ठेवते, कारण डायबिटीससाठीच्या काही महत्वाचे प्रॉडक्ट की ज्याच्यात बेल आहे तुम्हाला सांगायला नको. आणि त्या अनुषंगाने रिसर्चही मी त्याला लिंक करते म्हणजे लॅबवर की ज्याच्यात अँटीऑक्सिडंट खरंच आहेत का किंवा त्या फळांमध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा त्या फळांचं करून घेतलंय. आता आम्ही सगळीकडे पोचावं अशी इच्छा आहे की तो प्रॉडक्ट तिथे लोकली राहू नये तर तो बाहेर पर्यंतही जावा कदाचित.
2: निश्चितच. आणि ह्या सदिच्छा आमच्या पण आहेत, कारण असं आहे की तुम्ही जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केलेलं आहे त्याचं एंड प्रॉडक्ट म्हणजे हेच आहे, त्यांना उपजीविकेचं साधन मिळणं आणि आपल्याला तिथल्या औषधी वनस्पतींचा एवढ्या वनधनाचा उपयोग होणं,
3: अगदी
2: ही दोन्ही त्याच्यात गरजेचं आहे,
3: अगदी महत्वाचं आहे.
2: तर मला असं वाटतं ही वाटचाल योग्य दिशेने चालली असं म्हणायला हरकत

0: नाही, आम्ही उत्सुक आहोत. या भागापुरता निरोप घेऊया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर. परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
4: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत. त्वरा करा संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर. फोन नंबर 94 220 43 399.
5: हे बघा, तुमचे पुढचे दात छान आहेत बरं का?
6: अगं ते दाखवायचे झाले. खायला दाढा नाहीत, पंक्तीत पहिल्यांदा बसतो आणि शेवटी उठतो, ते पण अर्धपोटी.
7: इतक्या सकाळपासूनच जेवणाची कसली चर्चा सुरू आहे?
6: हो डॉक्टर, माझ्या दाढा दुखत होत्या ना, तशा त्या पूर्वी काढल्यात. हे जे आहेत हे दर्शनी दात आहेत, आणि ते खरोखरच चांगले आहेत का हेच कळत नाही. कधी वाटतं सरळ कवळी बसवावी, पण एक मित्र म्हणाला त्याला कवळीनं काही खाता आलं नाही. 2-4 दात होते त्यानं जरा तरी खाता येत होतं. तर दुसरा म्हणाला ते फिक्स दात वगैरे काही खरं नाही, मी कवळीनं सगळं खातो, आणि हिचं म्हणणं पुढचे दात नका काढू, ते न काढता जो काही उपाय आहे तो करा.
7: रावसाहेब, तुमच्या समोर वकिली करणं अवघड आहे, पण घरातला जज बरोबर आहे म्हणून आर्ग्युमेंट करतो. आपण CBCT आणि स्कॅन करून हे नक्की करू शकतो की तुमचे उरलेले सगळे दात तुम्हाला अंदाजे किती वर्ष साथ देतील. मग आपण ते ठेवून कसा ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो ते तुमच्याशी चर्चा करूया. म्हणजे पुढचे दात ठेवून फिक्स दात किंवा कवळी, नाहीतर सगळे दात काढून फिक्स दात किंवा कवळी.
5: वा डॉक्टर, तुमचा युक्तिवाद मला मान्य आहे बरं का? मी आत्ताच रावसाहेबांसाठी CBCT आणि स्कॅनसाठीची अपॉइंटमेंट घेते.
7: अहो, बाहेर जायची कुठेही आवश्यकता नाही.
5: म्हणजे
7: आता इथेच आपल्या माधव मिशन मध्ये CBCT आणि स्कॅनची सोय आहे.
5: हे बरं झालं.
8: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96 04 09 95 00.
9: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
10: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
11: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
12: श्रोतेहो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
13: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आला. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, किती लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे, आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड, बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपणाला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20-30 हजार मिळतात.
12: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
14: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं.

श्रोतेहो, आज 7 सप्टेंबर, आजचे काही दिनविशेष. आज भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जाणारे डॉक्टर गोविंद स्वरूप यांचा स्मृतिदिन.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये जीवन साळोखे लिखित ललितबंध बंद खोली आता प्रसारित करत आहोत. वाचन प्रवीण चिपळूण यांचं.

श्रोतेहो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक राजा होता, त्याला मूलबाळ नव्हतं. वयोमानापरत्वे तो थकत चालला होता आणि त्याच्या राज्याला उत्तराधिकारी किंवा वारस नसल्यानं तो नेहमी चिंतेत होता. तेव्हा त्यानं आपली चिंता प्रधानाला बोलून दाखवली. तेव्हा तो प्रधान म्हणाला, महाराज, आपल्या राज्यातील व्यवस्थेप्रमाणे अशी परिस्थिती जेव्हा समोर येईल तेव्हा आपण हत्तीच्या सोंडीत पुष्पमाला सुपवून राजा निवडण्याची तयारी दर्शवावी. राजाला ते पटलं. त्यांना राजा दवंडी द्यायला सांगितलं. हत्तीची सूक्ष्मदृष्टी व्यक्तीची पारख करताना सहसा चुकत नाही या बाबीवर विश्वास ठेवून पंचक्रोशीतल्या लोकांना बोलवून राज्याच्या हत्तीकडं ती जबाबदारी सोपवण्यात आली. तो हत्ती नगरातून 3-4 वेळेला फिरला. सर्वांची उत्कंठा वाढली. पण अचानक एके ठिकाणी थांबून त्यानं एका साध्या वेशातल्या युवकाच्या गळ्यात ती पुष्पमाला घातली. इकडं टाळ्यांचा कडकडाट झाला. नवीन राजाची नियुक्ती झाली. आता त्या वृद्ध राजाची काळजी मिटली होती. तेव्हा त्यानं राज्याची सगळी सूत्रं या नवीन राजाच्या हाती सोपवून आपली निवृत्ती जाहीर केली. नवीन राजासुद्धा पूर्वानुभव नसताना सुद्धा सहकाऱ्यांच्या मदतीनं समंजसपणे राज्यकारभार करू लागला. हळूहळू लोकांची नवीन राजावर श्रद्धा बसू लागली. नव्यानं झालेला राजा रोज दिवसभराचं कामकाज आटपून राजवाड्यात परतल्यावर एका बंद खोलीत एकटाच जात असे आणि तिथं तासभर घालवून मग आपल्या दालनात झोपी जात असे. त्या बंद खोलीच्या चाव्या फक्त त्या राजाकडेच होत्या. पुढं राजदरबारातल्या लोकांच्या मध्ये तो एक उत्सुकतेचा विषय झाला. हळूहळू त्या बंद खोलीची चर्चा राज्यभर पसरली. एक दोघांनी राजाला धाडस करून त्याबद्दल विचारून पाहिलं, पण तेव्हा राजानं उत्तर द्यायचं टाळलं. लोकांची वाढती उत्सुकता आणि चर्चा पाहून एके दिवशी राजानं दरबार भरवला आणि सांगितलं, आज मी तुम्हाला त्या बंद खोलीविषयी सांगणार आहे. तिथं तुमच्या कल्पनेतली एकही वस्तू नाही, पण त्या बंद खोलीत माझा एक जुना अंगरखा. हो, तोच अंगरखा जेव्हा मला हत्तीनं माळ घातली आणि तेव्हा माझ्या अंगात असलेला तो अंगरखा मी त्या बंद दालनात जतन करून ठेवलाय. बरं, तसं करण्यामागचं नेमकं कारण काय असं प्रधानानं विचारलं असता राजा म्हणाला, हे बघा, आपलं मूळ काय, आपण कोणत्या परिस्थितीतून आलो, आपले हात आकाशाला लागले तरी आपलं नातं या मातीशी आहे या गोष्टींची सतत जाणीव होत राहावी. आपल्या डोक्यात अहंकाराचा वारा शिरू नये म्हणून मी रोज तिथं जाऊन तो अंगरखा पाहतो आणि त्याबद्दल चिंतन करतो. अहो, जे काही मला मिळालेलं आहे ते देवाच्या आशीर्वादानं मिळालेलं आहे आणि ही जबाबदारी मला जाणीवपूर्वक पार पाडायची आहे आणि एका विशिष्ट वेळी मलाही निवृत्त व्हायचं आहे. याची जाणीव हा अंगरखा मला नेहमी करून देत राहिला आहे. अहो मंडळी, आता या गोष्टीतून आपण हाच बोध घ्यायचा की राजासारखी एक रहस्यमय बंद खोली आपल्यापैकी प्रत्येकाकडे असावी. ती खोली म्हणजे प्रत्यक्षात उभारलेली खोली नसली तरी चालेल, पण मनाच्या कोपऱ्यात जरूर असावी. कारण त्या खोलीत आपले जुने दस्तऐवज, आपल्या पूर्वस्थितीच्या भल्याबुऱ्या आठवणी, आपले सोनेरी दिवस तिथं कैद झालेले असावेत. त्यांचं अधेमध्ये आपण स्मरण करावं, उजळणी करावी. त्यामुळं आपल्याला अहंकाराचा वारा कधी शिवणार नाही. मूळ परिस्थितीची जाणीव कायम होत राहील. मग आपल्याकडे अशी एखादी रहस्यमय बंद खोली आहे का जिथं आपल्या मनाची कवाडं खुली होतील का? आपल्याला मोकळेपणानं मातीशी नातं सांगता येईल का? बघा पटतंय का?

0: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत जीवन साळोखे लिखित ललितबंध बंद खोली आताच आम्ही प्रसारित केला. वाचक स्वर आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
2: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
1: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
2: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
1: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
2: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662 50 362.
1: फोन पुन्हा एकदा 70662 50 362.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष

0: ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि चायना मास्टर्स पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी, एनएसएस आणि माय भारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पुढील वर्षापर्यंत प्रत्येक राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या स्थापनेसाठी केंद्राकडून 7% सहाय्य दिलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असं शहा यांनी नमूद केलं. एमपीएससी परीक्षांबाबत प्रश्नपत्रिका निर्मितीपासून संपूर्ण परीक्षा पद्धतीत आवश्यक त्या सुधारणा तातडीनं लागू करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पारदर्शक परीक्षा पद्धती विकसित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली. ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत करणार आहे. या प्रयत्नांबरोबरच कठोर कायदे सुद्धा करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिलं. दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर 6 सदस्यांचाही यात समावेश आहे. राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीवर आधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजवण्याच्या दृष्टीनं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षांच्या कामगिरीवर आधारित ही श्रेणी निश्चित केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर केवळ आंदोलन करून भागणार नाही तर ठोस कृती कार्यक्रम आखून त्याचा पाठपुरावा करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नागपुरात केलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील मेळघाट आणि मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्प गिधाडांच्या संवर्धनाच्या दिशेनं देशातील यशस्वी केंद्रे ठरली आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माहितीनुसार डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात 29 गिधाडं सोडण्यात आली. त्यापैकी विविध प्रजातींच्या गिधाडांनी चांगल्या प्रकारे तग धरला असून त्यांचा जगण्याचा दर 78% नोंदवला.

0: गेला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गिधाडांची घटती संख्या पाहता त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मेळघाट आणि पेंचमधील उत्साहवर्धक परिणाम गिधाड संवर्धनाच्या प्रयत्नांना आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठी चालना देणारे ठरले आहेत. गिधाडांच्या संवर्धनाला यश मिळणे हे केवळ एका पक्षी प्रजातीच्या संरक्षणापुरते मर्यादित नसून पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीनं देखील महत्वाचं आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल काल रात्री पुण्यात जाहीर करण्यात आला. भारतीय विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या लाजाळू एकांकिकेनं 61व्या पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरर ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार या एकांकिकेला दुसरं तर मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं. ऋषिकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोफत बस सेवेचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी 2900 एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते काल ठाण्यात बोलत होते. पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीसाठी काल बालगंधर्व मंदिर ते पुणे महापालिका मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त मोर्चा काढला. या मोर्चात तरुणांसह सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता. जालना जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर पोलीस प्रशासनानं निर्बंध आणले आहेत. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा होत असताना डीजेचा वापर न करता राज्यासमोर आदर्श ठेवावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीवासियांना केलं आहे. नागपूरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करून महोत्सवाला सुरुवात झाली. मुख्य सोहळा 11 सप्टेंबर रोजी होईल. देवळाली दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेनं शनिवारी 100वी फेरी पूर्ण केली. या सेवेमुळे आतापर्यंत 14,000 टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर 2024 रोजी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. या रेल्वेमुळे शेतमालासह विविध प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक शक्य झाली असून ही सेवा शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महत्वाची ठरत आहे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा डॉ जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार लातूरच्या डॉ अंजली जोशी टेंभुर्णीकर यांना शनिवारी पुण्यात प्रदान करण्यात आला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेंभुर्णीकर यांना सन्मानित करण्यात आलं. मराठवाड्याच्या विकासासाठी 3 वर्षांपूर्वी 47,000 कोटी रुपयांच्या विविध पॅकेज आणि विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत केला. मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जनआंदोलन हाक दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. 15व्या सातारा हिल ऑफ मॅरेथॉनमध्ये सांगलीच्या प्रवीण कांबळे आणि राणी उत्तंडे यांनी 21 किलोमीटर गटात विजेतेपद पटकावलं. देश परदेशातील जवळजवळ 10,000 धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला. दरम्यान मॅरेथॉनमध्ये धावणारे संजय कदम यांचा मृत्यू झाला. शर्यतीच्या परतीच्या मार्गावर असताना ते अचानक कोसळले, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या वहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात उपविजेतेपदावर समाधान मानावं.

0: पडावं लागलं होतं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
0: श्रोतेहो आवश्यकता, आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर.

0: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
1: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणे करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा, थोडे डोळे उशीत द्यावी डोक्याच्या खाली, डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आय बँकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर जी डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत, एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला जेणेकरून बाह्य पटल ड्राय होऊ नये.
0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग प्यायलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का. 2 लिटर तरी पाणी शक्यतो जाऊ दे, पण हे प्रमाण हवामान, शारीरिक हालचाल, वय, लिंग याप्रमाणे बदलतं.
3: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्प. ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. फोन नंबर 02312652624. तेव्हा हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
2: आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
1: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRAची स्थापनाच एन्टायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली, आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी, तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता, तर त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं, तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ऍग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचंय, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केल्या जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्स प्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉक आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोक मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं, म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे आणि

0: याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एंटायटलमेंट देतं. त्याच्या नंतरची जी स्टेट असते ती असते कोटा. की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं. मग तुमचा कोटा निश्चित झाला पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल. तुम्हाला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यात मधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतो कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडहॉक पळे जातं ते थोडं जाते कोटा निश्चितीकरणामुळे कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एंटायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एंटायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत आणि ऑनरेबल CM साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एंटायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
0: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पूर्ण की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत तर 200 नद्या आहेत त्या. त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत म्हणजे वरती नर्मदा आहे त्याच्या खाली तापी मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं पण त्याचं 50% पाणी जे देतं म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे. ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर हे जे 4 आहेत ना नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एंटायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एंटायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एंटायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाहीये हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDCला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. फर्स्ट म्हणजे एंटायटलमेंट इश्यू करणं. नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं लोकांशी सल्ला मसलत करणं त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या त्याचे विविध स्तर असतात तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्ला मसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ. त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 मध्ये आणि 2000

0: 2017 मध्ये बनवलेले आहेत, त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत. आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझे ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे, कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात, तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या आयडीसी मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षांमध्ये पारित केले. आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे? पाणी वापर संस्था MMISF ऍक्टद्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ऍग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 मध्ये पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाण्याच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावा सुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं? तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते. दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ऍग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाठचाऱ्या खराब झाल्या तर पाठचाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तर ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 च्याऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे.
1: श्रोते हो, जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे

0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झालेले आहेत. भावगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या आवाजात ही रचना.

0: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
1: कोणी नेत्रदान करू शकतो, पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही. जसे की एखादी व्यक्ती रेबीजमुळं इन्फेक्ट झालेली आहे, कावीळमुळं इन्फेक्ट झालेली आहे, एड्समुळं किंवा एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत, किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेला आहे, अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.
0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ललिता भावे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:45 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर समीप भुजबळ सर आपल्या बरोबर आहेत. सरांचा या क्षेत्रातला 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांच्याशीच आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार.
2: आजचा जो विषय आहे तो मला तुमच्याशी डिस्कस करायचा आहे, हाय रिस्क प्रेग्नन्सी बद्दल. बेसिकली हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणलं की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि खूप सारे समज गैरसमज असतात. तर हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे काय, किंवा गुंतागुंतीची गर्भधारणा म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी असते का, याबद्दल सांगा.
3: हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे गर्भवती माता किंवा तिचं बाळ दोघांपैकी कुणालाही रिस्क ज्यावेळी डेव्हलप होते, ती ब्लड प्रेशर मुळे असू शकते, शुगर्स मुळे असू शकते, किंवा आणखी काही तिचे जर मल्टीफिटल जेस्टेशन म्हणजेच ट्विन्स प्रेग्नन्सी किंवा ट्रिपलेट्स अशा काही गोष्टींमुळे ज्यावेळी प्रेग्नन्सी सुरुवात होते तर ह्या वेळेस दोघेही ऍट रिस्क असतात आणि ह्याच गोष्टींना आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी असं म्हणतो.
2: पण मग यातले जे कुठले घटक आहेत ते जास्त जबाबदार असतात, म्हणजे बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, किंवा जसं तुम्ही म्हणालात की हल्ली आपण बघतो वय जास्त असतं, 35 च्या पुढे 40 च्या पुढे प्रेग्नन्सी होते.
3: सो ह्याच ह्याला मी एक थोडक्यात समरी असं सांगेल की मेडिकल डिसऑर्डर्स इन प्रेग्नन्सी किंवा मल्टीफिटल जेस्टेशन ज्यावेळेस एक पेक्षा जास्त बाळ किंवा फिटसेस गर्भवती माताच्या युट्रसमध्ये आहेत, अशा वेळेस ही रिस्क आईला म्हणजे गर्भवती माताला आणि फिटसला दोघांना असू शकते आणि त्यामुळे ही प्रेग्नन्सी पुढे 7व्या महिन्यापर्यंत जाते का 8व्या महिन्यापर्यंत जाते का लवकर 3र्या महिन्यातच अबॉर्ट होते, या सगळ्या गोष्टींची आपल्याला खबरदारी घेऊन त्या प्रेग्नेंट फिमेलला आपल्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी असं लेबल करून तिला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक सांभाळाव्या लागतात.
2: आईला स्पेशली या वेळेला कुठली अशी लक्षणं जाणवतात का की ज्यामुळे तिने लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावं, पोटामध्ये काही हालचाल जाणवणं किंवा हालचाल न जाणवणं याबद्दलही सांगा.
3: ज्यावेळेस प्रेग्नन्सी प्रोग्रेस होत असते, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये आपल्याला दोन खबरदारी फार अत्यंत महत्वाची हे आहेत की कुठल्याही क्षणी ब्लीडिंग प्रेग्नन्सीमध्ये ही अत्यंत धोकादायक बाब असू शकते. दुसरं आहे की कुठल्याही प्रकारचा फीवर जो इन्फेक्शनमुळे असू, बॅक्टेरियल असू, व्हायरल असू, ह्या गोष्टींना आपल्याला बिलकुल नेग्लेक्ट करता येत नाही.
2: ओके.
3: सो ह्या दोन गोष्टी अत्यंत त्यांना क्लिअरली समजावून सांगणं गरजेचं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांना किंवा त्या हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट करणं गरजेचं आहे.
2: ओके.
3: दुसऱ्या बाबतीत आपण जशी प्रेग्नन्सी 6th month 7th month ज्यावेळी बाळाची हालचाल सुरुवात होते त्यावेळेस बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, कदाचित बाळाभोवतीची पानमूट फुटल्यावर अचानक पाणी अंगावरनं जाणे, या बाबतीत थोडीशी त्यांना माहिती देऊन लक्षणे त्यांना सांगून आपल्याला तयारी ठेवावी लागते. किंवा तिला काही मेडिकल डिसऑर्डर्स जसं की हृदय विकार, धाप लागणे, सडनली हेडेक किंवा चेहऱ्यावर आणि पायावर अंगावर सूज चढणे, हे सगळी लक्षणं ही डेंजर साइन्स म्हणून आपण त्यांना एक इन्फॉर्मेशन आणि त्यांना अवेअर करत राहणं गरजेचं आहे.
2: म्हणूनच मला सगळ्या श्रोत्यांना सांगायचं आहे की जेव्हा आपण हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये असतो तेव्हा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या लक्षणांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. असे काहीही बदल जाणवले तर तात्काळ तुमच्या जवळच्या तज्ज्ञ वैद्यांना यासाठी संपर्क करा. पुन्हा याच विषयावरती चर्चा करूयात पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-6637-5555, 020-6637-5555 आणि 020-2799-2799, 020-2799-2799. श्रोते हो, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर समीप भुजबळ गायनेकोलॉजिस्ट यांच्याशी आपण गप्पा मारतोय.

0: आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

0: विषय आहे हाय रिस्क प्रेग्नन्सी. सर, जसं आता आपण बघितलं की काही काही जणांमध्ये वय जास्त असतं, त्यांना कदाचित IUI IVF सारख्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात, किंवा काही जणांमध्ये लाईफस्टाईल डिसीजेस असतात जे आधीपासून असतात, काही जणींमध्ये कदाचित गर्भधारणेनंतर BP किंवा थायरॉइड सुरू होतं, शुगर सुरू होते, मग या सगळ्याच कॅटेगरी हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये येतात का?
1: तसं जर म्हणायचं ठरलं तर आपण ह्या सगळ्या केसेस आपण हाय रिस्क असंच कॅटेगराईज करतो. कारण जे फिजिओलॉजिकल एज ग्रुप आहे ज्यात आपल्याला प्रेग्नन्सी नॉर्मली आपण कम्प्लीट करू शकतो, माझ्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये किंवा मला जे माझ्या टीचर्सनी शिकवलंय, 25 ते 30 किंवा 32 पर्यंत हा एक फिजिओलॉजिकल एज ग्रुप आहे ज्यावेळी आपली बॉडी प्रेग्नन्सीला तयार असते. सो अशा सिच्युएशन नंतर किंवा अगोदर जर ज्यावेळी आपण हे करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्याच दृष्टींचं आपण विचार करतो की ती जी प्रेग्नंट फिमेल आहे ती मेंटली प्रिपेअर्ड आहे का, मॅच्युअर आहे का प्रेग्नन्सीसाठी, तिला आधीचं किंवा प्रेग्नन्सी दरम्यान काही तिला हृदयविकार किंवा तिला बाकी दुसरे काही ब्लड प्रेशर रक्तदाबचा त्रास किंवा शुगरचे काही प्रॉब्लेम्स किंवा किडनीचे काही प्रॉब्लेम्स लिव्हरचे इन्फेक्शन्स ह्या सगळ्या ह्याच्यात कुठं तिला प्रॉब्लेम प्रेग्नन्सीमध्ये येतोय का हे अत्यंत ह्यानी पाहावं लागतं. आणि राहिली गोष्ट आपली एज ग्रुपची, सो 35 एज ग्रुप हा असा एक बॅरियर आहे की ज्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ओव्हरीज आणि आपले जे एग्ज आहेत त्याची क्वालिटी थोडीशी ढासळते, त्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ही पूर्ण फुल टर्म प्रेग्नन्सी पोचू शकते की नाही याच्यात सुद्धा थोडीशी शंका येते.
0: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99. ऍज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही सगळ्यांना काय सांगाल, हाय रिस्क प्रेग्नन्सी टाळण्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे जी फॉलो केली पाहिजे?
1: सो एक 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन असणं फार गरजेचं आहे. आपल्याला कुठल्या वेळी कुठल्या स्पेशालिटीचा डॉक्टर लागू शकतो थ्रू आउट प्रेग्नन्सी हे आपल्याला सांगता येत नाही. आपल्याला अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये डिलिव्हरी करायची जिथं NICU ची पण व्यवस्थित सोय आहे, जेणेकरून बाळाला सुद्धा कधी यदा कदाचित जर प्रीटर्म डिलिव्हरीची वेळ आली तर आपल्याला बाळा सुद्धा काळजी घेणं शक्य होईल. आणि ब्लड बँक हे अत्यंत महत्वाचं घटक आहे ड्युरिंग डिलिव्हरी आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो ब्लड अभावी बरेचसे आपण मॅटर्नल मॉर्टॅलिटीज आपण ऐकतो, तर ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र जर आपण हे केलं तर हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा पॉइंट आहे की त्यांनी डॉक्टरांचे सल्ले व्यवस्थित फॉलो करणे. आहार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. प्रोटीन पावडर्स आणि बाकी कुठल्याही गोष्टींनी तुमच्या तब्येतीत काही फरक पडत नाही अशी माझी समज आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी वेळोवेळी आपल्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहणं, स्वतःचं सेल्फ मेडिकेशन सेल्फ ट्रीटमेंट ही अवॉइड करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट. सो अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही फिमेलला प्रेग्नन्सी अगोदर किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर हा सायकोलॉजिकल सपोर्ट हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे फॅमिली मेंबर्स आणि तिचं स्वतःचं जे फॉलोअप्स आहेत हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे की तुझा प्रेग्नन्सीचा तिचा प्रवास हा अतिशय व्यवस्थित सुकर होईल.
0: अगदी खरंय. तेव्हा श्रोते हो, आपल्या घरामध्ये सुद्धा जेव्हा आपण नवीन बाळाची चाहूल लागते त्यावेळेला फक्त बाळ ही गोष्टच आपल्या समोर टार्गेट असते आणि त्याच्या जन्मासाठी ज्या ज्या काही गोष्टी आपण करतो त्यामध्ये फॅमिलीचा सपोर्टही तितकाच महत्वाचा असतो. खूप छान माहिती आजच्या भागामध्ये आपल्याला मिळालेली आहे डॉक्टर समीप भुजबळ यांच्याकडनं. अशीच माहिती जाणून घेऊयात पुढच्याही भागात. पुन्हा भेटूयात ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 0206677.

0: 37555 0206655 आणि 0207297 9 0207297 9
1: ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये आता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आवाज.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:15 वाजले आहेत.
1: नमस्कार श्रोते, हो मी डॉक्टर अमोल लाहोटी. मी सध्या सीपीआर हॉस्पिटल येथे दंतशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आपण नुकतंच बघितलं असेल की आमच्या इथे सीपीआर हॉस्पिटलचं नूतनीकरण झालं. त्याच पद्धतीने आमच्याकडे दंत विभागामध्ये सुद्धा आपण बरेचसे उपचार सध्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये करत आहोत. म्हणजे जर तुम्ही 1.5 वर्षापूर्वी जर बघितलं असाल तर सीपीआर हॉस्पिटलमध्ये फक्त दात काढणे हीच प्रक्रिया होत होती किंवा मार्गदर्शन करणे. म्हणजे सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे सीपीआर हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ब्रांचेसचे सर्व तज्ज्ञ उपलब्ध आहेत. म्हणजे हिरडिओलॉग तज्ज्ञ आहेत आमच्याकडे, आमच्याकडे रूट कॅनल स्पेशलिस्ट आहे, आमच्याकडे प्रोस्टोडोन्टिस्ट म्हणजे दात बसवण्यासाठीचे तज्ज्ञ आहेत, आमच्याकडे ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी म्हणजे त्याचे सुद्धा, म्हणजे चेहऱ्याची किंवा जबड्याची आपल्याला कुठलीही सर्जरी जर आपल्याला आवश्यक असेल तर त्या सर्व सर्जरीज आपल्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहे. तर माझं असं आव्हान आहे की सगळ्यांनी आपल्याकडे सीपीआर हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. आता प्रथमतः दातांबद्दल माहिती द्यायची म्हटलं तर दात हे दोनदा उगवतात हे सगळ्यांना माहिती आहे. लहान मुलांचे दात बघितले आपण तर ते 20 असतात, पण जेव्हा मनुष्य मोठा होतो तेव्हा ते 32 होतात. याचा अर्थ काय की प्रत्येक दात पडून येतोच असं नाही. जर प्रत्येक दात पडून आला असता तर 20 पडले असते आणि 20च आले असते. ज्या अर्थी ते 32 होत आहेत त्या अर्थी काही दात असे आहेत की जे पडून येत नाहीत. तर पालकांनी अशा दातांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की जे दात पडून येत नाहीयेत. जनरली पालकांचं किंवा शिक्षकांचं असं मत असतं की हे दात पडून येत आहेत आणि पाठीमागचे दात जे आहेत ते अचानक उगवलेत आणि हे दुधाचेच दात आहेत असा एक संभ्रम अवस्था पालकांमध्ये निर्माण होते. तर या गोष्टींसाठी फ्लोराईड ट्रीटमेंट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या करून घेणे अत्यावश्यक आहे. साधारणतः दातात ब्रशिंग कधीपासून सुरू केलं पाहिजे असं म्हटलं जातं. तर मी असं म्हणेन की दाताचं ब्रशिंग हे पहिला दात जेव्हा आपल्या तोंडामध्ये उगवतो इमिडिएटली त्या क्षणापासून दाताचं ब्रशिंग हे सुरू केलं पाहिजे. आता तेवढे छोटे ब्रशेस मार्केटमध्ये उपलब्ध असतील किंवा नसतील तर तुम्ही एक सुती कपडा घेऊ शकता. सुती कपड्याने तुमचं जे काही दात उगवले आहेत पहिले 1 किंवा 2 ते आपण क्लीन करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, समजा दात किडलेस तर किडू नये याच्यासाठी पण आपण पिट अँड फिशर ट्रीटमेंट वगैरे आपण सीपीआर हॉस्पिटलमध्ये देतच आहोत. पण दात किडलेस तरी पण उशीर न करता यथोचित ट्रीटमेंट जी आहे ती आपण करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपल्याकडे आयओपीए म्हणून नावाचा जो एक्सरे आहे तो सीपीआर विभागात होतच आहे. लवकरच आपण ओपीजी मशीन सुद्धा सीपीआर हॉस्पिटलमध्ये घेणार आहोत. आणि जर काहीतरी कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतील ज्या नॉर्मल एक्सरेमध्ये दिसत नाही त्यासाठी आपल्याकडे अद्ययावत सीटी स्कॅन तंत्रज्ञान उपलब्ध आहे सीपीआर हॉस्पिटलमध्ये. तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. आता प्रामुख्याने मी ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन आहे तर त्याबद्दल मी बोलेल. आता मॅक्सिलोफेशियल सर्जन्स कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतात तर आपण त्याला 6 भागामध्ये आपण त्याला सब डिवाइड करू शकतो मॅक्सिलोफेशियल सर्जरीला. पहिलं असं की ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजे काय की एखादा व्यक्ती गाडीवरनं चालताना पडला, अपघात झाला तर त्याच्या चेहऱ्याला जबड्याला दुखापत होते. बऱ्याच वेळेस जबड्याची जी हाड असतात ती फ्रॅक्चर होतात, ती तुटल्या जातात. तर अशा व्यक्तींचं इलाज आपण ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरीद्वारा आपण करू शकतो आणि ते सुद्धा आपल्याकडे सध्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. दुसरं मायनर सर्जरीज. मायनर सर्जरीज म्हणजे काय की बऱ्याच रुग्णांना दात किडला असेल किंवा दाताला किडला नसेल पण काहीतरी सवय आहे अशा व्यक्तींना दातांच्या अवतीभोवती किंवा जबड्याला सूज येते. तर ती सूज म्हणजे काय की आतमध्ये गाठ असते, आम्ही त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही त्याला सिस्ट असे म्हणतो. तर ती जी गाठ आहे ती गाठ सुद्धा आपण काढून घेऊ शकतो. ही इलाज आपल्याकडे सध्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त वेडी वाकडी असलेली अक्कलदाड. आता अक्कलदाडच का वेडी वाकडी असते असा प्रश्न जनसामान्यामध्ये पडू शकतो. तर त्याच्या बऱ्याचशे लॉजिक आहेत, त्यापैकी एक लॉजिक असं की उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय की तुम्ही पूर्वी बघितलं असेल की माकडांमध्ये 36 दात आहेत, आता मानवामध्ये तुम्हाला 32 दिसत आहेत आणि काही काही लोकांमध्ये अक्कलदाड सुद्धा नसतात, 28 असतात. म्हणजे तुमच्या जबड्याची रचना तुमच्या खानपानच्या व्यवस्थेमुळे जबड्याची संरचना बदलत आहे आणि त्यामुळे दातांची संख्या देखील कमी होत आहे. दुसरं त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं की एखादा जबडा एका पॅरेंटकडनं आणि एखादा जबडा दुसऱ्या पॅरेंटकडनं, त्यामुळे पण अक्कलदाड ही वेडीवाकडी असू शकते. अशी वेडीवाकडी असलेली अक्कलदाड तुम्ही योग्य वेळेमध्ये जर काढून घेतली तर तुमच्या आजूबाजूच्या दातांना इजा होत नाही किंवा हानी पोहोचत नाही. आणि असा एक संभ्रम आहे की अक्कलदाड काढली तर डोळ्यावर काहीतरी परिणाम होतो,

असं बिलकुल काही नाहीये. कारण पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर दातांचे उपचार हे फक्त दात काढणे आणि दात बसवणे, तेही काढाय घालायचे दात बसवणे एवढेच मर्यादित होते. पण सध्या काळामध्ये आपण दातांचे बरेचसे उपचार करतो आणि पूर्वीच्या काळी दात काढायची जी प्रक्रिया असायची ती दात हलण्यामुळे दात काढायला लागायचे. ते साधारणतः 40-45-50 या वयोगटात दात काढायला लागायचे आणि या वयामध्ये नैसर्गिकरित्याच तुमच्या डोळ्यांची दृष्टीही कमी आलेली असते. त्यामुळे दात काढले आणि डोळ्यांची दृष्टी कमी झाली हे जुन्या काळी होत होतं. तेव्हा असा समज पडला की दात काढल्यानंतर डोळ्यांची दृष्टी कमी होते. त्यामुळे हा निव्वळ गैरसमज आहे. दात काढल्याने डोळ्यांना कुठलीही इजा होत नाही. त्यामुळे दातांचा कुठलाही इलाज तुम्ही बिनधास्तपणे करून घेऊ शकता. तुम्हाला कुठलीही डोळ्यांना किंवा इतर अवयवांना इजा होत नाही. आपल्याकडे असणारे किंवा इतर दातांचे तज्ज्ञ या पद्धतीने इलाज करतात की तेवढ्याच दातांना ते इलाज करतील, बाजूच्या दातांना धक्का सुद्धा लागणार नाहीये. तर डोळा तर फार लांबची गोष्ट आहे. तिसरी महत्वाची गोष्ट ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जरी मध्ये म्हणजे फेशियल इस्थेटिक्स. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, डाग आहे किंवा तुमचे केस गळत आहेत, हेअर ट्रान्सप्लांट, या सुद्धा गोष्टी आता एनडीसी झाले, नॅशनल डेंटल काउन्सिल, यांनी करिक्युलम मध्ये इन्क्लूड केल्या आहेत आणि त्या गोष्टी सुद्धा आपण मॅक्सिलोफेशियल सर्जनकडे आपण करून घेऊ शकतो. यापूर्वी या गोष्टी प्लास्टिक सर्जन्स फक्त करायचे. पण जर तुम्ही बघितलं की प्लास्टिक सर्जन्सची उपलब्धता जर तुम्ही बघितली तरी फार क्वचित आहे किंवा दुर्मिळ आहे असं म्हणता येईल. आणि प्लास्टिक सर्जरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. तर आता या ज्या ट्रीटमेंट आहेत फेशियल इस्थेटिकच्या ट्रीटमेंट, ह्या मॅक्सिलोफेशियल सर्जन्सना अलाउड असल्या कारणाने मॅक्सिलोफेशियल सर्जन्स हे जवळपास प्लास्टिक सर्जनच्या तुलनेमध्ये लवकर उपलब्ध होतील आणि रुग्णांना त्याचा बऱ्यापैकी लाभ घेता येईल. चौथं म्हणजे ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सर. भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या मुखरोगचे जे कॅन्सर आहेत हे एक नंबरवर आहेत. आता याचे जे बरेचसे कारण आहेत त्यापैकी सगळ्यांना जे माहिती असलेलं कारण आहे की तंबाखू, गुटखा इत्यादी आपण जे सेवन करतो इत्यादी गोष्टींचं, त्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. ऍक्च्युली त्या पॅकेटवरच लिहिलं असतं की इट कॅन बी अ कार्सिनोजेनिक, म्हणजे हे कॅन्सर होऊ शकतं, तरी पण आपण ते घेतो. तर अशा व्यक्तींनी एकतर ती सवय सोडावी लवकरात लवकर. त्यासाठी जर समुपदेशन जर पाहिजे असेल तर ते आपल्याकडे सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहे. पण समजा सवय कुठल्या कारणास्तव त्यांना सोडता आली नाही तर नुकतंच आपण माननीय अधिष्ठाता भिसे सरांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ओरल कॅन्सर स्क्रीनिंग मशीन किंवा ओरल कॅन्सर स्क्रीनिंग डिव्हाइस आपण सीपीआर हॉस्पिटलमध्ये घेतलेला आहे. त्या डिव्हाइसनुसार आपण ओरल कॅन्सर स्क्रीनिंग आपण करून घेऊ शकतो की आपल्याला कॅन्सरची स्टेजिंग आपल्याला होणार आहे, कॅन्सर उद्भवण्याची शक्यता कितपत आहे हे आपल्याला त्या मशीनद्वारे आपल्याला कळू शकतं. तिसरी गोष्ट, जर तुम्ही सोडलं नाही तर तुम्ही नियमित चेकअप करणे आवश्यक आहे. आणि जर आपण असं म्हणू की तुम्हाला कॅन्सर झालाच तर त्याचं जे काही उपचार आहे, सध्याला आपण महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे उपचार आपण करून घेतोय सीपीआर हॉस्पिटलमध्ये. पाचवी, क्लेफ्ट लिप आणि क्लेफ्ट पॅलेट. म्हणजे तुम्ही असे बरेचसे मुलं बघितले असतील की दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू, हे अशी मुलं जन्माला येतात. आणि अशी मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा पालकांमध्ये संभ्रमावस्था होते की आता या मुलाचं करायचं काय. आणि जर तुम्ही खेड्यापाड्यामध्ये बघितलं असेल तर बाबा त्या कारणातनं कौटुंबिक वाद सुद्धा निर्माण होतात की बाबा मला असं अपत्य जन्माला आलंय. तर यासाठी निश्चित तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये. हे सुद्धा आपण जे काही इलाज आहे दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू, हे सुद्धा आपण मॅक्सिलोफेशियल सर्जन्सच्या अंडरमध्ये आपण हे व्यवस्थित करून घेऊ शकतो. आपलं जे मूल आहे ते व्यवस्थित जनसामान्यामध्ये व्यवस्थित वावरण्यायोग्य आपण त्या मुलाला आपण बनवू शकतो. पण ही लॉंग टर्म प्रोसिजर आहे. तर माझं सर्व श्रोत्यांना आव्हान असेल की जर दुभंगलेले ओठ किंवा दुभंगले टाळू असतील तर फक्त तेवढाच इलाज करू नये. कारण हा जो इलाज आहे हा साधारणतः 17 वर्षापर्यंत चालतो. म्हणजे सांगायचं म्हणलं तर 10व्या आठवड्यामध्ये आपण दुभंगलेल्या ओठाचं ऑपरेशन करतो, पहिल्या वर्षामध्ये आपण दुभंगलेल्या टाळूचं ऑपरेशन करतो. पण जनरली दुभंगलेल्या ओठ आणि टाळूचं ऑपरेशन केलं तर पालक परत येत नाहीत. आयडियली जरी आपण टाळूचं ऑपरेशन केलं असेल तरी दातांना येण्यासाठी ही हाडांची वरच्या हाडाची आवश्यकता असते. तर 7 ते 11 या वयोगटात, म्हणजे जेव्हा मिक्स डेंटिशन पिरियड असतो, मिक्स डेंटिशन म्हणजे काय की तुमचे दुधाचे दातही आहेत तुमचे परमनंट दातही आहेत, अशा स्टेजमध्ये सेकंडरी अल्व्युलर बोन ग्राफ्टिंग नावाची प्रक्रिया असते. म्हणजे तिथं आपण एक आर्टिफिशियल हाड टाकतो म्हणजे जेणेकरून जी काही नैसर्गिक पक्की दात येणार आहेत त्या दातांना येण्यासाठी मदत होईल. एकदा ही जर दात आली तर असं निदर्शनास आलेलं आहे की अशी जी मुलं असतात ज्यांची दुभंगलेली ओठ किंवा दुभंगलेले टाळू असतात त्यांचे दात जनरली वेडी वाकडे असतात. तर त्यासाठी ऑर्थोडोन्टिकली ट्रीटमेंट, म्हणजे ऑर्थोडोन्टिक म्हणजे काय की तुम्ही बघितलं असेल तारा लावलेले, म्हणजे ज्यांचे दात वेडी वाकडे असतात अशा लोकांना तारा लावल्या जातात, तरी तारा लावायची ट्रीटमेंट सुद्धा त्या मुलांची केली पाहिजे. आणि ते करून सुद्धा जर झालं नाही तर पुढे असतं ऑर्थोग्नॅटिक सर्जरी. म्हणजे आमच्या ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरीचा पुढचा पार्ट म्हणजे ऑर्थोग्नॅटिक सर्जरी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादा जबडा त्याचा कुठल्या तरी कारणास्तव छोटा आहे, कुठल्या तरी कारणास्तव मोठा आहे, दिसायला फार विद्रूप आहे किंवा चेहऱ्याचं विद्रुपीकरण झालेलं आहे,
म्हणजे तुमचं जर खालची जी चिहनवटी ती जर एखाद्या साईड

असेल तर त्याचंही इलाज आपण ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन्सद्वारे आपण करू शकतात. आणि सहावं म्हणजे टेम्पोरोमँडिब्युलर जॉईंट डिसऑर्डर्स. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा एकच असा सांधा आहे जे ऍट अ टाइम दोन्ही हलतात. म्हणजे तुम्ही एकच एल्बो हलवू शकता, एकच गुडघा हलवू शकता, पण एकच साईडचं जर तोंड मी एखाद्या व्यक्तीला उघडायला सांगितलं तर एकच साईडचं तोंड कुठलाही व्यक्ती जगातला उघडू शकत नाही. तुम्ही जेव्हा तोंड उघडता तेव्हा तुमचे दोन्ही सांधे हे निश्चितपणे हलतात. आणि या सांध्यांचा जर तुम्हाला त्रास झाला तर तुम्हाला डोकेदुखी, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण चेहऱ्याला वेदना, मानदुखी आणि दात दुखी, हे असे सगळे जे सिम्पटम्स आहेत हे रुग्णांना दिसायला लागतात. आणि रुग्ण परेशान होतो की माझं डोकं दुखतंय, मला डोक्यामध्ये काहीतरी झालं. ते सीटी करतात, MRI करतात, काही निदान होत नाही. तर माझं असं सर्व लोकांना आव्हान असेल की असं जर काही तुम्हाला असेल तर तुम्हाला दातांसंदर्भात दोन गोष्टी बघणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही नुकताच कुठला दात काढला आहे का आणि काढल्यानंतर तुम्ही तो बसवला नाही आहे का. जर तुम्ही दात काढला आहे आणि तो योग्य वेळेमध्ये बसवला जरी नसेल तरी तुम्हाला डोक्यांचं दुखणं किंवा मानेचं दुखणं हा त्रास उद्भवू शकतो. आणि बरेचसे असे रुग्ण आहेत की त्यांचे दात बसवले तर त्यांचं डोकं दुखणं किंवा मान दुखायचा त्रास हा निश्चित कमी झालेला आहे. तर असं जर कोण व्यक्ती असेल की त्यांनी सर्व निदान केलेले आहेत, CT, MRI, पेट स्कॅन वगैरे जे काय असेल सर्व उपचार करून झालेत, पण त्यांचा दात काढल्याने तो बसवला नसेल, तर अशा व्यक्तींनी दात बसवून घ्यावा जेणेकरून त्यांचा डोके दुखायचा जो त्रास आहे तो कमी होईल. आणि टेम्पोर मॅन्डिबुलर जॉईंटचे डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे जसं मी सांगितलं की आपलं जे तोंड उघडझाप होतं त्याचा जो सांधा आहे त्याचाही इलाज आपण ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन्सकडे आपण करून घेऊ शकता.

श्रोतेहो, विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे 6 दिवस उरल्यानं कोल्हापूर शहरात गणेशोत्सवाची लगबग शिगेला पोहोचली आहे. पावसानं विश्रांती घेतल्यानं रविवारी सुट्टीच्या दिवशी सजावट साहित्य, पूजा साहित्य, फुलं, फळं आणि गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली. त्यामुळे मंडईपासून कुंभारवाड्यापर्यंत आणि प्रमुख बाजारपेठांपासून गल्लीबोळापर्यंत गणेशोत्सवाचा उत्साह अनुभवायला मिळत आहा.

श्रोतेहो, पूर, बुडीत दुर्घटना तसंच अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाण्याखालील शोधमोहीम प्रभावीपणे राबवता यावी यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे 10 आपदा सखी आणि 20 स्वयंसेवकांना 2 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं. राजाराम तलाव आणि रमणमळा येथील जलतरण तलावात हे प्रशिक्षण घेण्यात आलं. आपत्तीच्या काळात पाण्यात अडकलेल्या अथवा बेपत्ता व्यक्तींचा शोध घेताना बचाव पथकांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. विशेषतः पाण्याची खोली, प्रवाह, गढूळ पाणी आणि प्रतिकूल परिस्थिती यामुळे शोध मोहीम अधिक धोकादायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध राहावं यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्प. ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा येत्या मंगळवारी अर्थात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. फोन नंबर 02132562624. तेव्हा हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत सत्यनिकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू. आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज गोव्यात पणजी इथं पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक होणार आहे. पश्चिम क्षेत्रीय परिषदेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरातचे मुख्यमंत्री तसंच प्रत्येक राज्यातील 2 वरिष्ठ मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गोवा पोलिसांना आज प्रेसिडेंट्स पोलीस कलर प्रदान करण्यात येणार आहे. या सर्वोच्च सन्मानामुळे गोवा पोलिसांच्या समर्पित सेवा, शिस्त आणि निष्ठा यांची दखल घेतली जाईल. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी, एनएसएस आणि मायभारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असंही शहा यांनी नमूद केलं. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी विकसित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील स्वामीनारायण हिंदू मंदिराचं उद्घाटन काल झालं. त्यावेळी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केलं. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षण क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रात दोन्ही देश नव्या गतीनं आणि ऊर्जेनं वाटचाल करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. इस्कॉनच्या माध्यमातून भारत आणि फ्रान्स यांच्यातील आध्यात्मिक सांस्कृतिक संबंधांचा एक नवीन अध्याय सुरू असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचं खासगीकरण करण्याच्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचं खासगीकरण होणार नाही तसंच इस्रोचं महत्वही कमी होणार नाही असं इस्रोनं समाज माध्यमांवरच्या संदेशातून स्पष्ट केलं आहे. उद्योगांनी तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल. याच उद्देशानं अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यात येत आहे. एक सक्षम आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक भारतीय अंतराळ परिसंस्था उभारणं हे इस्रोचं लक्ष्य असल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर 6 सदस्यांचाही यात समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव काल संयुक्त अरब अमिरातीच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दुबईत ते वार्षिक गुंतवणूक बैठकीत सहभाग घेऊन गुंतवणूकदारांशी संवाद साधतील. मध्य प्रदेशात विविध क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, व्यापार वृद्धिंगत करणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा आहे. स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजनाची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं. चंदीगड इथं राज्य जैवविविधता मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषद यांच्या 16व्या बैठकीत ते काल बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जनजैव विविधता नोंदवया नियोजनाचं प्रभावी साधन म्हणून विकसित झाल्या पाहिजेत, जेणेकरून स्थानिक जैवविविधता, पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत विकासात त्या योगदान देऊ शकतील, असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील खुसदार जिल्ह्यातील झेहरी तहसील भागात सुरू असलेल्या दीर्घकालीन संचारबंदीची तीव्रता वाढवण्यात आल्याचं वृत्त आहे. या कारवाईदरम्यान लोकांना बळजबरीनं ताब्यात घेणं आणि हवाई हल्ले करणं यांसारखे प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार पाकिस्तानी दलांनी सुन्नी भागातील सुमारे 25 रहिवाशांना ताब्यात घेतलं असून या भागात पाकिस्तानी दलांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोमधील टेमास्कल लसिंगो शहरात काल रात्री एका उत्सवादरम्यान एका चर्चजवळ फटाक्यांचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक भिंत कोसळली असून किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 64 जण जखमी झाले आहेत. उत्सवादरम्यान होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक तिथे जमले असताना हा स्फोट झाला. इंडोनेशियातील अनाक क्राकाटाऊ या ज्वालामुखीचा आज पहाटे उद्रेक झाला. यामुळे जकार्ताच्या सोएकार्नो हंटा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करावी लागली. ज्वालामुखीची राख पश्चिम इंडोनेशियाच्या काही भागात पसरल्यानं इतर देशांतर्गत विमानतळाच्या कामकाजावरही परिणाम झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा इथून आलेल्या 2 प्रवाशांकडून 484 चांदीची नाणी आणि 1 सोन्याचं नाणं जप्त करण्यात आलं. त्यापैकी 134 नाण्यांना पुरातत्वीय महत्व आहे. 2 सप्टेंबरला विमानतळावर सीमाशुल्क खात्यांच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर 20 किलोहून अधिक वजनाची ही नाणी जप्त केली. दिल्लीत काल दुपारी सत्यनिकेतन परिसरात एक 5 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेच्या न्यायदंडाधिकारी पातळीवरील चौकशीचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारत मालकाविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. घटनास्थळाचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर हे निर्देश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम सुरू असून आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस कार्यरत आहेत. ही इमारत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भाडेतत्वावर राहण्यासाठी वापरली जात होती आणि घटनेच्या वेळी तळघरात दुरुस्तीचं काम सुरू होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाचं श्री व्यंकटेश्वर महाविद्यालय तसंच आर्यभट्ट महाविद्यालयाचं कामकाज आज बंद राहणार आहे. घटनेतील बाधित विद्यार्थ्यांच्या निवासाची तात्पुरती सोय या महाविद्यालयांमध्ये करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टरच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या महिला विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात या स्पर्धेतील उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पश्चिम बंगालमध्ये तिस्ता नदीच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना कालिम्पोंग जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनेमुळे तिस्ता नदीच्या प्रवाहात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला. देशात आज उत्तरेकडील बहुतांश राज्यात तसंच पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील काही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत सत्यनिकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: विचार, उच्चार, आचार हे सर्व पुण्य व पापनिर्मितीला कशी काय कारणीभूत ठरतात असा काही लोकांना प्रश्न पडतो। या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा। जीवनविद्या सांगते की माणसं जीवन जगत असताना ते विचार, उच्चार आणि आचार या तीन स्तरावर कर्म करत असतात। या कर्मातूनच पापपुण्य म्हणजेच अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होतात। प्रत्यक्षात हे पाप आणि पुण्य कसं निर्माण होतं हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया। प्रथम आपण विचार या स्तरावरून या प्रश्नाकडे पाहू। माणूस हा विचार करणारा प्राणी आहे। जगातील सर्व धर्मातील सर्व लोक विचार करत असतात। अपवादात्मक उदाहरणं सोडली तर बहुतेक सर्व लोक निराशाजनक आणि विनाशकारक असे अनिष्ट विचार करत असतात। चिंता, काळजी, दुःख, द्वेष, मत्सर, क्रोध, तिरस्कार या सर्व विकारांच्या आहारी जाऊन माणसाचे विचार सतत स्फुरत असतात। विचाराकडून आकाराकडे सरकत साकार होणं हा मनाचा स्वभाव धर्म असल्यामुळं माणसं ज्या प्रकारचे इष्ट आणि अनिष्ट विचार करतात त्याच प्रकारचे इष्ट आणि अनिष्ट जीवन त्यांना प्राप्त होत असतं। अनिष्ट प्रकारचे विचार करणं हे निसर्ग नियमांशी विसंगत असल्यामुळं अनिष्ट प्रकारच्या विचारातून पाप निर्माण होतं आणि तेच पाप जीवनात ताप निर्माण करायला कारणीभूत ठरतं। याच्या उलट पुण्य हा प्रकार आहे। काळजी न करता योग्य ती काळजी घेणं, चिंता न करता नित्य शुभचिंतन करणं, दुःख न करता आनंदाचे क्षण पकडित राहणं आणि इतरांचा द्वेष, मत्सर, तिरस्कार न करता त्यांच्याबद्दल आदर, सामंजस्य आणि सहिष्णुता बाळगणं हे सर्व निसर्ग नियमांशी सुसंगत असल्यामुळं त्यातून पुण्य निर्माण होतं आणि तेच पुण्य सुख समाधान द्यायला कारणीभूत ठरतं। म्हणूनच जीवनविद्या सांगते पाप तिथं ताप आणि पुण्य तिथं समाधान। आपण आता उच्चार या स्तरावरून पाप

पापुण्याचा विचार करूया. अपवादात्मक उदाहरणं सोडली तर बहुतेक सर्व लोक एकमेकांची निंदा नालस्ती करण्यात, चेष्टा कुचेष्टा करण्यात, एकमेकांची उणीदुणी काढण्यात, एकमेकांना नावं ठेवण्यात आणि टोमणे मारण्यात नित्य मग्न असतात. या सर्व प्रकारातून मोठ्या प्रमाणात पापाची निर्मिती होते. जगात सर्वत्र संघर्षाचं वातावरण निर्माण होत असतं आणि याआधी सांगितलेल्या प्रकारची पापनिर्मिती कारणीभूत असून ही पापनिर्मिती उच्चार या स्तरावरून घडत असते. याच्या उलट माणसं एकमेकांबद्दल चांगलं बोलतील, एकमेकांचं कौतुक करतील, एकमेकांच्या दोषांकडे दुर्लक्ष करून गुणांची वाखाणणी करतील, तर त्यातून पुण्यनिर्मिती होऊन ते पुण्यच सर्वत्र मंगल आणि सुखकारक वातावरण निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरेल. आता आपण आचार या स्तरावरून पापपुण्याचा विचार करूया. जगात सर्वत्र नजर टाकली तर आपल्याला असं दिसून येईल की माणसं माणसांबरोबर माणसासारखी वागत नाहीत. सत्ता संपत्तीच्या लोभापायी माणसं माणसाबरोबर राक्षसासारखं वागतात आणि एकमेकांवर अन्याय आणि अत्याचार करतात. त्याचप्रमाणे देवाधर्माच्या नावाखाली माणसं माणसाबरोबर पशुसारखं वागतात आणि दंगे धोपे तंटे बखेडे युद्ध लढाया करतात. त्याचप्रमाणे जातीच्या नावाखाली होणारा दलितांचा छळ किंवा समाजस्वास्थ्याच्या नावाखाली होणारा स्त्रियांचा छळ हा माणुसकीला कलंक भासणार आहे. या सर्व गोष्टी म्हणजे वास्तविक मूर्तिमंत पाप असून हेच पाप मानवी जीवन उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरू शकतं. याच्या उलट माणसं माणसांबरोबर माणसासारखी वागतील आणि एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील तर त्यातूनच मग पुण्यनिर्मिती होऊन तेच पुण्य अखिल मानवजातीचं कल्याण करायला कारणीभूत ठरेल. म्हणून जीवनविद्या सांगते की जो माणसासारखा वागतो तो देव माणूस, अन्यथा तो आहे दोन पायांचा पशु. मानवी शरीर ही निसर्ग देवतेची एक विलक्षण निर्मिती आहे. हे शरीर इतकं अद्भुत आहे की माणूस जे काही करतो ते ए टू झेड सर्व टेप करण्याचं काम हा शरीर रूपी टेप रेकॉर्डर सतत करत असतो. व्हिडिओ टेप रेकॉर्डर दृश्य आणि आवाज या दोनच गोष्टी टेप करू शकतो, तर साऊंड टेप रेकॉर्डर फक्त सर्व प्रकारचे आवाज टेप करू शकतो. परंतु माणसाचे विचार, कल्पना, भावना, संकल्प विकल्प, द्वेष, मत्सर, राग, लोभ वगैरे मनाच्या सूक्ष्म हालचाली याआधी सांगितलेले दोन्ही प्रकारचे टेप रेकॉर्डर टेप करू शकत नाहीत. याच्या उलट मानवी शरीराचं टेप रेकॉर्डिंग मशीन कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतरेंद्रिय यांच्याद्वारे होणारी सर्व कर्म अचूक आणि अव्याहतपणे टेप करीत असतं. व्हिडिओ आणि साऊंड रेकॉर्डिंग मशीनवर जे टेप केलं जातं ते पुसून टाकता येतं, परंतु मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग मशीनवर विचार, उच्चार, आचार जे टेप होतात ते कधीच पुसले जात नाहीत. असं हे मानवी शरीर एक विलक्षण रेकॉर्डिंग मशीन असून सूक्ष्म जाणीव ही टेप आहे आणि या टेपवर सर्व काही रेकॉर्ड करण्याचं कार्य अंतर्मन दिव्य प्रतिभाशक्तीच्या द्वारे किंवा डिव्हाईन इंट्युशनद्वारे अत्यंत कौशल्यानं पण नेणीवपूर्वक करत असतं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार प्रत्यक्ष घडत असून सुद्धा माणसाला त्याचा पत्ताच नसतो. याचा परिणाम असा होतो की माणूस विचार, उच्चार आणि आचार करताना पूर्ण बेसावध राहतो. इतकंच नव्हे तर या बेसावधपणाचे दुष्परिणाम त्याला जीवनामध्ये भोगावेच लागतात. उदाहरणार्थ एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं भाषण किंवा संभाषण चालू असताना ते जर त्याच्या हितशत्रून गुपचूप टेप केलं तर त्याचे राजकीय अनिष्ट परिणाम कसे घडतात ते आपण वर्तमानपत्रामध्ये नेहमी वाचतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस जी बरी वाईट कर्म करतो, मग ते विचार असोत, उच्चार असोत किंवा आचार असोत, ते सर्व अत्यंत गुप्तपणे सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अंतर्मनाकडून रेकॉर्ड केले जाते.

0: जातात आणि त्याचे इष्ट अनिष्ट परिणाम त्याच्या जीवनाच्या वर्तमानपत्रात त्याला वाचायला म्हणजे अनुभवायला मिळतात. मानवी शरीराकडून हे सर्व टेप होतं याचा प्रत्यक्ष पुरावा माणसाला जीवनात मिळतच असतो, परंतु ते माणसाला कळत नाही याचं कारण हा विषय त्याला ज्ञात नसतो. एखादा 70 वर्षाचा माणूस त्याच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना आठवू शकतो, त्याच्या आयुष्यात अगदी 50 वर्षापूर्वी घडलेल्या घटना जर का त्यानं त्याच्या स्मृतीचं बटन दाबलं तर त्याला त्या घटना आठवता येतात. या संदर्भात ग्रामोफोन या मशीनचं उत्कृष्ट उदाहरण देता येईल. ग्रामोफोनच्या फिरत्या तबकडीवर म्हणजे डिस्कवर ग्रामोफोनची पिन ठेवली की ती वाजायला लागते. त्यासाठी एक प्रकारचा वळसा देऊन पिन तबकडीवर ठेवण्यात येते. अगदी त्याचप्रमाणे वळसा देऊन म्हणजे मागे वळून स्मृतींची पिन जाणीवेच्या तबकडीवर ठेवली तर जीवनात घडलेल्या घटना म्हणजेच विचार, उच्चार आणि आचार या 3 स्तरावर केलेली बरी वाईट कर्म माणसाला भराभर आठवायला लागतात. परंतु जर एखादा माणूस ठार विसरळू असेल तर त्याला आज सकाळी आपण काय जेवलो हे सुद्धा रात्री आठवत नाही. मग इतर घटनांसंबंधी बोलायलाच नको. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
2: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
0: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
3: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
2: कळलं.
3: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला.
4: रुचिरा.
5: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. ऑनलाईन प्रवेश

0: प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा. संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर. फोन नंबर 94220-43399.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला परायाधन या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर। कार्यक्रमात आता मेहबूब की मेहंदी या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत।

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता तेरे मेरे सपने या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज, नीरज यांची गीतरचना, एस डी वर्मा यांचं संगीत.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
2: गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता आजकल और आज या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, हजरत जयपुरी यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

0: कल आज और कल या चित्रपटासाठी गीतरचना आत्ताच आपण ऐकली, ते गीतबहार या कार्यक्रमासाठी।
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया।
2: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी। भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत, त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं। जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो। कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं, नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं।
0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत।

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. पहिलं पत्र आहे शिवानी कांबळे आलाबादकर निगडी पुण्याहून हे पत्र आलेलं आहे. दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागलचे हे श्रोते आहेत. ते म्हणतायत की बुधवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता आपल्या केंद्रावरील गीत बहार या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित झालेली गीतं प्रसारित करण्यात आली आणि ही गीतं आम्हाला खूपच

0: आवडली. प्रसारणाबद्दल धन्यवाद. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुडचे श्रोते रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूरचे श्रोते विलास पाटील तुषार प्रसिक एकता मेघना उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर चंद्रूचे श्रोते. ते म्हणतात की रामराम पाहुणं कृषी वार्ता आपली आवड आणि आपकी पसंत हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. गीतसंवाद हा कार्यक्रम सुद्धा खूप चांगला आहे तोही आम्हाला आवडतो. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
3: आई भाई अक्का मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
4: RBI सांगते क्यू आर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
0: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतरचं पत्र आलेलं आहे किसानवाणी या कार्यक्रमासाठी. किसानवाणी या कार्यक्रमामध्ये स्वच्छ दूध निर्मिती याविषयी सायली चौधरी यांनी घेतलेली डॉ पुष्पनाथ चौगुले यांची मुलाखत आम्हाला अतिशय आवडली. खूप छान माहिती या मुलाखतीतून मिळाली. स्वच्छ दूध निर्मितीसाठी गाई म्हशींची स्वच्छता त्याबरोबरच गोठ्याची दैनंदिन स्वच्छता आणि दूध काढणाऱ्या व्यक्तीनं देखील रोजच्या रोज स्वच्छता अंगीकारली पाहिजे याविषयीची माहिती आम्हाला यामधून मिळाली. तसंच आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सुमेधा कुलकर्णी यांनी डॉ मधुमती बच्चेवार यांची मुलाखत जी घेतली. मूळव्याध समज आणि गैरसमज यामधून या आजाराबद्दल अतिशय मौलिक अशी माहिती आम्हाला मिळाली. त्याचमुळे या आजारातून मुक्त कसं व्हायचं हेही या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला समजलं. प्रसारणाबद्दल धन्यवाद. हे पत्र आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे दी हिमॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळचे हे श्रोते आहेत विजयकुमार स्वामी अनिकेत सोहम अभिलाष शिवप्रसाद वीरभद्र महादेवी ताई प्रीती धृती स्नेहा मियारा वीरभद्र जंगम सर्व जंगम परिवार बस्तवाडचे श्रोते बाजीराव वाघमारे केरूरचे श्रोते गजबर अत्तार कुरुंदवाड सलीम नायकोडे भैरेवाडी सचिन राजमाने वैभव जाधव तेरवाडचे श्रोते भोला जाधव सचिन पाटील नृसिंहवाडीचे श्रोते आहेत. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद.
5: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
6: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
5: कळलं.
6: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
7: रुचिरा केशरी दूध मसाला.
8: रुचिरा.
0: यानंतरचं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे गंगाधर शंकर वाठारकर यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. कागवाड इथून हे पत्र आलेलं आहे आणि ते म्हणतायत की बुधवारी 28 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या दरम्यान वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रीमती मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. प्लास्टिकचा पुनर्वापर आणि त्यामुळे उपयोगी गोष्टी मिळू शकतात हे या कार्यक्रमातून प्रभावीपणे सांगितलं गेलं. खरोखर या मुलाखतीपासून आम्हा श्रोत्यांना एक चांगली माहिती मिळाली, एक चांगला संदेश मिळाला. प्लास्टिक आपण कुठेही कसंही फेकून टाकून देतो ते योग्य नाही. मेधा ताडपत्रीकर यांनी जी अपार मेहनत आणि कष्ट घेतले त्याबाबत मनपूर्वक सलाम आणि अभिनंदन आणि प्रसारणाबद्दल धन्यवाद. आपल्या पत्राबद्दलही खूप खूप धन्यवाद.
9: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
10: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
9: अंकोर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
10: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन 5-स्टार हॉटेल्स. आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
9: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
10: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662-50-362.
9: फोन पुन्हा एकदा 70662-50-362.
11: हे बघा तुमचे पुढचे दात छान आहेत बरं का.
12: अगं ते दाखवायचे झाले, खायला दाढा नाहीत.

0: पहिल्यांदा बसतो आणि शेवटी उठतो, ते पण अर्धपोटी.
1: इतक्या सकाळपासूनच जेवणाची कसली चर्चा सुरू आहे?
0: हो डॉक्टर, माझ्या दाढा दुखत होत्या ना, तशा त्या पूर्वी काढल्यात. हे जे आहेत हे दर्शनी दात आहेत, आणि ते खरोखरच चांगले आहेत का हेच कळत नाही. कधी वाटतं सरळ कवळी बसवावी, पण एक मित्र म्हणाला त्याला कवळीनं काही खाता आलं नाही, दोन चार दात होते त्यानंच जरा तरी खाता येत होतं. तर दुसरा म्हणाला ते फिक्स दात वगैरे काही खरं नाही, मी कवळीनं सगळं खातो, आणि हिचं म्हणणं पुढचे दात नका काढू, ते न काढता जो काही उपाय आहे तो करा.
1: रावसाहेब, तुमच्या समोर वकिली करणं अवघड आहे, पण घरातला जज बरोबर आहे म्हणून आर्ग्युमेंट करतो. आपण CBCT आणि स्कॅन करून हे नक्की करू शकतो की तुमचे उरलेले सगळे दात तुम्हाला अंदाजे किती वर्ष साथ देतील. मग आपण ते ठेवून कसा ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो ते तुमच्याशी चर्चा करूया. म्हणजे पुढचे दात ठेवून फिक्स दात किंवा कवळी, नाहीतर सगळे दात काढून फिक्स दात किंवा कवळी.
2: वा डॉक्टर, तुमचा युक्तिवाद मला मान्य आहे बर का. मी आत्ताच रावसाहेबांसाठी CBCT आणि स्कॅनसाठीची अपॉइंटमेंट घेते.
1: अहो, बाहेर जायची कुठेही आवश्यकता नाही.
2: म्हणजे
1: आता इथेच आपल्या माधव मिशन मध्ये CBCT आणि स्कॅनची सोय आहे.
2: हे बरं झालं.
3: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095900.
4: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता यानंतरचं पत्र आलेलं आहे मैत्री श्रोता संघ. सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, बजरंग नंदाताई, श्रीपती कुंभार, संदीप एस मोबाईल मस्कर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. ते म्हणतात की 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 माझे जीवनगाणे या कार्यक्रमामध्ये महेश टोपली यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आम्हाला खूप आवडली. यातून त्यांच्या जीवनपटाची कहाणी ऐकावयास मिळाली. माणसाच्या जीवनात अनेक चढउतार येतात, यश अपयश येतं, म्हणून हुरळूनही जाऊ नये आणि खचूनही जाऊ नये. तसंच त्यांनी माणसाचं जीवन म्हणजे काय असतं, माणूस येतानाही काही आणत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही, म्हणून प्रत्येकाशी मैत्री करणं, हसत राहणं, आपल्याला जमेल तितकं दान करणं हेच खरं माणसाच्या जीवनाचं रहस्य आहे. ही मुलाखत मला ज्ञानबोध करून गेलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. यानंतरचं पत्र आलेलं आहे स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ. भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डिगवळी, गणेशनगर बांबवडेचे श्रोते. कीर्ती, अहिल्या, स्वरा, साईराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशीचे हे श्रोते आहेत. ते म्हणतात की आपल्या आकाशवाणी केंद्रावरून फोन इन कार्यक्रमातून विविध गीतं आणि श्रोत्यांशी होणारी बातचीत यातून विविध माहिती आणि गीतं आम्हाला ऐकावयास मिळतात आणि फोन इन कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं यांनी म्हटलेलं आहे. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. श्रोते, याबरोबरच आजचा स्नेहांकित हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 10:09 झालेले आहेत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता राजा मंगळवेडेकर यांची गीतरचना मीना खडीकर.

श्रोतेहो, या भक्तिरचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम माझे जीवन गाणे.

0: नमस्कार श्रोते हो, माझे जीवनगाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण ललिता भावे यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत. आज या मुलाखतीचा पहिला भाग ऐकूया. त्यांच्याशी बातचीत केली ऐश्वर्या बेहरे यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, माझे जीवनगाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपला जीवनप्रवास उलगडण्यासाठी आमच्या बरोबर आहेत ललिता विश्वास भावे काकू आणि आज त्या त्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला सांगणार आहेत. तर सर्वप्रथम काकू तुमचं स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार
1: काकू. तुमच्या बालपणाविषयी आम्हाला थोडस सांगा, तुमचं बालपण कुठं गेलं किंवा शिक्षण किती झालं?
2: हो, कोल्हापूर जिल्ह्यातलं जे मलकापूर आहे त्या मलकापूरमध्ये मी 11वी पर्यंत होते.
1: बर,
2: म्हणजे जन्म माझा कोल्हापुरातला आहे पण वडील नोकरीला माझ्या जन्म होते त्यावेळेला त्यांची मलकापूरला बदली झाली म्हणून आम्ही मलकापूरला गेलो होते, तिथेच राहिलो.
1: बर,
2: तिथेच माझं सगळं 11वी पर्यंतच शिक्षण झालं आणि 11वी नंतर पुढे काहीतरी करायची गरज. पण कसं झालं, बुद्धिमत्ता असूनही काही एका विचित्र अडचणीनं वडिलांनी आमच्यासाठी ठेवलेले सगळे पैसे बँकेत बुडाले.
1: बर,
2: त्यामुळं ते आम्हाला पुढे शिक्षण देऊ शकणार नव्हते. म्हणून मी हे लक्षात आल्याबरोबरच मी काय केलं, ही गोष्ट मी 5वीत असताना घडली होती.
1: बर,
2: म्हणून मी 7वी मध्ये, त्यावेळेला आमच्या वेळेला स्कॉलरशिप परीक्षा 7वीत असायची, त्याला बसले आणि सुदैवानं माझ्या त्यावेळेला मला ती नॅशनल स्कॉलरशिप मिळाली.
1: बर,
2: आणि मग शिक्षणक्रम सुरू झाला 8वीपासूनचा. पण त्यात सुद्धा एक आणखीन मला फायदा असा झाला की मी नेहमी पहिल्या दुसऱ्या नंबरात असायची, त्यामुळं मला हाफ फी पण मिळाली. मग ते कसं व्हायचं, तेव्हा 5 रुपये स्कॉलरशिप होती पण त्यातले 2.5 रुपये फीला दिले की 2.5 रुपये उरायचे. मग मला अवांतर आवड होती आणि आई वडिलांचं प्रोत्साहन होतं माझ्या बुद्धीला अनुसरून, त्यामुळं मग हिंदीच्या परीक्षा, इंग्लिशच्या परीक्षा, संस्कृतच्या परीक्षा, चित्रकलेच्या परीक्षा अशा मी 11वी पर्यंत सगळ्या दिल्या.
1: बर,
2: 11वी पर्यंत संस्कृतच्या 3 झाल्या, इंग्लिशच्या 3 झाल्या, हिंदीच्या 3 झाल्या, चित्रकलेच्या 2 झाल्या.
1: वा.
2: आणि मग हे सगळं झाल्यानंतर वडिलांना वाईट वाटलं मला सांगताना, पण ते म्हणाले की आता तुला पुढे पैसे हे करून मला शिकवणं काही शक्य नाही. म्हणजे तो आईचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतो की ती रडली होती मला शिक्षण देता येत नाही म्हणून. पण मग त्याच्यावर मला वडिलांनी 2 मुद्दे सुचवले की एक तर तू नर्सिंगला जा, जे त्या नर्सिंगला स्टायपेंड मिळायचा, किंवा तू एसटीसी कर, शिक्षक हो, जे त्याला फी नाहीये. त्यावेळेला मला जरा खरं मनात अशी उमेद होती की आपण इंजिनियर व्हावं.
1: बर,
2: पण एकूण परिस्थितीचा विचार केल्यानंतर लक्षात आलं की हे शक्य नाहीये आणि नर्सिंग मी करू शकले नसते, ते बियॉन्ड माय कपॅसिटी.
1: ओके,
2: शारीरिक कष्ट म्हणा किंवा मानसिक हे नसतं मला झेपलं.
1: बरोबर,
2: म्हणून मग मी त्यातनं मुद्दा काढला तो एसटीसी होण्याचा.
1: हा,
2: आणि ते कसं होतं, ते कोल्हापुरात होत होतं आणि त्यावेळेला कोल्हापुरात माझे मामा होते, म्हणजे त्यांच्या घरी राहून मी ते शिक्षण घेऊ शकत होते.
1: बरोबर,
2: कारण दुसरीकडे कुठे पैसे टाकून शक्यच नव्हतं ना.
1: खरंय,
2: म्हणून मग एसटीसी केलं. पण त्यावेळेला माझं वय होतं 18, नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती. मग मला चित्रकलेची आवड होती आणि चित्रकलेच्या 2 परीक्षा झाल्या होत्या.
1: बर,
2: म्हणून मी डीटीसीला ऍडमिशन घेतली. त्यावेळेला अंबाबाईच्या देवळाजवळ कलानिकेतन म्हणून क्लास होता.
1: बरोबर,
2: त्या माळी लाईनला तर त्यांचा गुरु महाराज वाड्यात डीटीसीचा क्लास असायचा. इथे 1 वर्ष ते पूर्ण केलं. मग तो पण माझी 19 वर्ष संपली आणि प्रत्येक ठिकाणी मला परमेश्वरानं आणि माझ्या नशिबानं खूप चांगली साथ दिली. त्यावेळेला राजापूर हायस्कूलचे त्यावेळेचे प्रिन्सिपॉल म्हणजे ध्वज सरदेश पांडे, ते त्यांचं हे विशेष सांगण्यासारखं म्हणजे ते राष्ट्रपती पारितोषिकाचे पहिले मानकरी होते.
1: बर,
2: आणि ते आमच्या जवळचे होते, माझ्या आईला ते मावशीच म्हणायचे.

0: मग ते म्हणाले मावशी अगं मुलीला कुठेतरी नोकरीला ठेवणारच ना, मग मी घेऊन जातो.
1: बर,
0: त्याच्याआधी एका ठिकाणी माझा इंटरव्ह्यू झाला होता, पण त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी काही खाजगी गोष्टी विचारल्या त्या माझ्या स्वाभिमानी स्वभावात बसल्या नाहीत.
1: बर,
0: आणि मी म्हणतो नाही इथे नोकरी करायची, तिथे मिळत असून सुद्धा. खरं म्हणजे कोकणात जाताना जरा जीवावर आलं होतं, कारण का आई इकडे राहणार मी तिकडे.
1: बर,
0: आणि आज लोकांना आश्चर्य वाटेल पण त्यावेळेला 70 बेसिक आणि 45 महागाई भत्ता असा 115 रुपये पगार मिळत होता.
1: बर,
0: आणि मलकापूरला, मलकापूरहून राजापूरला जायला 5 रुपये भाडे खर्च होता.
1: साधारण किती सालची गोष्ट आहे काकू ही?
0: ही 61 सालची. 61 जुलै मध्ये मी गेले कोकणात, 1 जुलै 61 ला.
1: बरोबर, तुम्ही एकुलते आहे का भावंड?
0: नाही नाही नाही नाही, आम्ही 5 भावंड होतो. आता फक्त आम्ही दोघ जणच आहोत, भाऊ आणि मी.
1: बर,
0: हा, मग आई मारी जात सेफ आहे त्यांच्याकडे राहायचं म्हणजे. ते एकटेच होते, मग तिथे गेले. त्यांनी मला जाताना तसं सांगितलं की लता तुला जर आवडलं पटलं तर तू माझ्या शाळेत राहा, आधी काय अर्ज वगैरे देऊ नको, आणि नाही पटलं तर तू 8 दिवसांनी परत जा आईकडं, कोणी तुला अडवणार नाही. आणि त्याप्रमाणे मी 26 जून 61 ला कोल्हापुरातून राजापूरला गेले. आणि जून महिना असल्यामुळे मरणाचा पाऊस होता, इकडे पावसाची सवय नाही. खोलीत मी एकटी रडायला यायचं, पण ध्येय एकच होतं की वडिलांना आपल्यामुळे त्रास होता नये, त्यांना मनःक्लेश होता नयेत. आधीच ते गांजलेत परिस्थितीनं, म्हणून तशीच तिथे राहिले. आणि 8 दिवसाच्या मुदतीवर गेलेली मी राजापूरमध्ये 29 वर्ष सर्व्हिस केली.
1: बर,
0: आणि एक सांगते, हा चांगुलपणा त्यावेळेचा जो इतर सिनियर शिक्षक स्टाफ होता त्या सगळ्यांना द्यावा लागेल, कारण त्यावेळेचे मुख्याध्यापक होते नास बाकरे म्हणून, आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो.
1: बर,
0: तर खरोखर वडिलांनी जशी मुलाची काळजी घ्यावी तशी ते आमची तरुण शिक्षकांची काळजी घ्यायचे.
1: बर, सुरक्षितता एक त्यामुळं
0: अगदी बेहद सुरक्षित. आणि इतकंच नव्हे तर ते घरी जर त्यांच्या मिसेसनी काही केलं असेल सणावारचं तर 2 वाजता डब्यातनं आम्हाला घेऊन यायचे.
1: बर,
0: अगं ताई त्या मुलांना कोण देणार, ती सर्व्हिससाठी आली तू दे असं म्हणून. आणि 2 सुट्टीच्या चहामध्ये आम्हाला सगळ्यांना थोडं थोडं द्यायचे ते. हे दिवस आज स्वप्नासारखे वाटतात, पण हे मी अनुभवले. आणि मग ठरवलं की कुठेतरी जर आपल्याला नोकरी करायची तर इतक्याच्यापेक्षा दुसरं कुठं काय वेगळं मिळणार
1: आहे,
0: म्हणून मग तिथे राहिले.
1: बरोबर,
0: राहिले
1: भावंडांबरोबरच्या काही आठवणी सांगा.
0: हा, भावंडांबरोबर कसं, माझी सगळ्यात मोठी बहीण ती माझ्या लहानपणीच गेली.
1: बर,
0: 2 बहीणही मला आठवत नाही. आणि जी 3 होती तिनंही 18 वर्षी नोकरी धरून पडत्या काळात मला आणि भावाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.
1: वा,
0: हो, आम्ही आयुष्यभर तिचे ऋणी आहोत. ती आता नाहीये, 5 वर्षापूर्वी ती आम्हाला सोडून गेली.
1: बर,
0: पण असं हे होतं. आणि आता जो भाऊ आहे तो आणि मी, आम्ही दोघ जणच आई जवळ असायचो पुष्कळदा.
1: बर,
0: आणि त्यावेळेला आई सगळं घरी करायची, म्हणजे कपडे भांड्यांपासून.
1: बर,
0: पण घरात काही खाणं असलं आणि आईनं जर आम्हाला सांगितलं की तुमच्या हातानं घ्या तर भाऊ त्यात चावटपणा करायचा, मला कसं रडवता येईल ते. आणि मी पण धुमशान भांडून रडून ते सगळं माझ्या मनासारखं करत होते.
1: बर,
0: मजा यायची त्यावेळेला. पण बाकी शाळेत कधी काही अडीअडचणी अशा आल्या नाहीत, शैक्षणिक जीवनात आल्या नाहीत, नोकरीतही तशा काही आल्या नाहीत.
1: बर बर बर.
0: पुढे मग 66 हे जे माझे मिस्टर
1: बर
0: वी ल भावे त्यांच्याशी माझा विवाह झाला.
1: बर, ते कुठे होते?
0: ते राजापूर हायस्कूलला सर्व्हिसला होते.
1: बर,
0: पण ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे होते. ते पूर्वी ते एनएफसी वगैरे असं काहीतरी म्हणायचे की नाही, पीटी टीचरसाठी.
1: बर,
0: तसं ते तिकडे राजस्थान मधनं शिक्षण घेऊन आले होते.
1: बर,
0: आणि ते तिथे होते.
1: तुम्ही एकाच शाळेत होता?
0: हो, त्यांची माझी मतं पटली.
1: बर,
0: आणि माझी

0: आई वडिलांनी परवानगी दिली.
1: बर.
0: म्हणून आम्ही 30 एप्रिल 66 ला विवाह केला, सगळ्यांच्या संमतीनं, सगळ्यांच्या उपस्थितीत.
1: त्यावेळेच काकू थोडेस हे सांगा ना, म्हणजे तो काळ खूप वेगळा होता, म्हणजे
0: हा वेगळा होता.
1: धाडसी निर्णय घ्यायचा तुम्ही ठरवलं.
0: पण कसं आहे की माझ्या आईनं जे पहिल्यापासून आम्हाला घरात शिकवलं किंवा तिनं कृतीतून करून दाखवलं, ते असं की करण्यापूर्वी विचार करायचा, पश्चातापाची किंमत शून्य.
1: बर.
0: अशा दृष्टीनं म्हणून मी विचारलं आईला, कारण हे एकदा गेले होते आमच्याकडे, म्हणजे लग्न व्हायच्या आधी.
1: बर.
0: आईनं त्यांना बघितलं होतं. तर मी म्हटलं की आई मला असं वाटतं, तर तिनं वडिलांच्या कानावर घातलं. ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, शिक्षक आहे तिच्याबरोबर, करते दोघ जण नोकरी, जर आईला कष्ट करावे लागतील, त्यांचा पगार कमी आहे म्हणून करू दे कष्ट, काय बिघडलं, असं चक्क त्यांनी सांगितलं. आणि व्यक्ती

0: तिनं कृतीतून करून दाखवलं ते असं की करण्यापूर्वी विचार करायचा, पश्चातापाची किंमत शून्य.
1: बर,
0: अशा दृष्टीनं म्हणून मी विचारलं आईला, कारण हे एकदा गेलं होतं आमच्याकडे म्हणजे लग्न व्हायच्या आधी.
1: बर,
0: आईनं त्यांना बघितलं होतं. तर मी म्हंटल की आई मला असं वाटतं, तर तिनं वडिलांच्या कानावर घातलं. ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, शिक्षक आहे तिच्याबरोबर, करते दोघं जेव्हा नोकरी, जर आईला कष्ट करावे लागतील त्यांचा पगार कमी आहे म्हणून करू दे कष्ट, काय बिघडलं, असं चक्क त्यांनी सांगितलं आणि व्यवस्थित रीतीनं आमचं लग्न त्यांनी करून दिलं.
1: बर,
0: त्याच्यानंतर मग पुढे आम्ही पुन्हा राजापुरातच होतो सर्व्हिसला.
1: बर,
0: राजापुरात बिराड केलं तेव्हा. बिराडात शेजारी ही माणसं, देव माणसं भेटली मला आणि त्यांच्याकडून म्हणजे पुष्कळ गोष्टी शिकले. म्हणजे मला तर लग्न होईपर्यंत 2 कप चहा पण करता येत नव्हता. हो, कारण अभ्यासात हुशार आहे, अभ्यासात हुशार आहे, आईनं कधी काही करायला लावलं नाही. हो
1: बरोबर. सासरच्या मंडळींचं काय मत होतं तुमच्या लग्नाबद्दल?
0: यांना आई वडील नव्हते.
1: बर बर बर.
0: त्यांच्या आत्या आजी यांनी त्यांना मोठं केलं होतं. त्यात जरा त्यांचा विरोध होता, पण त्यांचे एक जे धाकटे काका होते ज्यांच्याजवळ हे शिकायला होते, त्यांनी संमती दिली, त्यांनी पुढाकार घेऊन आमचं लग्न करून दिलं.
1: बर,
0: बाकीच्या सगळ्यांना फार पसंत होतं असं नाही, पण नंतर माझी नोकरी किंवा माझं घरातलं एकूण सगळं बघून मग त्यांचं मतपरिवर्तन झालं.
1: बर बर.
0: त्यामुळे तसं काय नडलं नाही. आणि कसं होतं की नोकरी करत असताना मला शिकायची खूप आवड होती.
1: बरोबर.
0: आणि माझे मिस्टर हे विश्व हिंदू परिषदेचे कट्टर कार्यकर्ते होते.
1: बर.
0: त्यामुळे आमच्याकडे नेहमी माणसांची वर्दळ असायची आणि शिकायची तर जिद्द मनात होती.
1: बरोबर.
0: बरं, यांनी कसं, यांनी आपल्या काकांच्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर घेतली होती. 30-6 माणसं होती, त्यांचा 115 रुपये पगार, माझा 115 रुपये पगार, यात आमचा संसार आणि ते सगळा जम बसत नव्हता. आणि हे ते कार्य करणार. मग मी एक सकाळी पार्ट टाइम नोकरी, दुपारी फुल टाइम नोकरी, संध्याकाळी क्लासेस, पेपर विपर तपासून रात्री 11:30 झोपायचं, 2:30 उठायचं पहाटे आणि 2:30 ते 5:30 अभ्यास करायचा.
1: बापरे.
0: आणि पुन्हा सकाळी 7:30 त्या पहिल्या नोकरीला हजर व्हायचं. घरातलं सगळं
1: नोकरी होती
0: ते एका ट्रेनिंग कॉलेजमध्ये हिंदी शिकवायचं होतं.
1: बर.
0: 2 किलोमीटर चालत जावं लागत होत.
1: बापरे.
0: ते सगळं करून पण एक सांगते की सगळीकडे मला रेस्पॉन्स फार चांगला मिळाला. मी जे कष्ट केले त्याची घरी किती लोकांनी केली त्याची मी अपेक्षा नाही ठेवली.
1: खरं.
0: पण ज्या ट्रेनिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवलं त्यांनीही समाधान व्यक्त केलं. आणि मग पुढे कसं झालं की आमच्या शाळेमध्ये जी मुलं यायची ती शेतकऱ्यांच्या घरातली. हो
1: बरोबर.
0: त्यांना कोण घरी ट्रेनिंग देणार, काय करणार? म्हणून मग मी तो शाळेत उपद्व्याप चालू केला. शाळेत संध्याकाळी हिंदीचे क्लासेस झाले की मग त्या मुलांना मी त्या 5वी ते 7वीला इंग्लिश शिकवत होते. ब्रिटिश काउन्सिल तर्फेचा इंग्लिशचा कोर्स मी केला होता.
1: बर.
0: आणि मग त्यांचं 5वी ते 7वी असं मला हे मिळालं होतं इंग्लिश. आणि त्यावेळेला आमच्या मुख्याध्यापकांनी एक नवीन इमारत बांधताना मला विचारलं की बाई इथे 5वी ते 7वीचे वर्ग बसवणार आहे.
1: बर.
0: तुम्हाला काय सोय करून देऊ? तर म्हटलं वर्गात एक माझ्या उंचीवर ह्या भिंतीपासून त्या भिंतीपासून फळा आणि प्रत्येक वर्गाच्या बाहेर असाच माझ्या उंचीवर एक फळा.
1: बर.
0: तर ते म्हणाले वर्गातला फळा बाई समजू शकतो मी, वर्गाच्या बाहेर तुम्हाला फळा कशाला हवा? ते म्हटलं माझी मुलं लहान आहेत, मी सांगत गेले आणि त्यांना गृहपाठ लिहून घेता आला असं होणार नाही.
1: बरोबर.
0: मी माझ्या ऑफ पिरियड मध्ये त्या फळ्यावर लिहून ठेवीन आणि मुलं 3 सुट्ट्यामध्ये ते लिहून घेतील.
1: बर.
0: म्हणजे त्यांना ते सगळं मिळू शकेल.
1: बर. मग त्या मुलांची शिक्षण व्यवस्था सुद्धा किती वेगळी होती ना, म्हणजे तुम्हाला विचारून या सोयी सुविधा केल्या गेल्या.
0: हा, एक म्हणजे मी जे सांगितलं काय, मी जे काम करत होते की नाही
1: हा
0: त्याची

0: मुख्याध्यापकांना जाणीव होती.
1: हा हे महत्वाचं आहे.
0: हो आणि त्यात कसं झालं, त्या ब्रिटिश काउन्सिलच्या कोर्सला मी गेले की नाही, तिथं आम्ही महाराष्ट्रातनं 34 लोक गेलो होतो.
1: बर.
0: त्यात मी एकटीच अशी होते की मी मराठी माध्यमातून गेलेली होते. आणि त्याच्याही पुढचं म्हणजे माझा मोठेपणा म्हणून नव्हे, पण त्या 34 पहिली मी आले.
1: वा.
0: त्यामुळे मग कसं की मी करू शकते असं त्यांना पण वाटलं.
1: खरंय.
0: म्हणून मग ते सगळं हे केलं.
1: लग्नानंतर शिक्षण घेतलं म्हणालात तुम्ही.
0: हो हो.
1: कुठपर्यंत शिकलात नंतर?
0: बीए केलं.
1: बर.
0: आणि मग शाळेनं मला बीएडला पाठवलं, रत्नागिरीला बीएड केलं.
1: हा हा. कुठला विषय?
0: इंग्लिश आणि हिंदी. कसं झालं, राष्ट्रभाषा पंडित मी केलं होतं, मग सोपं जावं म्हणून हिंदी घेतलं.
1: बर.
0: आणि इंग्लिश हा माझा आवडीचा विषय म्हणून घेतला.
1: हा हा हा.
0: मग मध्ये मध्ये अशी शाळेत असताना स्वामी नाटकात कामं करत होते.
1: बर.
0: 10वीला आमचं नाटक झालं होतं, त्यावेळेला मुलगे मुली काही मिक्स नव्हतं ना.
1: हो ना.
0: हा. तर त्यावेळेला नाधो तामणकरांचं माईची माया नाटक केलं होतं आम्ही.
1: बर.
0: आणि त्यात मला जिल्ह्यातलं पहिलं बक्षीस मिळालं होतं अभिनयाचं.
1: छान.
0: आणि आमच्या शाळेला जिल्ह्याची फिरती ढाल मिळाली होती.
1: बर बर.
0: पुन्हा राजापूर हायस्कूलमध्ये आल्यानंतर सुद्धा हा छंद मी माझा जपला. मुलींची नाटकं बसवायची वगैरे, त्यात मी एक अभिनव प्रयोग केला होता.
1: बर.
0: 66 साली शाळेचा आमच्या अमृत महोत्सव झाला.
1: बर.
0: त्यावेळेला मी मुलींचं नाटक बसवलं होतं, कुलवधू, ज्योत्स्ना भोळेंच्या गाण्यांमुळे गाजलेलं
1: संगीत नाटक.
0: संगीत नाटक. आणि सगळ्या मुली, कारण मुलगे घ्यायचे नाहीत.
1: बर.
0: मुलींनाच त्यांचे केस बीस वर व्यवस्थित बांधून मेकअप करून मुलगे तयार केले होते आणि गाणाऱ्या मुली. पण योग असा आला की जिला ज्योत्स्ना भोळेंच्या कामासाठी नेमली होती त्या मुलीचा आधी 4 दिवस घसा बसला.
1: बर.
0: आता काय करायचं असा पैस पडला. पण तिथेही मला देवानं साथ दिली. गावामध्ये एक ओळखीचे होते, तर त्यांच्याकडे टेप रेकॉर्डर होता.
1: बर.
0: त्यावेळी या सगळ्या वस्तू दुर्मिळ होत्या. हो
1: हो ना.
0: तर त्यांच्या ते म्हणाले माझ्याकडे टेप रेकॉर्डर आहे बाई. आणि तिथेही पुन्हा माझं दैव असं उदयाला आलं की मी जिथे राहत होते तिथे शेजारच्या घरात जे राहत होते त्यांच्याकडे आलेली मुलगी उत्कृष्ट गायक होती.
1: बर.
0: मग तिला मी रिक्वेस्ट केली, म्हटलं ही एवढी एवढी गाणी तुम्हाला करून देशील का? चालेल म्हणाली, मी गातेस ना. आणि तिनं ती सगळी गाणी त्या टेप रेकॉर्डर वर टेप करून दिली.
1: बर.
0: आणि मग पुढे 8 दिवस तालीम अशी की मागे टेप रेकॉर्डर वाजतोय आणि ती मुलगी फक्त लिप मुव्हमेंट करते अशी तिची प्रॅक्टिस करून घेतली.
1: बर बर.
0: आणि त्यावेळेला बरेच मोठे मोठे लोक म्हणजे काणेकर वगैरे असे चांगले चांगले लेखक वगैरे आले होते.
1: वा.
0: तिसऱ्या अंकापर्यंत आम्ही पात्र परिचय करून दिला नाही. तिसऱ्या अंकाला पात्र परिचय केला आणि त्या मुलीचे आभार मानले. आणि ती मुली मुलगे झाले हे त्या मुंबईहून आलेल्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलावून घेऊन विचारलं हे तुम्ही कसं केलं. तर म्हटलं केसाच्या पिनांचा वापर केला आणि बसवले केस सगळे. आणि त्या मुलग्यांनी शक्यतो प्रेक्षकांकडे पाठ करायची नाही असंच त्यांना पहिल्यापासून सांगून ठेवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि ते झालं नाटक, अतिशय सुंदर झालं.
1: असे विविध उपक्रम तुम्ही शिक्षिका असताना शाळेमध्ये राबवले.
0: हो हो.
1: आणि शिवाय आठवत आहेत का?
0: शिवाय हो, शिवाय मी तिथे भगिनी मंडळाचे सदस्य होते.
1: बर.
0: त्या खूप जुन्या बायकांनी फार सुंदर सुंदर प्रथा तिथे निर्माण केल्या होत्या.
1: बर.
0: म्हणजे खरोखरच या लोकांनीच माझं आयुष्य घडवलं. राजापुरातल्या या लोकांनीच मला मोठी केली म्हणायला काही हरकत नाही. तर त्या भगिनी मंडळाची इमारत बांधायची असं ठरलं. तर पैसा कुठून आणायचा? मग त्यावेळेला मी सुचवलं, म्हटलं आपण एक तिकीट लावून नाटक करूया. कोण घेणार? म्हणजे मी बसवते नाटक. आणि त्या बाकी सगळ्या ज्या माझ्यापेक्षा सिनियर होत्या त्या म्हणाले आम्ही मदत करू. मग आम्ही 7-8 जणींनी ते बसवलं नाटक. त्यात मी पुरुष पार्ट केला होता.
1: बर.
0: आमच्या अमृत महोत्सवाच्या नाटकात तिथं पण आम्ही एक लेडी टीचरचं नाटक बसवलं, त्यातही मी पुरुष पार्ट केला होता.
1: बर.

0: आणि ते नाटक म्हणजे त्यातनं चांगल्यापैकी पैसा भगिनी मंडळाला मिळाला.
1: वा, आणि एक चांगलं कार्य तुमच्याकडनं घडलं असं म्हणूया.
0: हा नाही पण कसं आहे माहितीये का, त्या ज्या सिनियर होत्या त्या जवळजवळ माझ्या आईच्या नाही पण त्याच साधारण वयाच्या होत्या, पण त्या सगळ्यांनी जे प्रोत्साहित केलं ते त्याच्या मागचं मूळ कारण आहे.
1: बरोबर. आणि तुमच्या कलागुणांना सुद्धा त्या निमित्तानं वाव मिळाला.
0: हा, की त्याशिवाय असं होऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, आपण एकटे पडणार नाही याची खात्री झाली की मन उभारीनं काम करू शकतं.
1: खरंय.
0: त्या दृष्टीनं ते फार चांगलं झालं.
1: हो, ललिता भावे काकू, आपण छान गप्पा मारतोय पण कार्यक्रमात या टप्प्यावर एखादं तुमच्या आवडीचं गाणं सांगा ना, की जे आपण श्रोत्यांना ऐकूयात.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सागरा प्राण तळमळला हे गाणं मला ऐकायचं आहे.
1: हे गाणं आपण ऐकूयात.

श्रोतेहो, माझे जीवनगाणे या कार्यक्रमामध्ये ललिता भावे यांचा जीवनप्रवास आपण जाणून घेत आहोत, पण वेळेअभावी आज आपण कार्यक्रमात इथेच निरोप घेऊया. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या सोमवारी सकाळी 10:30 याच कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे ठीक 11 वाजले आहेत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटासाठी डॉमिनिक सर्जो, क्लिंटन सर्जो आणि लॉय मेंडोन्सा यांचा आवाज, जावेद अख्तरी यांची गीतरचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत.

नौटंकीसाल या चित्रपटासाठी तुलसी कुमार यांचा आवाज आताच आपण ऐकल्यात. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता ओम शांती ओम या चित्रपटासाठी शान, उदित नारायण, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान आणि राहुल यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:25 झालेले आहेत. कार्यक्रमात आता रॉक ऑन या चित्रपटासाठी फरहान अख्तर यांचा आवाज, जावेद अख्तर यांची गीतरचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता सलामेश्क या चित्रपटासाठी सोनू निगम आणि महालक्ष्मी यांचा आवाज, समीर यांची गीतरचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत.

0: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
1: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आणा. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, ते लोकांधे आहेत, कोणाला त्याची गरज आहे. आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड, बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपल्याला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात.
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता तुम्हारी सुलू या चित्रपटासाठी शाल्मली खुलगडे यांचा आवाज.

0: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
1: त्यांना लोकांना वाटतं की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्य पटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात, म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंधापण निर्माण होऊ असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण निदर्शन करू शकत नाही, ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्वाचं आहे, त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग पहिलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का. 2 लिटर तरी पाणी शक्यतो जाऊ दे, पण हे प्रमाण हवामान, शारीरिक हालचाल, वय, लिंग याप्रमाणे बदलतं.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, याबरोबरच ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. तोपर्यंत आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पालकत्व एक सुंदर प्रवास समुपदेशक वैशाली पाटील यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.

नमस्कार श्रोते हो. आजच्या वेगवान आणि डिजिटल युगातीने मुलांच्या मानसिक आणि भावनिक तसंच शैक्षणिक गरजा सुद्धा बदलल्यात. अशा वेळेस होतं काय की पालकांची थोडीशी तारेवरची कसरत होते. कधीतरी पालकांचं समुपदेशन करणं गरजेचं आहे का असं सुद्धा वाटायला लागतं. अर्थात ताणतणाव वाढलेले आहेत, काहीतरी चिंता असते, काहीतरी भीती असते आणि हे सगळं कमी करायचं ते सुद्धा योग्य पद्धतीनं मुलांवर न रागवता पॉझिटिव्ह पद्धतीनं हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर एकीकडे मुलांचा अभ्यास, शाळेतलं वातावरण, त्यांचे छंद जोपासणं आणि ह्या सगळ्यामध्ये पालकांनी स्वतःचं भावनिक नियंत्रण सुटू न देणं. मुलं कधी

0: टोकाटोकपणा करतात, आक्रमक वागतात, मग त्यांच्याशी नेमकं वागायचं कसं? हा थोडंसं कठीण वाटतंय, पण हे थोडं सोपं देखील आहे. आणि हे सोपं करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे समुपदेशक वैशाली पाटील यांना. नमस्कार वैशालीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मधुलिकाताई.
0: श्रोते हो, वैशाली पाटील मॅडमची थोडक्यात ओळख करून देते. त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये MSc केलेलं आहे, तसंच मेडिकल लॅब टेक्निशियनमध्ये त्यांनी BSc डिप्लोमा केलेला आहे, आणि डाएट आणि न्यूट्रिशनमध्ये सुद्धा त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. महिलांसाठी होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्या आवर्जून सहभागी होतात. आदिवासींसाठी त्या नेहमी तत्परतेनं काम करत असतात. आता मी म्हटलं तसं की मुलांचं समुपदेशन हे हल्ली प्रत्येक टप्प्यावर केलं जातं, तसंच आता पालकांचं समुपदेशन हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा वाटू लागलाय. तर मग याची गरज का निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं?
1: याची गरज निर्माण होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. कारण ज्या परिवारामध्ये ज्या सिच्युएशनमध्ये आपण वाढलो त्यावेळेस एकत्रित कुटुंब पद्धती होती, मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी खूप सारी लोक होती घरात, आजी आजोबा काका काकी. त्या कारणाने काय होत तर मुलं खातायत, वागतायत, कसे वागतायत ते सगळं बघण्यासाठी बरीचशी लक्ष ठेवण्यासाठी लोक होती.
0: बरोबर बरोबर.
1: आता काय होतंय, फ्लॅट सिस्टीम आली आहे, घरात आई वडील आणि एक ते दोन मुलं, त्याच्यामुळे त्यांच्यावरती लक्ष कमी ठेवलं जातं असं आपण म्हणूया. किंवा पॅरेंटिंग किंवा पॅरेंट स्वतःचे आई वडील दोघेही कामाला असल्या कारणाने मुलांवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांनी थोडी कमी केली आहे. आणि हेच दाखवून द्यायचं आहे की तुम्ही कमी वेळात, कारण की आई वडिलां दोघांनी काम करणं आता काळाची गरजच आहे. नक्कीच.
0: तुम्ही आता उल्लेख केला तसा की एक काळ होता जेव्हा आपलं सगळीकडे एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळायची, आणि आता आपल्याला छोटं कुटुंब पाहायला मिळतं जिकडे एक आई वडील आणि त्यांची मुलं एवढंच असतं. पण मग आपल्या काळातले आई वडील आणि आत्ताचे आई वडील यांच्यात तुम्हाला काय काय बदल झालेले पाहायला मिळाले?
1: काय होतं की आपले आई वडील हे सुशिक्षित होते, पण त्यांचे विचार किंवा त्यांना असं वाटत होतं की मुलांनी आपल्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना येतात ते त्यांनी शिकायला हवं होतं किंवा यायला पाहिजे, किंवा आम्ही जे काय करू शकलो नाही ते आपल्या मुलांनी करायला पाहिजे. म्हणून ते मुलांना मोकळीकी देत होते, अच्छा तू हे करतोय मग हे कर. पण आताचे उच्च शिक्षित आई वडील असल्या कारणाने काय होतं की मुलांवर गोष्टी लादल्या गेल्या जातात की आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये एखादा मुलगा जर सिंगिंग करत असेल, छान डान्सिंग करत असेल, तर मुलावर लादलं जातं की तूही तेच कर. मुलाची आवड ओळखली जात नाही. मग काय होतं की आणि कमी वेळ असल्या कारणाने आई वडिलांकडे की आहाराकडे लक्ष दिलं जात नाही. ज्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्वाचं, मुलांची शारीरिक जशी वाढ होणं गरजेचे आहे तशी मानसिक वाढ होणं पण गरजेची असते. आपल्या वेळेची आई ही घरात असायची, आणि आताची आई काळानुसार नक्कीच ती जॉब करतेय, नोकरी करतेय. आपली आई आपल्या आरोग्याकडे आणि आपला स्वतःच्या अभ्यासाकडे याच्याकडे लक्ष देत होते. आताच्या आईकडे टाइम नाही आहे. मग मुलांसाठी एक ठराविक वेळ काढा तुम्ही, आणि तो ठराविक वेळ मुलांसाठीच द्या, हे खूप गरजेचं आहे.
0: खरंय खरंय.

0: आपण टप्पे बघायचे झाले किंवा आपण याचा काही गट पाहायचा झाला तर आपल्याला पाहायला मिळतं की 3 ते 10 वर्ष वयोगटातली जे मुलं आहेत त्यांचे जे पालक आहेत तर ही मुलांची आपण बघायला गेलो तर शाळापूर्व अवस्था मुलांची असते अगदी पहिल्या टप्प्यातली. तर या टप्प्यातला जे मुलांचे पालक आहेत त्यांनी कसं असणं अपेक्षित आहे किंवा त्यांनी मुलांना कशा प्रकारे हाताळणं गरजेचं आहे.
1: 3 ते 10 वयोगट म्हटल्यानंतर बाळपण.
0: हो
1: मी तर म्हणते बाळपण जगू द्या, कारण की बाळपण ही गोष्ट कधीच परत न मिळणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आई वडिलांनी त्यांचं बाळपण, शिक्षण आणि आरोग्य आणि त्यांच्या स्वतःचं आवडीचे खेळ याच्यामध्येच ते जितकं जास्त रमतील त्याचा विचार करा. मुलांवर गोष्टी लादू नका, त्यांच्या स्वतःच्या कळेने घ्या, त्यांना काय आवडतं याचा विचार करा. दुसरं, ह्या वयागटामध्ये खेळ सुद्धा खेळले गेले पाहिजेत, जसं मैदानी खेळ. मी बघते आताच्या जनरेशन मधली मुलं 3 ते 10 वयागटामधली सगळे मुलं फोन शिवाय राहत नाहीये. मी तर असंही ऐकते की बरेचसे पॅरेंट्स मला असे म्हणतात की आमचं बाबू आहे ना तो हातात फोन दिल्याशिवाय जेवत नाही.
0: हे सध्या खूप पाहायला मिळतं,
1: खूप सारं आहे. किंवा टीव्हीवर कार्टून लावला तरच तो जेवतोय. हे खूप भयानक आहे ऍक्च्युली, की तुम्ही जेवण शांत पद्धतीने
0: तुम्ही जेवाल शांतपणे
1: आणि मुलं काय करतायत की हट्ट जास्त करतायत की तुम्ही जर मला फोन दिला टीव्ही दाखवली तरच मी जेवण करणार. तर ह्या हट्ट जास्त होतोय मुलांचा, तर याच्यावरती पालकांनी असं केलं पाहिजे की मुलांना 2 गोष्टी सांगा. एक तर तुला जेवण मिळेल किंवा फोन मिळेल, किंवा मग आणखी असंही सांगू शकता तुम्ही की तू एवढं एवढं जेवलं, एवढं एवढं संपवलं की मी तुला फोन देईन,
0: नंतर देईन.
1: अशी गोष्ट ज्यावेळेस मुलांना पटवतं तर त्यांना असं वाटतं की अच्छा आई मला अडवत नाही.

0: मला फोन देत नाही असं नाहीये, मग त्यांची चिडचिड नाही होत, मला फोन भेटेल पण मी जेवण संपवल्यानंतर. मग ही जर तुम्ही त्यांना सवय लावली तर नक्कीच ते जेवण संपवतील आणि सगळं संपवतात आणि लक्ष देऊन संपवतात की मला हे संपवल्यानंतरच आई फोन देणार आहे. आणि मग अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने गेलो की नक्कीच मग मुलं त्यांचं स्वतःच जेवणही संपवतात आणि मग व्यवस्थित त्यांचा सगळ्या गोष्टीमधला त्यांना जेव्हा त्या वयागटामध्ये आहार भेटायचा आहे तोही आहार भेटला जातो. दुसरं मैदानी खेळ, मैदान आता राहिलेलंच नाही मॅडम बघायला गेलं तर जिथे पॉसिबल होईल तिथे मुलांना मैदानी खेळ खेळू द्या, कारण की ह्या वयागटामध्ये त्यांची शारीरिक वाढ होत असते. जर तुम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीचे खेळ खेळून दिले नाही तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये ते एकलकोंडे राहतात, मित्रांमध्ये मिसळत नाही आणि मग पुढे जाऊन त्याचं खूप भयानक आजार म्हणजे आताच्या जनरेशनला जे पटतंय डिप्रेशन.
1: हो लगेच
0: सहजच डिप्रेशन मध्ये आहोत आम्ही, तर मी लहान मुलं सुद्धा डिप्रेशन मध्ये बघते. जोपर्यंत त्यांना आई म्हणत नाही की तू जा उठ बस इतकं कंट्रोल करून जर मुलांना ठेवलं तर मुलं कधीच फुलत नाही, कारण की ते खूप अशी एक म्हण आहे की मुलं ही देवाघरची फुलं. तर जसे आपण फुलांना जितकं मोकळ्यापणाने त्या झाडाला खत पाणी आणि मोकळी हवा देऊ तशी ते सुंदर फुलं तयार होतात.
1: अगदी खरं,
0: ह्या वयागटातली मुलं सुद्धा तशीच आहेत. त्यांना तुम्ही जितकं मोकळीकेने वाढून द्याल, त्यांचे विचार जितके तुम्ही छान पद्धतीने त्यांना स्वतःला मांडून द्याल, पटवून द्याल, ते पटवून दिल्यानंतर ही मुलं तुमचं ऐकतात, नक्कीच ऐकतात.
1: अगदी खरंय तुम्ही म्हणता ते की मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि आपण त्यांना खेळण्यासाठी भरपूर वेळ देणं गरजेचं आहे. पण एकीकडे शालेय अभ्यासक्रम सुरू झालेला असतो, त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी असतात ज्या छंद या प्रकारामध्ये मोडतात, तर मग शिक्षण आणि छंद याचा समतोल पालकांनी कसा साधावा?
0: याचा समतोल राखण्यासाठी मॅडम सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आई वडील फक्त परीक्षा आली की मुलांवरती खूप सारं लक्ष केंद्रित केला जातो, की मग त्यावेळेस त्यांना म्हटलं जातं तू अभ्यास कर, तू खेळायला जाऊ नकोस, आणि मग त्या फक्त अभ्यास आणि अभ्यास त्यांच्यावर लादला गेला जातो. मग परीक्षाच्या वेळेस किंवा अगोदर अभ्यासाची तयारी करण्यापेक्षा तुम्ही त्यांना मुलांना अगोदरच सवय लावली की तू शाळेतनं स्कूलमधून आला की तुला मी 15 मिनिटं खेळण्यासाठी सोडणार आहे, त्याच्यानंतर तू येऊन थोडा अभ्यास कर, नंतर थोडा वेळ तू टीव्ही बघ. टीव्हीवर सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे त्यांना कार्यक्रम दाखवा, सांस्कृतिक कार्यक्रम, किंवा आता त्यांना जर कार्टूनची आवड असेल तर स्टोरी टेलिंग कार्टून आलेत, हे खूप चांगला प्रकार आहे मी म्हणते. त्यांचं कार्टून बघण्याचीही हाऊस पूर्ण होते की मी कार्टून बघतोय म्हणून, आणि स्टोरी टेलिंग मध्ये त्यांना काहीतरी स्वतःला शिकायला सुद्धा भेटते. मग त्या याचा टाइम टेबल करा की स्कूलमधून आल्या आल्या बऱ्याचशा आया असं म्हणतात अच्छा ठीक आहे तू फ्रेश हो आणि अभ्यासाला बस, असं करू नका. त्यांना थोडासा स्वतःसाठी वेळ द्या, मग तो खेळण्यासाठी असू दे किंवा त्यांचा छोटासा छंद असू शकतो. त्यांना स्वतःला पेंटिंग आवडते, डान्सिंग आवडते, म्युझिक आवडते, तर त्याच्यासाठी त्यांना स्वतःला टाइम द्या आणि मग नंतर परत अभ्यास. त्या वयागटामध्ये मुलांना दमटवलं जातं नाही तुला अभ्यासच करायचा आहे, तर असं न करता कशी कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस मुलांवरती लादतो ना तर त्यांना असं वाटतं की आम्हाला हे सगळं करायला भाग पाडलंय, त्याच्यापेक्षा आपण असं करू शकतो की अच्छा तू हे केल्यानंतर तू ते कर. त्यांना स्वतःच स्वतः ठरवून दिलं ना की आपापच मुलं स्वतःच करतात आणि अभ्यास खेळ याच्यामध्ये छान असा समतोल राखतात.
1: अरे वा किती छान तुम्ही आता सांगितलं. आणि याबरोबरच अजून एक गोष्ट जी जाणवते ती म्हणजे त्यांच्या आवडीनुसार तर पालकांनी बदल होणे पालकांमध्ये अपेक्षित आहेच, पण पालकांनी मुलांना वेळ देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की नोकरीच्या बदललेल्या वेळा ज्या आहेत, कोणीतरी नाईट शिफ्ट मध्ये काम करतं किंवा काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं, तर ह्या गोष्टी पालकांनी कशा सांभाळाव्यात किंवा जो आहे तो क्वालिटी टाइम मुलांसोबत घालवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे आपण पालकांना काय सांगाल?
0: ज्यावेळेस मुलांना वेळ दिला जातो तर मी स्वतः ऑब्झर्व केले, बरेचसे पॅरेंट्स माझ्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी येतात तर मी त्यावेळेस त्यांना हे सांगते की मुलांना तुम्ही टाइम देता त्या टायमाला टीव्ही चालू असतो, स्वतःही टीव्ही बघतात आणि मुलांनाही टीव्ही किंवा फोन हातात फोन असतो, मुलंही फोन बघतात आणि तुम्ही, हा मुलांसाठी क्वालिटी टाइम नाहीये. तुम्हाला जर क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल किंवा खास मुलांसाठी टाइम द्यायचा असेल तर त्यावेळेस मुलांना जवळ घ्या, त्यांना सुरुवात करा की आज काय झालं, फक्त त्यांना तुम्ही विचारलं की आज काय झालं, ते एकदा एक बटन दाबलं गेलं की मुलं सुरू होतात. पण तुम्ही जर त्यांना विचारलंच नाही काय झालं तर ते तुम्हाला सांगायला येत नाही. आणि मग काय होतं की मुलं सांगायचे बंद करतात हळूहळू.

0: त्यांना ती सवय लागते की हे सांगायचंय की नाही सांगायचंय. आणि मग ज्या वेळेस मुलं थोडी मोठी होतात तेव्हा त्यांना स्वतःला सवय लागते की हे काय सांगायची गरज नाहीये. म्हणून तुम्ही मुलांना फक्त एकच गोष्ट विचारायची की काय झालं आज
1: दिवस,
0: काय काय केलं तू स्कूलमध्ये, काय झालं मग येताना, काय झालं. किंवा बऱ्याचशा आता आई आणि बाबा दोघे पण जर नोकरीला असतील तर आल्यानंतर त्यांना मुलांना तुम्ही जवळ घेऊन विचारा की तू काय केलंस आज, काय खाल्लंस आज, की मुलं आपोआपच सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतात. तर हा थोडासा टाइम, आणि खूप काय टाइम द्यायची गरज नसते. मी स्वतःचा अनुभव सांगते की माझंही खूप सारं कामांमध्ये आणि मिटिंग्समध्ये मलाही टाइम नसतो. तर मी एकीकडे स्वयंपाक करते आणि माझ्या मुलीला स्टूलवर बसवून ठेवते, तिला अभ्यासाबद्दल वगैरे काही काही विचारत नाही. मी तिला फक्त विचारते मग काय केलं आज स्कूलमध्ये, टीचर काय बोलले, मग तुझी मैत्रीण काय म्हणाली, मग तुला आवडलं ना टिफिन, की ती जे चालू करते ते माझा स्वयंपाक होईपर्यंत. मग तिला आता ती सवयच लागली की मी जरी कामात असेल, एखादं पुस्तक वाचत असेल किंवा काय करत असेल, इकडे ती सांगतच बसते. आणि मग ही जी सांगण्याची सवय आहे याच्याने काय होतं मॅडम, की मुलं स्वतः कधी कधी चुकीचं करतात ते आपण तिथेच थांबू शकतो, किंवा मुलांसोबत कुणीतरी चुकीचं करतंय तेही आपण तिथेच थांबू शकतो. तर त्याच्यामुळे मुलांना बोलण्यासाठी असा स्पेसिफिक टाइम, 7-8 मुलांशी बोलायचंय, सकाळी बोलायचंय, दुपारी, हे न करता तुमच्या स्वतःच्या कामांमध्ये मुलांना सवय लावा तुमच्याशी बोलण्याचं. तुमचं आणि मुलांचं कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच. आणि प्रत्येक टप्प्यावरती जर पालक आणि मुलांचं हे कम्युनिकेशन, जे संवाद साधणं आपण ज्याला म्हणतो, हे जर खूप छान असेल तर हा पालक आणि मुलांमधलं नातं हे वृद्धिंगत व्हायला नक्कीच मदत होईल. आणि यातलाच दुसरा टप्पा येतो तो म्हणजे 10 ते 14 या वयोगटातला. आणि या वयोगटातले जे पालक आहेत, मुलांचे पालक जे आहेत, त्यांची विचारसरणी मुळात कशी असणं अपेक्षित आहे?
0: आता हा जो वयोगट आहे ना, ह्या वयोगटामध्ये मुलांचं बालपण आत्ताच संपलेलं असतं, त्यांना नवीन नवीन गोष्टी, अभ्यासक्रम वाढलेला असतो, जबाबदारी थोडीशी वाढली असते. आणि ह्या वयोगटात आई वडिलांना काय करतात की अच्छा आता तू मोठा झालाय, आता तू मोठी झालीय, आता तुला हे आलं पाहिजे, हे तू केलं पाहिजेच, हे तुझं तू कर, हे करणं योग्य आहे, असं केलंच पाहिजे. पण मग त्यांना आपोआपच स्वतःला वाटून जातं की मी खूप मोठी झालीय, खूप मोठा झालोय. मग ते स्वतःचे स्वतः डिसिजन बनवायला सुरुवात करतात. तर ती एक गोष्ट एक चांगली आहे की मुलांवर स्वतःच स्वतः कामं करणं किंवा स्वतःचा स्वतः विचार मांडणं आणि स्वतःचं डिसिजन क्रिएट करणं किंवा सांगणं ही गोष्ट चांगली आहे. पण त्या वयोगटामध्ये अभ्यासाची जबाबदारी जास्त द्यावी असं मला वाटतंय. कारण की ह्या वयोगटामध्ये बौद्धिक वाढ खूप सारी होत असते. मुलं जितकं जास्त शिकणार तेवढ्या जास्त गोष्टी त्या स्वतः अकस्मात करतात आणि त्या गोष्टीला नक्की चालना भेटते. ह्या वयोगटामध्येच ठरतं किंवा ह्या वयोगटामध्येच कळतं की आपलं मूल पुढे जाऊन काय करणार आहे. त्यांची स्वतःची आवड ह्या वयामध्ये आपल्याला दिसून येते. एकंदरीत उलट आपण करतोय बहुतेक वेळा की लहान असतानाच 4-5 वर्षाचा असतानाच आपण विचार करतो नाही हे याच्यात हुशार होणार आहे, हे करू शकतो. पण नाही, ह्या वयोगटातल्या मुलांकडे जास्त लक्ष द्या. ह्या वयोगटातल्या मुलांना काय पाहिजे, त्यांची आवड, त्यांचं शिक्षण किंवा त्यांचा खेळ किंवा त्यांची एखादी हॉबी असू शकते, ती ह्या वयोगटामध्ये पूर्ण करा. अभ्यासाचा ताण थोडासा कमी असतो ह्या वयोगटामध्ये, त्यांना टाइम असतं, तर एखादा छंद छानपैकी त्यांच्या बरोबर अभ्यासासोबत एक छंद जोपासून मुलांना चांगल्या पद्धतीने सांगता येईल.
1: नक्कीच नक्कीच. एकीकडे या वयोगटातल्या मुलांची मानसिक आणि शारीरिक जी आहे ती वाढ होते, त्याच्यात त्यांचे बदल सुद्धा होत असतात, तर पालकांनी त्यावेळेला सिच्युएशन कशी हाताळणं गरजेचं आहे?
0: ह्या वयोगटामध्ये मानसिक बदल होतात. आता मानसिक बदल झाल्यानंतर काय होतं की त्यांना स्वतःला ठरवण्याची वाव मिळून जाते. मग ते स्वतःचा निर्णय स्वतः ठरवतात. आणि तसंही बघायला गेलं तर ह्या वयोगटातली मुलं आहेत ते त्यांचं सगळंच बदलतं, स्कूल, शाळा किंवा त्यांचे मित्र परिवार असं सुद्धा बदल घडतो. मग त्या बदलांसोबत जर तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जर त्या विचारांमध्ये जर गेले की सांगितलं की बापरे तुम्हाला हेच करायचं आहे, मुलांनी एकटे जा किंवा सोबत जा, तर असं न करता मुलांचा निर्णय स्वतःचा स्वतः करून द्यावा.
1: साधारणपणे 10 ते 14 या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना किती निर्णय घेऊ द्यावेत पालकांनी, आणि मोठ्यांनी कशा प्रकारे काही निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग घ्यावा, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ह्या वयोगटातल्या मुलांना निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते. त्यांना नक्कीच स्वतःचा विचार ते स्वतः मांडतात.

0: शकतात, पण समाजामध्ये किंवा आणखी जगामध्ये काय चाललंय किंवा कशा प्रकारची लोक असतात हे सगळं तुम्ही आधी त्यांना समजावून सांगा, त्यांना शिकवा, आणि मगच पुढच्या गोष्टीसाठी त्यांना निर्णय घेण्यासाठी ला. निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय बरोबर की चूक, कधी कधी काय होतं की एखाद वेळेस सांगितलं की मी पिकनिकला चालले किंवा पिकनिकला जाते असं, तर आई वडील ते हाणून पाडतात की नाही नको जाऊ पिकनिकला किंवा जा. तर अशा वेळेस काय करायचं की जर तुम्हाला त्याला पिकनिकसाठी पाठवायचं नसेल तर त्यावेळेस मुलांना तुम्ही समजून सांगा की याचे दुष्परिणाम काय होतील किंवा काय होऊ शकतं तुझ्यासोबत, तू जाऊ नकोस असं न म्हणता तुला काय काय होऊ शकतं ह्या गोष्टीचा त्रास, हा जर आपण समजून सांगितलं तर नक्कीच ते काय करतात की अच्छा हे माझ्या बरोबर हे चुकीचं होऊ शकतं, अच्छा याचा मला त्रास होऊ शकतो, मला मम्मी किंवा आई म्हणते जा पण मला त्रास होतोय म्हणून नको म्हणतीये, याच्यावरून तुम्ही त्यांच्यापासून दूर नाही जाते, त्यांना मग कळून जातं की माझ्या नुकसान होणार आहे म्हणून माझे आई वडील मला पाठवत नाहीये. कारण की ह्या वयोगटामध्ये ना मुलांचं खूप सारं असं क्रेज असते की मला पिकनिकला जायचंय किंवा माझे मित्रमैत्रिणी इकडे चाललेत मला इकडेच जायचंय, किंवा मग एखादं नवीन काय व्हिडिओ गेम म्हणा ती आलीये मार्केटमध्ये तीच हवी आहे मला, किंवा फोन हवा आहे हा सुद्धा खूप, अरे माझ्या मित्राकडे फोन आहे मैत्रिणीकडे फोन आहे मलाही फोन हवाय, तर मग हा हट्ट आहे तो पूर्ण करण्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आधीच समजून सांगा तुम्ही त्यांना. जर दुष्परिणाम समजून सांगितल्यानंतर आपोआपच त्यांना कळतं, मग त्या ठिकाणी तुम्ही त्यांचे विलन होत नाही तर तुम्ही त्यांना अधोरेखित करता की याच्याने तुझं नुकसान होऊ शकतं, बघ तुला जमतंय तू कर पण असं असं होईल असं ज्यावेळेस तुम्ही दाखवून देताना तर मुलं मग ऑटोमॅटिकली तुमच्या जवळ येतात आणि मग ती गोष्ट करायची की नाही करायची हे ठरवतात.
1: बरोबर आहे, म्हणजे मुलांचे मुद्दे खोडून न काढता त्यांना समजावून सांगणं अपेक्षित आहे, आणि तसंच पालकांनी जो मुलांचा हट्टीपणा आहे तो देखील कसा हाताळावा, काय सांगाल आपण या दोन्ही गोष्टींबद्दल?
0: मी आता बघते मुलांमध्ये हट्टीपणा फार आहे आणि प्रत्येक आई वडिलांची ही कंप्लेंट असते की माझं मूल खूप हट्टी आहे, नाही तो ऐकतच नाही, ती ऐकतच नाही, तिला ते दिल्याशिवाय ती गप्पच बसेना किंवा तिला ते लागतच, हा हट्टीपणा मुलं करतायत ठीक आहे पण त्याला वाव सुद्धा
1: पालकच
0: देतात, माफ करा पण पालकच देतात मुलांना ना हट्टीपणा हट्ट त्यांचं पूर्ण करण्यासाठीच आपलं पूर्ण आयुष्य आपण घालवतो हे आई वडील मुलांना दाखवून देत आहेत की हे सगळं जे काय करायला घेतलंय ना हे सगळं तुमच्यासाठीच आम्ही करतोय, आणि मग अशा सिच्युएशन मध्ये ते स्वतः टेकन फॉर ग्रँटेड पकडतात आई वडिलांना की हे सगळं जे आहे ते सगळं आमच्यासाठीच चाललंय, मग मी काहीही मागितलं तरी मला मिळणार. एखाद वेळेस मुलांनी जर एखाद्या गोष्टीचा हट्ट केला तर तो हट्ट लगेच पूर्ण करू नका, त्या हट्ट पूर्ण करण्यासाठी थोडा टाइम घ्या आणि मग नंतर थोड्या दिवसानंतर थोड्या वेळेनंतर ती गोष्ट त्यांना आणून द्या, तो आनंद मुलांचा तुम्ही स्वतः एन्जॉय करा. मी म्हणते त्यावेळेस काय होतं की अच्छा मला बाबांनी ही गोष्ट मला आत्ता आणून नाही दिली पण नंतर आणून दिली, त्यावेळेस बाबाच्या बद्दलची मनामध्ये प्रेम सुद्धा वाढून जातं आणि ती गोष्टही त्याला मिळते, पण ती लगेच जर आपण दिली ना तर मग मुलं आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड पकडतात, मग नेक्स्ट टाइम तुम्ही ती गोष्ट आणूनच द्यायला पाहिजे. बरेच मुलं तर मी बघते की एखादी गोष्ट जर दिली नाही तर रडून रडून आजारी पडून जातात की हे हवंच मला, हेच हवं मला, असंच हवं मला, हेच खायला लागतं, खाण्यापासून हट्ट असतात मुलांचं की मला नूडल्सच हवेत, मला पिझ्झाच हवाय, तर हे खाण्याचे जे हट्ट आहेत हे हट्ट पुरवण्यापेक्षा महिन्यातून एखाद दिवशी ठेवा. माझ्या घरी खाऊ डे असतो की महिन्यातून एक दिवस आमचे आम्ही सगळेच खाऊ खातो तिच्यासोबत, तिला जी गोष्ट हवी आहे खाण्यासाठी ती मी पुरवते आणि मीही खाते, माझाही चीट डे होतो आणि तिच्याही मनाचं ठरते, ती तिच्या मैत्रिणीला सांगते ही गोष्ट की आज आमचा खाऊ डे होता आणि ती वाट बघते अच्छा मम्मी आपला खाऊ डे कधी असणार, मग ती गोष्टी प्रत्येक गोष्टी ज्यावेळेस तिला इच्छा होते ना तर ती आता स्वतःहून नाही मागते, अच्छा खाऊडे असेल ना मम्मी ज्या दिवशी खाऊडे असेल ना आपण त्या दिवशी खाऊ, म्हणजे ती त्या दिवसाची वाट बघते खाऊडेचे. तर असं थोडंसं काहीतरी ठेवा आठवड्यातून एकदा त्यांच्या आवडीचं किंवा 15 दिवसातून तुमच्या सोयीनुसार त्यांचे हट्ट पूर्ण करा, कारण की त्यांचे हट्ट पूर्ण करण्यासाठीच आई वडील आहेत. आई वडिलांचा खरा आनंद त्याच्यातच आहे की मुलं किती खुश राहतात किती आनंदित राहतात, तर ते हट्ट पूर्ण करा. आपण त्या गोष्टीसाठी थोडा टाइम द्या. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की

0: एखादी गोष्ट लगेच मिळाली तर त्याचं कौतुक संपत,
1: हो त्याची किंमत
0: राहत नाही. तर थोडा टाइम द्या, टाइमानंतर त्यांना ती गोष्ट आणून द्या, नक्कीच तुमचं आणि त्यांच्यामधला जो चांगला किंवा प्रेम आहे ते नक्की टिकून राहील.
1: नक्कीच नक्कीच.

बाबांचा क्रमवरती राजू त्यांच्या पाया पडते आणि

0: ह्या सगळ्यामध्ये थोडस आपण मुलांना धाक असावा किंवा मुलांना एक समज असावी म्हणून आई वडील नेहमी प्रयत्न करत असतात. कधीतरी आईच्या तोंडून किंवा घरातल्या इतर मंडळीच्या तोंडून वाक्य पटकन निघून जातं, बघ तू असं वागलास ना तर मी बाबांना सांगेन, किंवा तू ऐकलं नाहीस ना तर तुझी मी कंप्लेंट आईकडे करेन. तर ह्या वाक्यरचनेत बदल होणं खूप गरजेचं आहे, कारण का आई वडील हे विलन नसून ते आई वडील आहेत हे मुलांना समजणं किंवा मुलांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. तर इथे घरातल्या इतर जे पालकांच्या अनुपस्थितीत पालकांची भूमिका बजावतात त्यांनी कशा प्रकारे हाताळावं
1: हे मॅडम खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला. मी याच्यावरती एवढंच म्हणेन की मुलांचं पालन पोषण ही आई आणि वडील यांची दोघांची तेवढीच जबाबदारी आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं तीच गोष्ट आता बऱ्याचदा मी बघायला मिळते मला सुद्धा, की जर घरात मुलांनी काही चुकीचं केलं, अगदी काचेचा ग्लासही फोडला किंवा मग एखाद्या गोष्टीचं नुकसान केलं किंवा न सांगता तो मित्रांसोबत गेला किंवा घरी येण्यासाठी उशीर झाला, तर घरात असणारी व्यक्ती म्हणजे जर आई असेल तर आई लगेचच म्हणते अच्छा बाबांना येऊ दे मी तुझं नाव सांगते. जर बाबा असतील तर बाबा म्हणतात अच्छा तू असं केलंस ना मी आईला नाव सांगेन. तर असं करू नका, करायला नाही पाहिजे असं. असं केल्याने ती व्यक्ती विलन ठरते हे बरोबर आहे तुमचं. तर प्रत्येक वेळेस काय होतं की तुम्ही त्यांना टार्गेट न करता तुम्हीच ती जी मुलांनी जी चुकी केली ती तुम्हीच सॉल्व्ह करा. चुकी त्यांच्याकडनं पण होऊ शकते आणि आपल्याकडनं पण होऊ शकते, पण मुलांकडे न झाल्यानंतर त्यांच्या कडे खूप साऱ्या गोष्टी तूच केलं हे तुझ्यामुळे झालं असं करू नका, कारण की त्यांच्या स्वतःच्या मनावरती हा खूप सारा परिणाम होतो आणि मुलं नक्कीच ह्या वयागटातली मुलं डिप्रेशन मध्ये जातात. त्याला कारण हाच होतो की मुलांचा विचार असा असतो की मी काही करायला गेलं ना की मला बाबा ओरडतात, मी काही सांगितलं ना तरी मला आई ओरडते. मग मुलं तुमच्यापासून दूर जातात. मुलांना तुमच्या जवळ ठेवायचं असेल तर त्यांची एखादी चुकी तुम्ही सॉल्व्ह करा किंवा माफ करा. आपलीच मुलं आहेत
0: बरोबर,
1: दुसऱ्या टायमाला हे असं करू नकोस असं बजावणं नक्कीच चांगलं आहे. मुलांना आत्ताच्या जनरेशनच्या आई वडील मुलांना ओरडत नाहीयेत. इवन मी असं बघते की ते शिक्षकांनाही म्हणतात की माझ्या मुलाला ओरडू नकोस, माझ्या मुलीला ओरडू नकोस. तर हे बरोबर आहे, पण काय होतं की मुलांना ओरडणं किंवा मुलांना जर समजून सांगायला गेलं ना किंवा मुलांना समजून सांगितलं गेलं नाही तर त्यांना तो धाक राहत नाही, कोणाची भीती राहत नाही. तर मुलांना स्वतःच्या धाक किंवा स्वतःची भीती जर ठेवायची असेल तर मुलांना एक वाक्य सांगा की अच्छा तुझ्याकडनं हे झालंय ठीक आहे आपण ते दुरुस्त करू पण पुढच्या वेळेस हे असं काय करू नको. मग अशा वेळेस तुमची जी भूमिका असते ती भूमिका बघून मुलं ठरवतात लगेचच अच्छा माझ्याकडनं चुकी झाली ना तरी ती दुरुस्त झाली आणि मग मला आता मी पुढे चुकी नाही करणार. किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं की मुलं चुकी करतात आणि ते आई वडिलांपासून लपवून ठेवतात. चुकी लपवली गेली की नुकसान हा मुलांचा नाही तर आपला सुद्धा होतो. त्याच्यापेक्षा त्यांच्याकडची झालेली चुकी ही जर आपल्याला सांगितली तर आपण त्या गोष्टीमधून त्याला बाहेर काढू शकतो किंवा त्याला समजावून सांगू शकतो. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये त्यांना ओरडणं पेक्षा तुम्ही त्यांना समजावून सांगा की आम्ही आहोत, जे काय असेल जे काय घडलं असेल जे काय झालं असेल ते मला येऊन सांगा. मुलं नक्कीच सांगतात
0: नक्कीच, आणि ह्याच्यामुळे पालक आणि मुलांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण व्हायला मदत होते. आणि हा जो मुद्दा आहे विश्वासाचा तो सगळ्यात महत्वाचा असतो, तो म्हणजे तिसऱ्या टप्प्यावरती पालक आणि मुलांचं नातं. आणि ही जी मुलं आहेत ती 14 पुढच्या वयोगटातली आहेत, 14 ते 20 मधली. तर इथे पालकांनी मुलांशी कसं वागावं काय सांगाल?
1: 14 ते 20 वयोगट म्हटल्यानंतर ही मुलं एक नवीन जनरेशन मध्ये जाण्याचं वय आहे. हे नवीन जनरेशन मधली किंवा आत्ताची जी जेन झी जनरेशन

0: खूप आहे म्हणजे. तर त्या जेनझी जनरेशनच्या बद्दलच मी बोलते की त्यांना असं वाटून जातं ह्या वयोगटातल्या मुलांना की आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि हे होण्यामागचं जर मी शारीरिक गोष्टीबद्दल जर मी बोलली तर त्यांच्या शरीरात ह्या वयोगटामध्ये खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होतात.
1: हो.
0: म्हणून हॉर्मोनल चेंजेस झाल्या कारणाने त्यांची विचार करण्याची शक्ती किंवा स्वतःची विचार मांडण्याची जी शक्ती आहे किंवा चिडचिडपणा म्हणा हा खूप सारा प्रमाणात येतो, नक्कीच बरोबर आहे. पण ज्यावेळेस ह्या वयोगटातल्या मुलांना असं वाटतं की आम्हाला सगळ्यातलं सगळं येतं तर त्यावेळेस ते लगेचच आई वडिलांकडे एक शब्द टाकून देतात, तुला काय समजत नाही, तुला काय कळत नाही यातलं,
1: हे पटकन बोलतात,
0: पटकन बोलतात मुलं. आणि त्यावेळेस मग आई वडिलांना रिअलाइज होतं की अरे बापरे हा तर माझा ऐकतच नाही, ही तर माझं ऐकतच नाहीये. तर अशा वेळेस त्यांच्या कळेनेच गेलेलं खूप चांगलं असतं.
1: अगदी.
0: हा, त्यांना काय करायचं आहे, तुला कुठे जायचं आहे, अच्छा मग मी सोबत येऊ का, अच्छा मग तिथे माझी गरज आहे का, म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला आम्ही तुझ्या सोबत आहोत असं जर मुलांना दाखवलं गेलं तर त्यांना आपल्याबद्दलचा एक सॉफ्ट कॉर्नर राहतो. ते कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर अच्छा आईलाही पण इथे यायचं होतं, अच्छा वडीलही मला म्हणत होते की मी पण येऊ का, मग त्या सॉफ्ट कॉर्नरने ते जातात. मग नक्कीच अशी मुलं कुठल्याही चुकीची गोष्ट किंवा चुकीचा विचार करताना दहा दहा विचार करतात की आई वडील माझ्या सोबत आहेत. मग ज्या ह्या वयोगटामध्ये ज्या चुका होतात किंवा निर्णय चुकतात तर ते स्वतःहून ते त्या गोष्टीपासून अलिप्त राहण्याची मदत होते.
1: बरोबर तुम्ही म्हणताय ते. आणि इथे मुलं भरकट खूप चान्सेस असतात तेव्हा पालकांनी कसं हुशारीने आणि प्रेमाने सुद्धा ते हाताळणं गरजेचं आहे.
0: आता मुलं भरकटण्याचं वय हेच असतं. हो. बरोबर आहे. पण त्यावेळेस काय करायचं की तुम्ही त्यांच्यावरती सतत लक्ष ठेवू नका. कुठे गेला, किती वाजता येणार आहे, कुठे आहेस, आता तर फोन हा हातातली वस्तू आहे, अगदी एक सेकंदात अच्छा क्लासमधून निघाला का, मग आला का, मग पोहोचलीस का, हे न करता तू किती वाजता येणार आहेस, असं तू किती वाजता येणार आहेस असं टाइम विचारून घ्या. याच्यामध्ये तुम्ही हुशारीने वागायचं कसं तर मी सांगते, त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण आहेत याची विचारपूस त्यांना करत राहा. तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत किंवा तुमची मुलगी आहे तर तिचे मित्र आणि मैत्रिणी कोण आहेत, कुठे राहतात, त्यांचे आई वडील काय करतात. तुम्ही सतत ज्या वेळेस त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे बद्दल जर विचारता तर त्यावेळेस काय होतं की मुलं सगळं तुम्हाला सगळीच गोष्ट सांगतात की माझी मैत्रीण अशी म्हणाली, माझा मित्र असं म्हणाला, म्हणजे एकंदरीत त्यांच्यामध्ये काय चाललंय याची थोडस तुम्हाला थोडीशी गोष्ट तुम्हाला समजून येते की काय चालू आहे ते
1: त्यांच्या घरातलं वातावरण, त्याची कल्पना येते आपल्याला,
0: कल्पना येते. बरोबर. आणि यांच्यामधलं सुद्धा मुला मुलींच्या मधलं सुद्धा त्यांचे प्लॅनिंग मग ते तुम्हाला येऊन सांगतात ऑटोमॅटिकली की आम्ही उद्या फिरायला जाणार आहेत, आम्ही उद्या कॉफी शॉपला जाणार आहेत. तर हे जे प्लॅनिंग असतात ना ते तुम्हाला येऊन सांगतायत. मुलांना ह्या वयोगटातल्या मुलांना तुम्ही हे करू नका असं सांगू नका. ज्यांना त्यांना स्वतःची गोष्ट आणि स्वतःचा डिसिजन घेऊ द्या, त्यांना काय वाटतं ते बघा. निर्णय तुमच्यावर ठेवा प्रत्येक वेळेस. जरी तुम्हाला माहिती असतं की ही गोष्ट चुकीची आहे तरी पण तुम्ही त्या मुलांना सांगा की तू जा पण मग कितक्या इतक्या वाजता परत ये. मग म्हणजे त्यांना असं वाटत नाही की मला अडवते म्हणून असं. आणि मग माइंडमध्ये तिथे गेल्यानंतर त्यांना ते सतत आठवत राहतं. ही सायकोलॉजी आहे की नाही. आईने सांगितलंय मला 7 वाजता घरी यायचंय, 6 वाजता घरी यायचंय, मग मी जास्त वेळ इथे थांबणार नाहीये. मग ते एक प्रकारची एक ओढ लागते तुमची. पण जर त्याच्या विपरीत तुम्ही जर असं केलं की जाऊ नको घरातच थांब तर ती मुलं डेफिनेटली मग आई आणि वडील यांच्यामधला आणि मुलांमधला संवादच संपून जातो. पुढच्या वेळेस मग ती मुलं तुम्हाला विचारायला येत नाही, ते त्यांचे त्यांचे प्लॅन ठरवतात. मग इथून सुरुवात होतो खोटं बोलण्याचा प्रवास. आणि मग त्यांचे त्यांचे ठरवतात, त्यांचे त्यांचे जातात. मग मित्रमैत्रिणीला सांगतात माझ्या आईला सांगू नको, मैत्रिणीला सांगतात की माझ्या वडिलांना सांगू नको. आणि मग असा सगळ्या याच्यामधला आपली मुलं भरकटतात मग. आणि मग चुकीचा निर्णय कुठलाही असू द्या मुलांचा, त्यांच्या सोबत उभं राहणं हे पालकांचं काम आहे सगळ्यात महत्वाचं. फक्त तो चुकीचा निर्णय तुम्ही कशा पद्धतीने त्यांना समजून सांगता. प्रत्येक वेळेस मुलंच चुकतात असं नाही. त्यावेळेस आपण आई वडील म्हणून त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की काय चुकीचं आणि काय बरोबर. पण ती गोष्ट तुमच्यापर्यंत आधी यायला पाहिजे. ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत एक चांगलं असं नातं ठेवायला पाहिजे, जेणेकरून मुलं घरी येऊन तुम्हाला सगळीच गोष्ट सांगणार.

0: आपण प्रत्येक टप्प्यावर बघतो की परीक्षा ह्या असतातच आणि पालकही ते खूप छान पद्धतीने हाताळतात. इथे मुलामुलांच्या मध्ये टक्क्यांची मार्कांची तुलना नको असं वारंवार सांगितलं जातं, त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची भीती असते. तर इथे पालकांनी कसं असणं गरजेचं आहे, खंबीरपणे उभं राहणं
1: ह्या सिच्युएशनला? बरेचसे पॅरेंट्स काय करतायत की प्रत्येक वेळेस तुझ्या मित्राला इतके मार्क्स पडले, तुझ्या भावाला इतके मार्क्स पडले होते आणि तुला इतकेच मार्क्स पडलेत. आत्ताच जे जनरेशन आहेत त्यांना मार्क्स मध्ये तुम्ही त्यांची स्वतःची हुशारी हे मार्क्स मध्ये नका मोजू. मुलांची तुलना जेव्हा होते ना त्यावेळेस त्यांना ऑटोमॅटिकली असं वाटतं की अरे मी कुठेतरी कमी पडतोय, त्याच्यामुळे तुलना करू नका त्यांची. त्यांना स्वतःच्या कळेने घेऊ द्या. प्रत्येक मुलाला जर 100 पैकी 100 मार्क्स पडणार असेल तर मग तर हे फार कठीण गोष्ट आहे. आणि आई वडील प्रत्येक वेळेस ते मार्क्सच का मोजतात मला काय माहिती नाहीये की तुझ्या मित्राला 90% पडले, तुलाच 80 का, तू तर सोबतच क्लासला जात होता, तुझ्यावर आम्ही इतका खर्च केला. त्याच्यामध्ये आणखी एक मी रिसेंटली ऐकलेलं वाक्य सांगते की त्या 10वीला माझ्याकडे केस होती हे की 10वीचा मुलगा होता आणि त्याची आई स्वतः MSc एज्युकेटेड माझ्या मैत्रिणच आणि त्याला मार्क्स 10वीमध्ये थोडेसे कमी पडले ऍज कम्पेअर टू त्याच्या मोठ्या बहिणीपेक्षा. ह्या एक आईची कळकळ की मुलीला मार्क्स कमी पडले तर झालं असतं, पण तू मुलगा आहे, तुला घर सांभाळायचं आहे, आम्हाला सांभाळायचं आहे, तुला चांगले मार्क्स भेटले असते, चांगलं कॉलेज भेटलं असतं, तू काहीतरी चांगलं बनलं असतं, इथून त्या आईची सुरुवात होती. दुसरी तर कहर सुरुवात होती की त्या मुलाला इतकं हॅमर केलं की त्याला तिने सांगितलं तुझ्यामुळे मी नोकरी केली नाही, तुझ्यामुळे मी घरातच बसली. ही ऍक्च्युली हे आईचं बळीदान आहे ह्या गोष्टीसाठी, तर मी तिला खूप मानते की तिने हे सगळं केलंय. पण ज्या वेळेस मुलांना आपण जेव्हा असं सांगतो ना की तुझ्यामुळे माझं नुकसान झालं तर ती मुलं आपल्या जवळ नाहीत, उलट आपल्यापासून दूर जातात. की मग ते असे असंही उत्तर असतं त्यांचं की हे सगळं मी नव्हतं सांगितलं.
0: मुलं एकदम त्या टोकाचं
1: उत्तर ऐकलेलं आहे मी की हे सगळं मी नव्हतं सांगितलं तुला कळायला की तू माझ्यासाठी नोकरी सोडून घरात राहिली, हे का सांगण्यासाठी मी नव्हतं सांगितलं करण्यासाठी.

0: साठी तुला. तर मग अशा वेळेस डिप्रेशन फक्त मुलं नाही, आई वडील पण डिप्रेशन मध्ये येतात. तुम्ही विचार करा त्या आईला काय वाटलं असेल की जिने इतकं एज्युकेशन असून नोकरी सोडली आणि त्या मुलाला फक्त वाढवण्यासाठी ती घरात राहिली. त्या आईचं दुःख कुणीच मोजू शकत नाही मी सांगते. पण मग अशा सिच्युएशन मध्ये मुलगा तिच्यापासून डेफिनेटली दूर जाणार असतो. तुम्ही जेव्हा सांगता मुलांना की मी तुमच्यासाठी करतोय, मी तुझ्यासाठीच करते, हे सगळं चाललंय ते तुझ्यासाठीच चाललंय, असं ज्यावेळेस तुम्ही सांगायला जाता त्यावेळेस मुलांची जर अशी उत्तरं येत असतील तर तुम्ही आई वडील म्हणून कुठेतरी कमी पडलंय. सगळं करून सुद्धा तुम्ही कमी पडताय. त्याच्यापेक्षा मुलांचा किती मार्क्स पडलेत, किती मार्क्स आलेत तुला, ते त्याची कम्पेरिझन दुसऱ्या मुलांसोबत करण्यापेक्षा आपला मुलगा कुठे हुशार आहे, आपला मुलगा काय करू शकतो याचा विचार करा. याच्यासाठी एक आणखी सायकोलॉजीचा वापर आई वडील करू शकतात की बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलंय की माझी मुलगी फार आळशी आहे, माझ्या मुलाला तर काहीच येईना, हा तर बावलटच आहे, ह्याला तर अक्कळच नाही. अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही सतत सतत हे शब्द मुलांवर बोलता, ते ऐकताय, मग त्यांच्यावरती हा वर्ड हॅमर होतो की मग ते तसंच विचार करायला लागतात. अच्छा मला काही समजत नाही का, मला काहीच कळत नाही का, मी काहीच करू शकत नाही का. त्याच्या विपरीत जर मुलांना तुम्ही सांगितलं किंवा बोलले गेले की ठीक आहे तुला एवढे मार्क्स कमी पडलेत, तिथे तर तुम्ही काहीच करू शकत नाही, मग त्यावेळेस तुमची अशी स्वतःची भूमिका अशी ठेवा की मार्क्स कमी पडलेत ना, ठीक आहे चालेल, आपण त्याच्यापेक्षा आणखी वेगळ्या गोष्टीसाठी करू किंवा वेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ, तुझं हे नाही करता आलं तर आपल्याकडे हे ऑप्शन आहे. अशा वेळेस ती मुलं मला मी काहीच करू शकलो नव्हतो, मी काहीच करू शकत नव्हतो, पण मला आई वडिलांनी सांभाळलं म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो, हे वाक्य त्यावेळेस मग ते मुलांच्या तोंडून येतं की तुम्ही त्यांना सांभाळून पुढे घेऊन गेलेत.
1: बरोबर.
0: त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस मुलांना आपण म्हणतो की तुला काहीच समजत नाही, तुला अक्कळच नाहीये, तू बावलटच आहे, असं करण्यापेक्षा जर तुम्हाला तुम्ही त्यांना म्हटलं अरे माझा बेटा खूप हुशार आहे, माझ्या मुलीला खूप समज आहे, असं वारंवार जेव्हा तुम्ही बोलता आणि हा शब्द जेव्हा वारंवार तुम्ही इतरांना सांगता त्यावेळेस मुलं चुकी करताना हजारदा विचार करतात
1: मला आईने चांगलं म्हटलं.
0: यस. जेव्हा नातेवाईक तुमचे येतात तुम्ही म्हटलं नातेवाईकांसमोर तिला काहीच अक्कळ नाहीये, तिला कळतच नाही, ती फार आळशी आहे, ती का काम करेल, ती का हुशारी दाखवेल, माझ्या आईनेच मला टॅग लावलाय, त्याच्यापेक्षा तुम्ही हे सांगायला सुरुवात करा की माझी मुलगी फार हुशार आहे, माझ्या मुलाला फार समजतं, माझा मुलगा मला मदत करतो, किंवा त्याला कुठल्याही गोष्टीचं मला परत सांगायला गरज लागत नाही. जेव्हा हे चार लोकांसमोर तुम्ही त्याच्यासोबत असं बोलता किंवा त्याला असं सांगता तर त्यावेळेस तो चुकी करताना किंवा कुठलाही आळस म्हणा किंवा भावलट पण करताना दहा दहा विचार करतो की नाही आईने मला चांगलं सांगितलंय, आईने नातेवाईकांसमोर किंवा मित्रमैत्रिणींसमोर खूप चांगलं माझ्याबद्दल बोलली आहे, मग मला तसंच वागायला लागेल. मग त्या गोष्टीकडे ऑटोमॅटिकली ती गोष्ट ते पुसत जातात. आणखी एक सांगते मी की मित्रमैत्रिणी जेव्हा मुला मुलींचे तुमचे एकत्र येतात ना तर त्यावेळेस बऱ्याचशा आया असं करतात की ती मित्रमैत्रिणी किती हुशार आणि तू किती बावलट. तर असं केलं जातं, मग त्यावेळेस ना मुलं थोडस असं विचार करतात की मित्रमैत्रिणींच्या समोर मला आई किंवा वडील मला असे म्हणाले तर मग मुलं ही मित्र ही नंतर चिडवायला सुरुवात करतात. मग असं न करता की तुला हे येतं अच्छा तू यालाही ही गोष्ट शिकव, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आणि बाइंडअप आणि तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा. आई वडील त्यांच्या ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह झाला तर नक्कीच त्या ते काय करताय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः येऊन सांगत जातील.
1: नक्कीच नक्कीच. आणि इथे दुसरा अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे परीक्षा आणि आजारपण. तर थोडस पालकांची दोलायमान अवस्था होते की अरे अचानक कसं काय आजारी पडला किंवा नेमकी कारण काय, मुलांना सांभाळून पण घ्यायचं असतं, त्यांची परीक्षा पण तोंडावर असते, पालकांना तुम्ही काय सांगाल?
0: परीक्षा आली की मुलं आजारी पडतात असं प्रत्येक पालकाचं हे वाक्य आहे. एक्झाम आहे त्याची दहावीची एक्झाम आली आहे आणि हा आजारी पडला. आता आजारी पडण्याची शारीरिक व्याधीचे कारण असू शकतात पण बऱ्याच वेळा आजारी ही मानसिकतेने पण पडून जाते. मुलं खूप सारा टेन्शन घेतात किंवा तुम्ही त्यांना धमटवलेलं असतं अच्छा तुझी दहावीची परीक्षा आहे अभ्यास कर लवकर उठ. ह्या गोष्टीवरती मी थोडस एक्सप्लेन करते की एक्झाम येतात तेव्हाच मुलांना पहाटे उठून अभ्यासाला बसवता, मग त्याच्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि अगोदरच ते खूप साऱ्या डिप्रेशन किंवा टेन्शन मध्ये असतात एक्झामच्या. तर असं न करता त्यांना रोजच्या सवयीप्रमाणेच एक्झामच्या दिवशी पण उठवा, जेणेकरून त्यांची झोप पूर्ण होईल. झोप पूर्ण झाली तर त्या ज्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास

0: केलाय ते त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहील आणि परीक्षेच्या वेळेस त्यांना जर तुमचं त्यांचं आहाराच्या वरती पण आपण थोडस लक्ष ठेवलं तर त्या परीक्षांच्या काळांमध्ये ते मुलं आजारी पडणार नाही.
1: हो, आपण प्रत्येक संस्कृतीमध्ये बघतो की आई वडील आणि मुलांचं नातं हे नेमकं कसं असतं, तर या संदर्भात जपानी फिलॉसॉफीमध्ये खूप छान त्यांनी सांगितलं आहे की पालक आणि मुलांमधलं नातं नेमकं कसं असावं. काय सांगाल आपण त्याबद्दल?
0: मॅडम, मी एक जापनीज बुक वाचलं होतं, द जापनीज वे ऑफ पॅरेंटिंग. तर त्याचे रायटर लिसा कटामॅ म्हणून आहे. तर त्या जापनीज थेरीमध्ये पॅरेंटिंग विषयी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलंय की तुम्ही मुलांवर प्रेम करा कुठल्याही कंडिशन न ठेवता. की बऱ्याच वेळेस आपण कंडिशन ठेवतो की तू हे केलंस ना तर मी हे करेन, तू मला अभ्यास केलास ना का मित्र चॉकलेट देईल. तर अशी कंडिशन प्रेम नका ठेवू, निस्वार्थपणे तुम्ही त्यांना प्रेम दाखवा, प्रेम द्या, ऑटोमॅटिकली ते रिटर्न करणारच आहेत तुम्हाला. तर कंडिशनेबल प्रेम करू नका किंवा करा हे मुलांवरती ठरवा. तसंच मुलांना शिक्षा, शिष्टाचार आणि स्वतःची कामं स्वतः कशी करायची ह्या गोष्टीबद्दल त्या पुस्तकात खूप चांगलं मांडलंय. तर शिक्षा काय, की चुकी केली तर तुम्ही त्याला दाखवून द्या की तू हे चुकीचं केलं होतं. शिष्टाचार काय, तर आपण त्याला साधारणतः म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये जसं आहे की मोठ्यांशी जोरात बोलायचं नाही, मोठ्यांना अरेतुरेने बोलायचं नाही, मोठ्यांचं ऐकायचं, तर हा एक शिष्टाचार असतो. तो आपण केला की आपलं बघून बघून मुलं देखील करतातच आणि नंतर स्वतःची कामं स्वतः करायला. तर मग अशी जसं तुम्ही वयोगट सांगितलं छानपैकी, तर त्या वयोगटामध्येच मी सांगेन की ज्यावेळेस लहानपण असतं त्यांचं, तर लहानपणीच त्यांची खेळणी ना त्यांना स्वतःला उचलायला लावा. अच्छा, तू खेळणी काढणार आहेस, पसारा करणार आहेस, तू उचल. नंतर ज्या वेळेस ते अभ्यासात किंवा शाळेत जातात, तर अभ्यास झाला तुझा, तुझी तुझी बॅग उचलून ठेव, तुझे बुक्स भर. अशी छोटी छोटी जी कामं असतात स्वतःची, ती स्वतःची कामं स्वतः करायला लावा. दुसरं, ज्यावेळेस कॉलेज वय असतं त्यांचं किंवा युवक युवती ह्या वयागटामध्ये आल्यानंतर बरेचसे आई वडील अशी रिएक्शन असते, मोस्टली जर घरात मुलगी असेल तर आईची ही रिएक्शन असते, अच्छा मी आता ही खूप कामं केली आहेत, आता सगळी कामं तू कर. तर असं करू नका, कारण की तिला नंतर हे सगळं करायचं असतं. तर थोडस तिला स्वतःच स्पेस द्या, स्वतःची कामं स्वतः करायची लहानपणापासून सवय लागली ना, ते की ऑटोमॅटिकली केली जातात ती कामं. आईला मदत केलीच गेली पाहिजे कामामध्ये, मग ते मुलीकडनं अपेक्षा ठेवतात तेवढे मुलाकडनं सुद्धा करा. मी असं म्हणेन की मुलगा मुलगी दोघांपैकी दोघांनाही तुम्ही असं सांगू शकता की घरातली छोटी मोठी जी कामं असतात जी तुम्ही करू शकतात किंवा त्या कामांसाठी तुम्हाला टाइम आहे, तर ती घरातली कामं स्वतःची स्वतः करा किंवा मला सुद्धा थोडीशी मदत करा. याची सवय तुम्ही लावली की मुलांना ऑटोमॅटिकली सवय लागते, मग त्यांना कुठलं काम सांगायची गरज लागत नाही.
1: अगदी खरं आहे वैशाली ताई, तुम्ही आज इथे आलात आणि किती छान आणि सुंदर प्रकारे अगदी सोपं करून सांगितलं की प्रत्येक वेळेला मुलांशी कशा प्रकारे संवाद साधला तर मुलांना सांभाळणं, त्यांचे प्रश्न सोडवणं हे किती सोपं होऊन जातं आणि यामुळे पालकांचं आणि मुलांचं जे नातं आहे याच्यात एक विश्वास जो आहे तो प्रत्येक टप्प्यावरती हा वाढत जातो. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोता आताच आपण ऐकत होतात पालकत्व एक सुंदर प्रवास. समुपदेशक वैशाली पाटील यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो श्रोते, उद्याच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आपुलकीया घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि आरोग्य दर्पणमध्ये दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. सहभागी होत आहेत तज्ञ डॉक्टर अनघा मुळे. तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता दीप्ती आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची बैठक गोव्यात सुरू. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7. बचाव कार्य अद्याप सुरूच. महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालिंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण ते करतील. त्याशिवाय ते 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा तांडा रोड दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबोटा तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. प्रादेशिक हिताच्या अनेक

0: मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे. अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे. याशिवाय यंदा पोषण माहाची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल. आहारातील विविधता आणि मुबलक प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषक आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे. देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. दुर्घटनेनंतर फरार इमारत मालक फरार झाला असून पोलिसांची 10 पथकं त्याचा शोध घेत आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेतील मृतांची संख्या 7 झाली आहे.
1: इस बिल्डिंग के मालिक पे कार्रवाई होगी और जो इसके आसपास की जितनी डेंजरस बिल्डिंग है उनको भी आइडेंटिफाइड करके ध्वस्त किया जाएगा. विशेष रूप से इस बिल्डिंग के बिल्कुल पीछे वाली बिल्डिंग को भी हमने खाली करवा दिया है और तुरंत प्रभाव में उसे भी डेमोलिश किया जाएगा.
0: घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य सुरू असून त्यात आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दलाचं पथक काम करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. नेपाळ तिबेटमध्ये आलेल्या महापुरात मरण पावलेल्यांची संख्या 1355 इतकी झाली असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. नेपाळमध्ये चितवन इथं 363 जणांचा मृत्यू झाला तर पूर्व नवल परिसरामध्ये 22, पश्चिम नवल परासीमध्ये 221 आणि रसुआ जिल्ह्यात 169 जणांचा मृत्यू झाला. बोटेकोशी आणि त्रिशुली नदी परिसरात जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 11 जलविद्युत प्रकल्प

पालमधल्या 919 कर्मचाऱ्यांशी अद्याप संपर्क होऊ शकल्याची माहिती वीज निर्मिती कंपनीनं दिली आहे. दरम्यान 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आज नेपाळमध्ये राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. या तेजीमुळे आज ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल $97 वर गेला, तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूड तेलाचा व्यवहार प्रति बॅरल $92 वर सुरू आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरीना सवालेंका आणि कार्लोस अल्कराज यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अरीना सवालेंका हिनं महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंट हिचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत उद्या तिचा सामना झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याशी होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्कराजनं अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्ट बरोबर पडेल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज ड्युरोक चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती चषक प्रदान केला. यावेळी ड्युरंग फुटबॉल टूर्नामेंट सोसायटीचे अध्यक्ष आणि संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन तसंच ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची गोव्यात बैठक सुरू. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. महाराष्ट्रात MPSC परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरीना सेबालेंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्कारास उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच ते 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण करतील. त्याशिवाय ते 4 मालवाहू सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली तसंच सर्व राज्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या मागण्या आणि कामगिरीची माहिती सादर केली. केंद्रीय गृहमंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. आज ते गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करतील. महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे. अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे. याशिवाय यंदा पोषण महाची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल. आहारातली विविधता आणि मुबलक प्रथिने, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बाल विकासासाठी पोषण आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयात

मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारला केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्ली सत्य निकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल, तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. आज सकाळी गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दलाचं पथक करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातल्या इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. गोंदियामधल्या आमगाव इथं दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी पायऱ्या कोसळून झालेल्या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले. यामध्ये 6 जण गंभीर जखमी असून त्यातल्या 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी गर्दीतले काही जण परिसरातल्याच एका इमारतीच्या पायऱ्यांवर उभे होते. अचानक पायऱ्या कोसळून हा अपघात झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमान देवाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं यावेळी दिले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालंका आणि कार्लोस अल्कारास यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अरिना सबालंकाने महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेनचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना उद्या झेक टेनिसपटू लिंडा मोस्कोवा हिच्याबरोबर होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्कारासने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्टन बरोबर पडेल. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या 4 ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारा तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे, विठ्ठल टाळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीला नकार दिलाय, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कमी पर्जन्यमान, अनियमित मान्सून तसंच अल निनोच्या प्रतिकूल प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तातडीनं विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी

0: महबूबा, आनंद बख्शी, राहुल देव बर्मन। फिल्म शर्मीली, नीरज सचिन देव बर्मन।
1: हमें तुमसे प्यार कितना ये
2: श्रोते हो, विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकत होतात। आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर। 5:30 वाजतायत आता। यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: एक्सप्लोअर करत असते आणि त्यांचं आयुष्य हे स्वच्छंद आणि मनमुराद जगत असते. असाच आपला एक मित्र आहे ज्यांनी त्याच्या छंदांनाच त्याच्या बिझनेसमध्ये कन्व्हर्ट केलंय. तेव्हा ह्या मित्रासोबत गप्पा मारूया आणि त्यांनी बिझनेसमध्ये कशा प्रकारे पदार्पण केलंय हे जाणून घेऊया. आणि त्याचसाठी हॉबी टू बिझनेस ही जर्नी शेअर करायला आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलाय आपला मित्र अभिषेक जोगल. वेलकम टू अवर शो अभिषेक.
1: हॅलो
0: अभिषेक, तुला वेगवेगळ्या गोष्टी बनवायला आवडतात आणि त्यातनच तू अस्सल रुखवत हा एक छोटासा ब्रँड सुरू केलायस आणि त्या अंडर तू लग्न सराईमध्ये लागणारं जे रुखवतीचं सामान असतं ते बनवतोस. तर नेमकं तुला ह्या छंदामधून स्वतःचा बिझनेस सुरू करायचाय, ही आयडिया कशी सुचली?
1: त्याच्या मागे एक छोटी गोष्ट आहे. बिझनेस करणं युजुअली माझा मोटिव्ह नव्हता.
0: बरं.
1: आमच्याच ओळखीतले एक काकू आहेत, त्यांनी विचारलं मला की रुखवत बनवून देशील का.
0: अच्छा.
1: तर मग डोक्यात असं आलं की रुखवत म्हणजे नक्की काय केलं पाहिजे, सो थोडं सर्च केलं गोष्टी. आणि तेव्हा आम्ही अगदी साधं आणि सोपं जे रुखवत होतं म्हणजे सुपारीचा वापर करून किंवा जे बेसिक घरातल्या वस्तू वापरून आम्ही एक सिम्पल रुखवत तयार केलेलं.
0: अच्छा.
1: तेव्हा कॉस्टिंग काय लावायची किंवा कितीला विकायचं किंवा काय प्रॉफिट होईल काय लॉस होईल हे काही डोक्यात नव्हतं माझ्या, बिकॉज घरातल्याच होत्या. सो त्याप्रमाणेच आम्ही रुखवत बनवलं. पहिला एक्सपिरियन्स वॉज गुड. त्यावेळेला माझ्या बहिणीनी माझ्या आईनी मला त्या गोष्टींमध्ये मदत केलेली.
0: अच्छा.
1: आणि मग आम्ही ते डन करून मी ऑर्डर दिली. सो माझी जी पहिली कमाई होती ती 500 रुपये होती.
0: बरं.
1: सो त्यानंतर तसा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मग मला असं वाटलं की बिझनेस म्हणजे पैसे कमवणं हा मुळात मोटिव्ह नव्हताच. सो रुखवत जिथे मी माझं आर्टिस्टिक गोष्टी मांडू शकतो बनवू शकतो लोकांकडे काहीतरी वेगळं काहीतरी युनिक कॉन्सेप्ट घेऊन जाऊ शकतो. बिकॉज काही अशी एक विचारसरणी आहे की रुखवत युजुअली 2 तासासाठी मांडून ते नंतर वेस्ट जातं बिकॉज मुंबईमध्ये घर छोटी असल्यामुळे ते घरी ठेवता येत नाही. सो म्हणून आमच्या डोक्यात असं होतं की युनिकनेस, फॉर एक्झाम्पल काही वस्तू अशा बनवायच्या मग त्यामध्ये बावला बावली आल्या तर मग त्या ऍज अ शोकेस मध्ये आपण फ्रेम किंवा वॉल वरती ऍज अ की होल्डर्स हे कसं आपण ठेवू शकतो ह्यावरती आम्ही विचार करायला लागलो. सो अशा पद्धतीने माझ्या ह्या छोट्या बिझनेसची सुरुवात आम्ही केली.
0: ओ नाईस नाईस नाईस. म्हणजे तुला बेसिकली काय करायचं होतं तर तुझं जे काही आर्टिस्टिक बॅकग्राऊंड आहे जे काही तुझं विजन आहे ते तुला लोकांपर्यंत मांडायचं होतं. बरोबर. आता अस्सल रुखवत हे तुझ्यासाठी नेमकं काय आहे आणि एखादी ऑर्डर मिळाल्यापासून ती कम्प्लीट होईपर्यंतची प्रोसेस काय असते आणि साधारणपणे ह्या कोण प्रोसेसला किती वेळ लागतो?
1: अस्सल रुखवत हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. मी पाहिलेलं आणि माझ्या बहिणीनी पाहिलेलं.
0: अच्छा.
1: की आम्हाला आमचा मोठा ब्रँड करायचा आहे. जसे इतर मोठे ब्रँड आहेत तसंच आम्हाला रुखवत हा एक मोठा ब्रँड करायचा आहे.
0: बर.
1: माझ्या आणि माझ्या बहिणीचं एक संभाषण झालेलं पेजचं नाव नक्की काय ठेवलं पाहिजे बिकॉज रुखवत म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती असे अनेक पेजेस आहेत. सो मग त्यातून नवीन काय नाव देऊ शकतो. तर अस्सल रुखवत तर आम्ही रुखवत बनवताना एकदम पारंपरिक एकदम युनिकनेस मध्ये आम्ही रुखवत डिझाईन करतो.
0: अच्छा.
1: मग रुखवत मध्ये आम्ही नक्की काय प्रोव्हाइड करतो, जसं तू विचारलंस की प्रोसेस काय असते, प्रोसेस ही खूप सोपी आहे. पेजवरती आम्ही ऑर्डर एक्सेप्ट करतो. ऑर्डर एक्सेप्ट केल्यानंतर मी कस्टमर्सना विचारतो की त्यांना नक्की काय हवंय.
0: बर.
1: त्यांना मी सांगतो पेजवरती जाऊन तुम्ही रेफरन्स देऊ शकता मला की तुमची काय गरज आहे बिकॉज रुखवत डोक्यात आल्यानंतर पहिले भरपूर गोष्टी येतात. मग त्यामध्ये विधी मंडप आहे.
0: बरोबर.
1: रिसेप्शनचा सेट म्हणा. काही लोकांना मेहंदी हळद विधी मंडप रिसेप्शनचा सेट गृहप्रवेश सत्यनारायणची पूजा वाजंत्री जेवणाची पंगत असे अनेक सेट हवे असतात.
0: बर.
1: सो आम्ही त्याप्रमाणे आधी गोष्टी डिसाइड करतो.
0: अच्छा.
1: कस्टमर्स मला रेफरन्स फोटोज सेंड करतात की आम्हाला असं असं हवंय. मग त्याप्रमाणे आम्ही कॉस्टिंग ठरवतो. जर त्यांना सिंगल वस्तू हवी असेल तर मग आम्ही सिंगल वस्तूची प्राइस सांगतो.
0: अच्छा.
1: पण जर त्यांना भरपूर सेट हवे असतील वेगवेगळे जसं मी आता सांगितलं.
0: बरोबर.
1: तर मग आम्ही त्याचे पॅकेजेस मध्ये देतो.
0: अच्छा.
1: बिकॉज वस्तू या हँडमेड असल्यामुळे त्याची कॉस्टिंग लेवल थोडीशी जास्त असते. म्हणजेच जर तुम्ही एखाद्याला जर नुसता विधी मंडप हवा असेल तर एक विधी मंडप फार टू फार 3000.

0: ह्या कॉस्ट पर्यंत जातो. पण जर त्यांना 10 वस्तू हव्या असतील तर मग त्याची कॉस्टिंग ही साधारणतः पॅकेज मध्ये, मग तो पॅकेज 15,000 असं कॉस्टिंग जातं. मग त्याच्यावरती आम्ही एखादी कॉम्प्लिमेंटरी गोष्ट पण देतो.
1: अच्छा,
0: ओके. सो त्याप्रमाणे आम्ही एक प्लॅन करतो, आम्ही डिस्कस करतो, मग त्यांच्याकडनं आम्ही ऍडव्हान्स घेतो, ऑर्डर कन्फर्म करतो.
1: अच्छा,
0: एकदा ऑर्डर कन्फर्म केली की 15 दिवस किंवा 1 महिना आम्हाला ऑर्डर प्रिपेअर करायला टाइम लागतो.
1: बर,
0: एकदा ऑर्डर तयार केली की आम्ही त्यांचे फोटोज शेअर करतो कस्टमरला, अँड देन आम्ही त्या गोष्टीची डिलिव्हरी करतो. जसं आता आपण मगाशी म्हटलं की रुकवत, काही लोकांना त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कराविषयी नाही वाटत, कारण की ते 2 तासासाठी किंवा 3 तासासाठी असतं. सो आम्ही आता एक नवीन इम्प्रुव्हमेंट आणली आहे.
1: ओके,
0: इम्प्रुव्हमेंट अशी, इन्स्टेड ऑफ सेलिंग रुकवत, ज्यांना हवंय ते विकत घेतीलच, ज्यांना 1-2 तासासाठी हवंय रुकवत, त्यांच्यासाठी आम्ही रेंटल रुकवत चालू केलंय.
1: बरं,
0: रेंटल रुकवत हे दिवसाचा रेंट असतो, ते वस्तूवरती डिपेंड करतं की नक्की किती वस्तू हव्यात, काय वस्तू हव्यात, आणि त्याप्रमाणे आम्ही दिवसाचं रेंट ठरलं जातं.
1: या सगळ्या गोष्टी तू मिनिएचर वे मध्ये बनवतोस आणि
0: या
1: ते तू त्या एका पॅकेज मध्ये देतो.
0: महिन्याचा किंवा 15 दिवसांचा वेळ आम्ही का मागतो, कारण की आम्हाला गोष्टी सगळ्या डॉल्स अरेंज करण्यापासून, सगळ्याच गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये साडी मटेरियल म्हणा, त्यांची ज्वेलरी म्हणा, सेट. आता विधी मंडप म्हटल्यानंतर विधीचा जो ऍक्च्युअल मंडप असतो, मग काही लोकांना रेफरन्सेस हवे असतात, काही लोक रेफरन्सेस देतात की आम्हाला असा विधी मंडप हवाय जो त्यांच्या लग्नामध्ये ऍक्च्युअल असतो, तसा आम्ही मिनिएचर मध्ये त्यांना तो करून देतो.
1: बरं,
0: सो ह्या गोष्टींना एक साधारण वेळ लागते, बिकॉज इथे सगळ्या गोष्टी ह्या कस्टमाइज्ड आहेत. जशी नवरीची साडी आहे तशी मी माझ्या नवरीला साडी स्वतः ड्रॅप करतो, म्हणजे मिनिएचरचा जो सत्यनारायणच्या पूजेचा सेट आहे, आपण सत्यनारायणची पूजा म्हटल्यानंतर त्याच्यात विष्णूंचा फोटो किंवा जे पूजेमध्ये लागणारं साहित्य, जेवणाचं पान, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या बारीक डिटेलिंग, हे आम्ही करतो.
1: अच्छा, सो म्हणजे एकूण काय तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला तू तुझा पर्सनल टच दिलायस, आणि ह्या सगळ्यांमध्ये तू कुठेच काही असं रेडी वापरत नाहीयेस. हीच अस्सल रुखवतची खासियत आहे. बरोबर. सो जेव्हा तुझ्या डोक्यात आलं की आता अस्सल रुखवत म्हणून मला माझा ब्रँड सुरू करायचा आहे, मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे, तेव्हा आई बाबांची रिएक्शन काय होती आणि त्यांनी कशा प्रकारे तुला सपोर्ट केलाय?
0: जसं मी मगाशी बोललो की पहिली जी ऑर्डर होती त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र बसून ती ऑर्डर पूर्ण केली होती.
1: बरोबर.
0: म्हणजे माझी आई म्हणा, माझे पप्पा म्हणा किंवा माझी बहीण म्हणा, आम्ही फुल फॅमिलीनी ती ऑर्डर बनवली, ती तयार केली, ती ऑर्डर दिली. त्यानंतर प्लॅन ऍज सच काही नव्हता, ते त्यापुरता होतं. डोक्यातही नव्हतं की पुढे जाऊन आम्ही आमचं पेज तयार करू, आम्ही ऍज अ बिझनेस आम्ही तिथून स्टार्ट करू.
1: बरोबर, बरोबर.
0: सो जशी सुरुवात झाली, आई वडिलांनी मला खूप छान सपोर्ट केला, इव्हन आताही ते करतायत. ह्यूज वे मध्ये जेव्हा आमच्याकडे ऑर्डर्स असतात तेव्हा माझी आई स्वतः आमच्या सोबत बसते, म्हणजे मी, आई आणि माझी बहीण, आम्ही तिघही ऑर्डर्स करतो आणि माझे वडील इतर गोष्टी हँडल करतात.
1: बरं.
0: सो सपोर्ट हा पॉझिटिव्ह वे मध्येच मिळाला मला सुरुवातीपासूनच, बिकॉज त्यांना एक खात्री होती की आम्ही जगा वेगळं काहीतरी करतो आहोत.
1: नाईस, नाईस. खरं असतं की आपले आई बाबा हे आपल्या बाबतीत खूप सपोर्टिव्ह असतात, त्यांना माहित असतं की त्यांचं मूल कशात उत्तम आहे, आणि जर ते खरंच करत असेल एखादी गोष्ट छानपणे तर आई बाबा कधीच आपल्याला कुठेच नाही म्हणत नाहीत किंवा आपल्याला अडवत नाहीत. फक्त त्यांची एक काळजी असते की कशा प्रकारे आपण जे काही घेतलंय हातात ते नीट निभावतोय की नाही, ती गोष्ट, ती जबाबदारी आपल्याला पेलवता येते की नाही. आता जेव्हा आपण स्वतःचा बिझनेस सुरू करतो, आता स्पेसिफिकली जेव्हा तू हा जो अस्सल रुखवत हा बिझनेस सुरू केलाय, हा जो ब्रँड सुरू केलायस, ह्याच्यामध्ये आता रुखवतीचं सामान हे मेनली आपण लग्न सराईच्या वेळी वापरतो, लग्न सराईच्या वेळी ह्याच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या मॅक्झिमम लेवलवर आहेत. बरोबर. मग अशा वेळी जेव्हा ऑफ सीझन होतो किंवा ऑफ सीझन आपण जातो त्यावेळेला तुला काही रिस्क वाटतात का, की त्यावेळी तू कशा प्रकारे तुझा हा जो बिझनेस आहे तो पुढे नेतोस?
0: जसं तू बोललीस की रिस्क फॅक्टर्स काय एक्सपिरियन्स केलायस का, तर रिक्स ऍज सच नसते, बिकॉज जेव्हा आपण ऑर्डर घेतोय तेव्हाच मी ऍडव्हान्स घेतोय, 50% ऍडव्हान्स हा येतो. सो रिक्स ऍज सच आतापर्यंत मी कधी एक्सपिरियन्स नाही घेतलाय रिक्सला घेऊन.
1: बरं.
0: आणि ऑफ सीझनला मी भीती किंवा काय करायचं तसं मुद्दा नाहीये.

0: कारण की ऑफ सीझनला म्हणशील तर आता तुला माहिती असेल की गणपतीमध्ये आपल्याकडे एक ट्रेंड चालू आहे धोतर नेसवायचा फेटा बांधायचा. सो मी त्या प्रकारे गणपतीच्या वेळेला मी ते काम करतो. दिवाळीच्या वेळेला मी कंदील बनवतो. सो माझं
1: सगळं हँडमेड.
0: येस सगळं हँडमेड म्हणजे कंदील मध्ये पण मी सांगू शकतो की साच्यापासून कंदिलाचा जो साचा
1: स्ट्रक्चर
0: तिथून ओव्हरऑल कंदील हे पूर्ण हँडमेड असतं.
1: अच्छा.
0: कापडाचं कटिंग सुद्धा

0: त्याचा
1: स्ट्रक्चर
0: स्ट्रक्चर तिथून ओव्हरऑल कंदील हे पूर्ण हँडमेड असतं.
1: अच्छा.
0: कापडाचं कटिंग सुद्धा ते काम ड्युरिंग दिवाळी हे माझं तेव्हा चाललेलं असतं. ओव्हरऑल माझं वर्षाला आमचं काही गोष्टी ठरलेल्या आहेत. ऑफ सीझनला पण आम्ही काही गोष्टी प्लॅन करत असतो की नेक्स्ट इयर किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांपर्यंत काय गोष्टी आपण नवीन वे मध्ये पोचवू शकतो.
1: सो बेसिकली काय की बिझनेस हा कधीच ऑफ सीझन जात नसतो. ऍज अ एंटरप्रेनर तुमच्याकडे ती एक काय म्हणतात क्रिएटिव्हिटी, तुमचं माइंड हे कायम वर्किंग हवं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या ज्या कल्पना आहेत, तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत त्या इन्कल्केट कशा करता
0: येतात.
1: बरोबर. आणि त्याच तू करतोयस आता ह्या सगळ्या गोष्टी तर तू करतोयस, पण मला आणखीन एक गोष्ट माहितीये, ते म्हणजे तुझं शिक्षण.
0: येस.
1: की तू सध्या BEd दुसऱ्या वर्षाला आहेस आणि हे करताना सुद्धा तू स्वतःही ज्युनियर कॉलेजला शिकवतो सुद्धा. तर मग आता तुझा अभ्यास, मुलांना शिकवणं आणि त्याच्या सोबत स्वतःचा बिझनेस, स्वतःचा स्टार्टअप सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करतोयस? ह्या सगळ्यांना तुला वेळ कसा द्यायला मिळतोय?
0: खूप चांगला प्रश्न विचारलास. माझ्या मनातला प्रश्न की हे सगळं तू कसं हँडल करतोयस ह्या स्टेजला येऊन. तर खरंच ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे जो अनुभव मी गेल्या 2 वर्षात घेतला आहे. बिकॉज BEd हे माझं प्रोफेशन आहे, बिझनेस इज ऑल्सो माय प्रोफेशन. सुरुवातीलाच बोललो की बिझनेस मला खूप मोठ्या स्केलवरती करायचं आहे.
1: बरोबर.
0: मी जसं बोललो गणपती हे माझं श्रद्धास्थान आहे. सो एक बिलीव आहे की कुठली ऑर्डर घेतल्यानंतर एक मनात असा विश्वास असतो की ही ऑर्डर 15 दिवसात कम्प्लीट होणारच आहे आणि मी त्या प्रकारे गोष्टी स्केड्यूल करतो. ह्या दिवसामध्ये ह्या गोष्टी मला बनवायच्याच आहेत. मी रात्रीचा पूर्ण वेळ जागतो आणि मी ती ऑर्डर ऑन टाइम डिलिव्हर करतोच. दिवसाचा जो माझा स्केड्यूल आहे, कॉलेजला जाणं, नंतर माझे लेक्चर्स घेणं, मग क्लास घेणं, ह्या सगळ्या गोष्टी मी नियमितपणे करतो. थोडस स्ट्रेसफुल होतं माझं वातावरण, पण त्या गोष्टी आपोआप मॅनेज होतात आणि जे सक्सेस हवं असतं ते एट दी एंड मला मिळतच.
1: म्हणजे इच्छा तिथे मार्ग.
0: येस येस.
1: त्यानुसार आहे की तू तितक्या कळकळीने, तितक्या आत्मीयतेने सगळं तुला मॅनेज करायचंय, तुला त्या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या एकत्र, आणि त्यासाठी तू तितका मनापासून झटतोय आणि त्याचं तुला फळ मिळतंय.
0: येस.
1: आता एवढ्या छान गप्पा तर आपण मारतोय. तू एकूणच तुझा हा जो काही प्रवास आहे तो सांगितलास. तेव्हा आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना जी तरुणाई आहे की ज्यांना स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करायचा, स्टार्टअप सुरू करायचा आहे, तर त्यांना तू काय सल्ला देशील किंवा त्यांना तू काय सांगशील की त्यांनी कशा प्रकारे स्वतःचा बिझनेस सुरू करताना, स्वतःचा स्टार्टअप सुरू करताना एक विजन ठेवलं पाहिजे?
0: एज आय टोल्ड यू की माझी जी सुरुवात होती ती खूप अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की मी पुढे जाऊन असं माझा एक पेज तयार करेन आणि माझं रुकवत बनवेन. सो आताच्या युथला मी असंच सांगेन की जी स्वप्न तुम्ही पाहताय ती एक्झिक्यूट करायला तुम्ही सुरू करा. जे आपल्याला येत आहे किंवा ज्यामध्ये आपण खूप कॉन्फिडेंट आहोत की आपल्याला ही गोष्ट येते, सो तुम्ही नक्की त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट घ्या. बिकॉज बिझनेस ही अशी एक गोष्ट आहे ना जिथे आपण स्वतः जोपर्यंत कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींचा अंदाज येणार नाही की नक्की कसं काय करायचंय. सो मी आता जे युथला हे सांगेन की एकदा फेल्युअर आपल्या आयुष्यात आला म्हणून कुठेच डिमोटिवेट न होता, पुढे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याकडे. सो त्याला फेस करणं, पॉझिटिव्हली फेस करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा बिझनेस किती मोठा करायचा हे टोटली आपल्यावरती डिपेंड असतं की आपण कसं गोष्टी इम्प्लिमेंट करतो.
1: बरोबर. नाही खरं आहे की आपण आयुष्यात कितीही अडथळे आले तरी पण न डगमगतात, न घाबरता त्यांना तोंड द्यायचंय आणि पुन्हा ती जी नवी उमेद घेऊन पुन्हा त्या प्रवासाला आपण चालू राहायचं आहे आणि हेच आपण सगळ्या तरुणाईंनी करणं अपेक्षित आहे आणि आपली तरुणाई ते करतेही. आता अभिषेक तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, तुझा एकूणच प्रवास आपल्या सगळ्या श्रोत्यांसोबत शेअर केलास, तुझी एकूणच जर्नी तू आम्हाला सांगितलीस, त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार.
0: थँक्यू सो मच मैथिली की तू मला ही अपॉर्च्युनिटी दिली. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. मला हेही नव्हतं माहिती की मी कधीतरी आकाशवाणीवरती माझ्या बिझनेसला घेऊन एक असा इंटरव्ह्यू लाईन अप होईल आणि मी स्वतः इथे कधीतरी येईन. सो हे एक स्वप्न माझं पूर्ण झालंय आणि थँक्यू सो मच की तू मला ही एवढी गोल्डन अपॉर्च्युनिटी दिलीस.
1: थँक्यू सो मच.
0: थँक्यू.
1: तर मंडळी, आपल्या मित्राचा हा प्रवास आपण आता अनुभवला. अशाच खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे आणि अशाच वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींच्या

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. आता ऐकूया हा संदेश.
1: वा, किती छान स्माईल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते.
2: खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. आणि हो, त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वरही.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.
3: आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार. निर्वाचन आयोग ने असम की नगांव लोकसभा सीट पर उपचुनाव की घोषणा कर दी है. इसके साथ ही तमिलनाडु और पश्चिम बंगाल की 2-2 विधानसभा सीट और पुदुचेरी की 1 सीट पर उपचुनाव की भी घोषणा की गई. आयोग ने बताया कि तमिलनाडु की मदुरंतकम और धर्मपुर सीट, पश्चिम बंगाल की रिजीनगर और नंदीग्राम सीट तथा पुदुचेरी की थट्टन चावड़ी विधानसभा सीट पर मतदान होगा. लोकसभा और विधानसभा उपचुनाव की अधिसूचना बुधवार को जारी की जाएगी. नामांकन इस महीने की 16 तारीख तक दाखिल किए जा सकते हैं. मतदान 6 अक्टूबर को होगा और मतगणना 16 अक्टूबर को की जाएगी. गृह मंत्री अमित शाह ने आज गोवा पुलिस को प्रतिष्ठित राष्ट्रपति पदक पुलिस ध्वज प्रदान किया. इस अवसर पर गृहमंत्री ने गोवा पुलिस की सेवा, व्यावसायिकता, साहस और अनुशासन की सराहना की.
4: 8 दशकों की गौरवशाली गोवा पुलिस की सेवा राष्ट्रपति जी के

श्रोते हो, आत्ताच आपण शोभा गुरटू यांच्या आवाजात कलावंतीण चित्रपटातलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात सोबती चित्रपटातलं गाणं. गीतकार आहेत गंगाधर महांबरे आणि गाण्याला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजात सोबती चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. या गाण्यासोबत गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: ही सखोलता अत्यंत प्रत्ययकारीपणे व्यक्त होते. त्यांच्या कलाकृतीमधून त्यांनी समृद्ध केलेल्या ललित गद्याचा प्रवास आपल्या लेखातून उलगडत आहेत डॉक्टर सोमनाथ कोमरपंत. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
1: साहित्यप्रेमी रसिकहो नमस्कार. 1960 नंतरच्या कालखंडात सर्वच प्रकारच्या मराठी साहित्याला नवे धुमारे फुटले. नववाङ्मयीन प्रमेय आणि नवसाहित्याचा प्रवाह दृढमूल होऊ लागला. साहित्य, संगीत, चित्रकला अशा सर्वच क्षेत्रात नवं परिवर्तन दिसू लागलं. प्रत्येक लेखक, कवी जुने संकेत मोडून कालप्रवाहानुसार वाङ्मयीन क्षेत्रात नवा आशय आणि नव्या अभिव्यक्तीच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करू लागला. जुन्या भाषेची वळणं आणि वाकण मोडून नवीन प्रयोगशीलता आणण्याचं काम करू लागला. 1960 दशकात प्रचलित ललित लेखनाला अशी सहज सुलभ नवं वळण देऊ पाहणारं, कवितेत न मावणारा आशय आपल्या काव्यात्मक अनुभूतीनं ललित निबंधामधून टिपणारं एक ठळक नाव म्हणजे लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी. जुनी पिढी आणि नवी पिढी यामध्ये जीवनमूल्य आणि वाङ्मयीन मूल्य याबाबतीत संघर्ष चालत असतो. त्यातून घडून येणाऱ्या मंथन प्रक्रियेतून नव्या प्रवाहांचा आणि नव्या प्रवृत्ती प्रवाहांचा जन्म होतो. पाश्चात्य जीवनप्रवाह आणि इंग्रजी साहित्य यांचं परिशीलन केलेले प्राध्यापक श्रीपू भागवत यांनी या संक्रमणावस्थेत सत्यकथा मासिकाला नवी रूपकळा प्राप्त करून दिली आणि याच पार्श्वभूमीवर श्रीनिवास कुलकर्णी यांनी लखलखीत नाममुद्रा निर्माण करणाऱ्या डोहचं लेखन सुरू केलं. आत्माविष्कारार्थ निर्माण झालेल्या डोहची साहित्य निर्मिती ही मौलिक स्वरूपाची ठरते. श्रीनिवास कुलकर्णी यांना सृष्टी आणि सृष्टीतील पक्षी, प्राणी यांचं कुतूहल वाटतं. त्यांचं हे निरागस कुतूहलच त्यांनी डोह या ललित निबंधात्मक कादंबरीतून शब्दांकित केलं. या अभिनव स्वरूपाच्या यक्षनगरीत नक्की काय काय आढळतं? औदुंबराच्या परिसरात अंकलखोप इथं श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म झाला. हा परिसर त्यांनी रूपरस गंध स्पर्श नाद या संवेदनांसह चैतन्यमय केला. या सृष्टीचित्रणात निरागसपणे नवनिर्मिती करण्याची ओढ होती. अनोखी सौंदर्यदृष्टी कुलकर्णींना लाभलेली होती. वास्तवभूमीवर कल्पनाविश्वात न रमता घट्टपणे उभे राहून ते भवतालाचं सूक्ष्म निरीक्षण करतात. सृष्टीतील अणुरेणू त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यांची संवेदनशीलता इतकी तीव्र आणि उत्कट आहे की जणू काही बालकवींच्या काव्यविश्वात आपण वावरत असतो. आजोबांपासून चालत असलेल्या चित्रकलेचं त्यांनी जाणीवपूर्वक जतन केलं आहे. त्यामुळे ते लेखनातून चित्रमय सृष्टी निर्माण करतात, सृष्टीचं प्रतिरूप आपल्यासमोर ठेवतात. त्या सुकुमार शैलीशी आपण एकरूप होऊन जातो आणि विस्मयानं भारावतो देखील. ही सारी किमया कशामुळे घडत असेल? वडिलांचा चित्रकलेचा वारसा त्यांनी लेखन प्रक्रियेत आणि सुंदर हस्ताक्षरात सामावून घेतला. आईकडून वाचनाचे संस्कार घेतले. औदुंबराचा परिसर त्यांनी अंतःचक्षूंनी न्याहाळला, कारण त्यांचं कुमारवयीन आयुष्य त्याच परिसरात गेलं होतं. त्या समृद्धीचा, त्या गर्भश्रीमंतीचा प्रत्यय त्यांच्या आशयामधून व्यक्त होतो. ते आपल्या व्यक्तिमत्वातील हळुवारपणा कळत नकळत अभिव्यक्तीत मिसळून टाकतात. त्यामुळेच त्यांचा ललितबंध लालित्यानं ओथंबून येतो. शब्द समाधीच लाभलेली असते त्यांना. श्रीनिवास कुलकर्णी यांचे डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा हे ललित निबंध संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ही सगळीच पुस्तकं साहित्य रसिकांनी उचलून धरली. सामान्य वाचकांपासून ते समीक्षक, सर्जनशील कवी, लेखकांपर्यंत सर्वांच्याच मनावर डोहने मोहिनी घातली. पु ल देशपांडे यांना तर पद्मा सहस्रबुद्धे यांनी काढलेलं डोहचं मुखपृष्ठ एवढं आवडलं की त्यांनी आपल्या दिवाणखान्यात ते दर्शनी भागात ठेवलं होतं. डोहचं अंतरंगही त्यांना भावलं होतं. या ललित निबंध शैलीचं माध्यम जरी गद्याचं होतं तरी काव्यात्म अनुभूतीनं ते ओथंबलेलं होतं. हे शब्दशिल्प अनुभवताना आपल्या अंतःश्रुती जागृत ठेवावे लागतात. आम्ही वानरांच्या फौजा, मृगजळातील यक्षघराला जुन्या जन्मींची माणसं, रात्र दिवाभीतीची, मनातल्या उन्हात वारावाहे ऋणझुणा,

0: शब्दांच्या संध्याकाळी, पाणी, सुसरीचे दिवस आणि चौघडा झणाणे हे सारेच ललित निबंध अत्यंत रमणीय आणि सरस आहेत. या लेखकाच्या भावविश्वात वनस्पती, पशुपक्षी, नदीप्रवाह, त्याचा डोह, त्याच्या सहचर्याने येणाऱ्या सुसरी, वानर, वड, पिंपळ इत्यादी, वृक्षविशेष, घरातील आप्त आणि परिसरातील माणसे या सर्वांचे तपशील वातावरणाला जिवंतपणा आणतात. या संग्रहाला श्रीनिवासजींनी डोहापलीकडे हे शीर्षक सुचवलं होतं, पण डोह या शीर्षकात अधिक गहिरेपणा आहे असं श्रीपू भागवतांनी त्यांना सुचवलं. सोन्याचा पिंपळ हा त्यांचा ललित निबंध संग्रह अनुभूती दर्शनाच्या बाबतीत आगळा वेगळा आहे. अतींद्रिय अनुभवांचं विश्व त्यामध्ये श्रीनिवासजींनी उभं केलं आहे. पाण्याचे पंख या ललित निबंध संग्रहात आपलं घर, घरासभोवतालचा परिसर आणि त्यात वावरणाऱ्या लहान मुलांचं भावविश्व त्यांनी तन्मयतेने रंगवलेलं आहे. कोरडी भिक्षा हा श्रीनिवासजींच्या परिणतावस्थेतील ललित निबंध संग्रह, ज्यामध्ये 1972 ते 1997 या कालखंडात लिहिलेले 16 ललित निबंध आहेत. मानवी वृत्ती प्रवृत्तींचं सूक्ष्म चित्रण यांनी त्यात केलेलं आहे. या साऱ्या लेखन संपदेबरोबरच 1987 पासून त्यांनी मौज वार्षिकाचं अत्यंत निगुतीनं संपादन केलं आणि वाङ्मयीन जगतात मौज वार्षिकाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ललित लेखनाच्या प्रचलित पायवाटा मोडून मिताक्षरातून अर्थघन आशय अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य जात आहे. साध्या सुध्या, अलंकार विरहित, छोट्या छोट्या वाक्यांमधून तलम पोत असलेलं अक्षरविश्व ज्यांनी निर्माण केलं, ज्यांची काव्यात्मक अनुभूती वाचकाला आल्हाद देते, बोट धरून त्याला बालपणात नेते असं अनुभूतीविश्व हे केवळ श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचंच असू शकतं, अन्य कुणाचं नाही.
1: श्रोते हो, द भा धामणसकर यांची कविता अल्पाक्षरी पण अतिशय सखोल आणि चिंतनशील, बडेजाव नसलेली, शांत पण मनाच्या खोलवर ठसणारी, त्यांची शब्दरचना आणि मानवी जगण्याचं तत्वज्ञान यामुळे धामणसकरांचे काव्यसृष्टीतील योगदान अत्यंत वेगळे आणि मोलाचे ठरते. त्यांच्या या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला आहे डॉक्टर वैशाली जावळेकर यांनी. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
0: साहित्यप्रेमी श्रोते हो, नमस्कार. 1980 दशकातील द भा धामणसकर हे एक महत्वाचे मानले गेलेले कवी आहेत. वाङ्मयाच्या इतिहासात धामणसकर यांचा समावेश ग्रामीण कवींमध्ये केलेला आढळतो. रूढार्थानं ज्याला ग्रामीण वास्तव म्हटलं जातं, त्या वास्तवाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संदर्भ त्यांच्या कवितेला नाही. ग्रामीण कृषी संस्कृतीशी निगडीत असं वास्तव धामणसकरांच्या कवितांमधून प्रकटत नाही हे नमूद करायला हवं. मात्र ग्रामीण स्थलावकाशाशी संबंधित निसर्ग हा घटक त्यांच्या कवितांमधून वारंवार वेगवेगळ्या रूपात अवतरलेला आहे. 1980 काळात अतिवृष्टी, दुष्काळ, पीक नासाडी अशा नैसर्गिक आपत्तींनी ग्रामीण कवींचं भावविश्व भरडून निघालं होतं. पण धामणसकर यांच्या कवितेतून प्रकटलेला निसर्ग आक्रमक नाही, तो माणसाशी जवळकीचं नातं सांगतो. निसर्गातील विविधता आणि त्या विविधतेशी माणसाचं असलेलं अद्वैती नातं त्यांच्या कवितांच्या चिंतन मननाचा विषय दिसतं. द भा धामणसकर यांची कविता प्रामुख्यानं मौज, दीपावली, गंधाली, कालनिर्णय, सांस्कृतिक, कवितारती अशा अंकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. 80 दशकात प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहाद्वारे त्यांची कविता रसिकांसमोर आली. त्यानंतर बरेच काही उगवून आलेले हा त्यांचा दुसरा संग्रह जवळपास 27 वर्षांनी म्हणजे 2009 प्रकाशित झाला आणि तिसरा कविता संग्रह भरून आलेले आकाश 2016. त्यांचे तीनही कविता संग्रह मौजेनं प्रकाशित केले आहेत. तिन्ही संग्रह मिळून जवळपास त्यांच्या 250 कविता आहेत. प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहात 1957 ते 1981 या कालावधीत लिहिलेल्या 101 कविता आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की धामणसकर बहुप्रसव कवी नाहीत. चिंतनात्मकता आणि सौंदर्यात्मक अनुभव

दृष्टी यांचं रसायन त्यांच्या कवितेत एकरूप झालेलं दिसतं. भौतिक विश्व आणि कवीचं अंतर्मन, सभोवताल आणि भव्य दिव्य असा निसर्ग, अशा दुहेरी पातळीवर त्यांची कविता वाचकांशी संवाद साधते. निसर्ग हा त्यांच्या कवितेमध्ये श्वासोश्वासासारखा वाहतो. प्रेम करणं ही माझी उपजत प्रेरणा आहे. मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर, उन्हावर, चांदण्यावर आणि माणसांवर देखील. त्यांच्या कवितेतील अनुभव विश्व निसर्गाविषयी जसं कथन करतं, तसंच ते निसर्ग आणि माणूस यामधील परस्पर सौहार्दाची गरज व्यक्त करतं. कुणा एकीच्या केसातील अनंताचे फूल पाहून तिच्या अंगणात अनंताचं झाड असेल या जाणीवेनं एक नाजूक तरल संबंध दोन अनोळखी व्यक्तींमध्ये निर्माण होतो. अशा प्रकारचा भावविचार धामणसकरांच्या अनंताचे फूल या कवितेतून व्यक्त होतो. मी पृथ्वीचा पाण्याचा चुकून शिडकावा झाला तरी उमलून येणारा, अशा शब्दात मीचा निसर्गाशी असलेला गाभ्याचा संबंध ते अधोरेखित करतात. परिपक्व झाडे या कवितेत झाडांची परिपक्वता सांगताना माणसांकडून परिपक्वतेची अपेक्षा ते करतात. प्राक्तनाचे संदर्भ संग्रहातील झाडे महान शहरातील या कवितेत झाडांचं ऋण व्यक्त करताना ते म्हणतात, उत्तुंग इमारतीच्या डांबरी रस्त्यांच्या या अद्ययावत महान शहरात तुम्ही किती एकनिष्ठपणे मातीची होऊन राहिलात. जमेल तिथे तिठ्या तिठ्यावर इमारती इमारतीमधल्या मोकळ्या जागेत मातीचे मौन सामर्थ्य उभे केलेत. मानव आणि निसर्ग यांच्या अतूट नात्यावर भाष्य करणारे कवी धामणसकर मानवी नातेसंबंध आणि सामाजिक संदर्भांविषयी थेटपणे बोलतात. उदाहरणार्थ, आई, गंगेची एक बारीकशी धार, दुराव्यानंतर दिवंगत प्रिय मित्रासाठी आजीचा नातू, या कवितांचा उल्लेख करता येईल. आई या कवितेत आई कधी गेली आठवत नाही, सर्व आठवणी ती आल्याच्याच आहेत, अशी अनोखी सुरुवात करून आई आणि तिचे अपत्य या दोघांमधील सहृदयता वाचकाच्या भावविश्वात रचली जाते. गंगेची एक बारीकशी धार या कवितेत प्रतिकात्मक रीतीनं माणसाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देताना कर्तव्यपूर्तीच्या परिणामांकडे ते लक्ष वेधून घेतात. दुराव्यानंतर या कवितेमधील रक्तसंबंधात येणाऱ्या दुराव्याविषयी धामणसकर मनन चिंतन करताना दिसतात. घर मध्ये मुलगी आणि बाप, दुराव्यानंतर मध्ये आई मुलगी आणि पत्रोत्तर मध्ये मुलगी कुटुंब यामधील भावनिक दुराव्यावर भाष्य करताना दिसतात. या तीन कवितांमधून आत्यंतिक भावुक होत कवी नात्यांविषयी गंभीरपणे बोलतो. कौटुंबिक नात्यांमधील परस्पर सहकार्य, परस्पर सौहार्द हे निकोप समाजरचनेसाठी अत्यावश्यक असतं. एका अर्थानं राष्ट्राच्या निकोप उभारणीसाठी या प्रकारचं कौटुंबिक सहकार्य पायाभूत ठरत असतं हे लक्षात घेतलं म्हणजे मग प्रस्तुत कवितेतून प्रकटलेले भावविचार हे उद्बोधक वाटतात. घर या कवितेत प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे ते अभिव्यक्त होतं. कनिष्ठवर्गीय मुलीला स्वतःचा संसार थाटण्यासाठी स्वतःचं वेगळं घर हवं आहे, पण ते तिला घेता येत नाही. महानगरांमध्ये स्वतःला हवा तसा निवारा मिळवणं तर शक्य नाहीच, पण किमान निवाऱ्याची गरज भागवण्याइतका निवारा मिळावा यासाठीची धडपड त्या व्यक्तीला हतबल बनवते. इतकंच नाही तर नात्यांमध्ये दुरावाही निर्माण करते. नात्यांमधील हा दुरावा व्यक्तिगत स्वभावधर्मापायी निर्माण झालेला नसून त्यामागे आर्थिक कारणंही आहेत हे लक्षात घेतलं म्हणजे कवितागत मी वर्गीय भेदांविषयी सतर्क असल्याचं म्हणता येतं. दुराव्यानंतर आणि पत्रोत्तर या दोन कवितांमधून व्यक्त झालेल्या नातेसंबंधातील दुराव्यामागे व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाज नियम यामधील द्वंद्व आहे. विशेष म्हणजे नातेसंबंधात व्यक्तीपेक्षा समाज नियम चौकटींना विशेष स्थान प्राप्त होतं हे वास्तव धामणसकर यातून अधोरेखित करतात. माणसातील दुरावा हा महानगरीय जीवनाचा भाग कसा झाला आहे याची नोंद शहर आणि शहरातील माणसे या त्यांच्या कवितेतून अनुभवास येतं. भरून आलेले आकाश या कविता संग्रहातील शहरातील भेटी या कवितेत शहरातील माणसांमधली परस्परांमधील गुंतवणूकच कशी हरवली आहे हे धामणसकर यांची कविता टिपते. उत्तराशी देणे घेणे नसणारे प्रश्न विचारून

आम्ही शहरातील अचानक भेटी साजऱ्या करीत असतो, फार जवळ जायचं नाही व अगदी अनोळखीही राहायचं नाही अशी कसरत. याच संग्रहातील नेहमीच असे होते या कवितेत शहरी माणसांच्या व्यवहारवादी भूमिकेचा विषाद व्यक्त झालेला आहे. प्राजक्ताची फुले गोळा करताना म्हणालो, प्राजक्ताची फुले गोळा करताना म्हणालो, फारच कमी होत आहेत फुलं दिवसेंदिवस. ते तसे कोणासाठीच नव्हते, तरी जवळ उभा असलेला परिचित ज्येष्ठ भक्त मला वास्तवाचं ज्ञान द्यायची जबाबदारी स्वीकारून म्हणतो, तुमच्याकडे देव असे किती आहेत, त्यांना पुरून उरतील इतकी फुले अजून आहेत, झाड चांगले गदगदा हलवून तर पहा. माझे नेहमीच असे होते आणि काही कमालीचे व्यक्तिगत अतोनात सामाजिक होते. एखादी परिस्थिती, वैयक्तिक अनुभव सांगत सांगत सहज वाटणारी अभिव्यक्ती अचानक चमत्कृतीपूर्ण अशी कलाटणी घेते आणि अनपेक्षित

0: मीच असे होते आणि काही कमालीचे व्यक्तिगत अतोनात सामाजिक होते. एखादी परिस्थिती वैयक्तिक अनुभव सांगत सांगत सहज वाटणारी अभिव्यक्ती अचानक चमत्कृतीपूर्ण अशी कलाटणी घेते आणि अनपेक्षित असे सामाजिक भाष्य करणे अशी धामणसकर यांच्या कवितेची धाटणी वाचकाला जाणवते आणि ती अर्थात भावते देखील. धामणसकरांच्या कवितेतील शहरी आजोबा ज्यांची नाळ मातीशी जोडलेली आहे ते निसर्गाशी असलेली आपली बांधिलकी नातवाच्या हाती सोपवतात. आजोबा नातवाला घराबाहेर नेतात, कटाक्षाने झाडं फुलं पक्षी आकाश इत्यादी उन्हाच्या संदर्भाशी दाखवतात, तेव्हा तोही पर्युत्सुक डोळ्यांनी सारे पाहत राहतो. आजोबा निसर्गाला साकडे घालतात की वारसा हक्काने जणू त्याला कुठेच कधीच एकटं वाटणार नाही, एवढं मात्र बघा. मानवी जीवनातील असंख्य समाज निसर्ग संबंध धामणसकर त्यांच्या कवितेतून रेखत जातात. निसर्ग हा कवीच्या मनात सकारात्मक जीवन जाणीव पेरतो. जे कृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव धामणसकरांच्या कवितेत प्रतिबिंबित होतो. जिथे माणूस आणि निसर्ग यांच्यातील अद्वैत अनुभवणं हीच आत्मदर्शनाची एक अद्भुत जाणीव आहे आणि अशी आत्मदर्शनाची जाणीव ही करुणेची रुजवण करते. मानवजातीविषयक कळवळ्याची प्रेरणा धामणसकरांच्या कवितेत जागोजागी विखुरलेली आहे. भोवताली निसर्गाचा अमानुष विध्वंस घडत असताना सृजनशील वाचकाच्या मनात सौंदर्याचं परिपक्वतेचं आणि कारुण्याचं बीज पेरण्याची क्षमता असलेली द. भा. धामणसकर यांची कविता सहज सोपी आणि मनाला स्पर्शणारी आहे. त्यांनी आपली कवितेविषयीची जाणीव भरून आलेले आकाश या संग्रहात व्यक्त केली आहे. ते म्हणतात, कविता लिहायची म्हणजे भक्ताची लीनता घेऊन सत्याच्या म्हणजेच देवाच्या अधिक जवळ जाण्याची संधी स्वीकारायची. सत्यातच वस्तीला असलेल्या शिवाचा सुंदराचा साक्षात परिचय होण्यासाठी प्राणच जणू पणाला लावायचे. परिचय होण्यासाठी प्राणच जणू पणाला लावायचे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात श्रीनिवास कुलकर्णी आणि द. भा. धामणसकर यांच्या साहित्याचा आढावा घेणारा आठवणीतील पानं हा विशेष कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं डॉक्टर सोमनाथ कोमरपंत आणि डॉक्टर वैशाली जावळेकर यांनी. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं उमा कुलकर्णी यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आताच आपण साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. आता ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात हा खेळ सावल यांचा या चित्रपटातलं हे गाणं.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या। स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता।
2: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव

0: ओपन एअर लॉन्ड्री आहे.
1: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं. श्रोतेहो स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या.
4: लवकर टिफिन पॅक करा. राजू, मोबाईल सोड.
5: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
4: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
5: मग योग्य नंबर
4: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
5: तुम्ही तर वाचवलं ताई.
4: कामापासून नाही.
6: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
7: ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RBI Life, इससे बेहतर कुछ नहीं.
8: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RBI Life की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
9: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. आणि कुपोषित बालकांमधल्या टीबी तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करणार आहेत. त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये

पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षासंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारला केल्या आहेत. केंद्राने राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीचं पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. केवळ न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून न राहता केंद्र आणि राज्य सरकारनं आवश्यक कायदेशीर प्रशासकीय आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या 4 ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारे तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाने, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे. यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रस्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली आहे. प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैवरासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेरणी वाहनं, हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे. तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचं वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये क्षयरोग तपासणीची
कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बालकांची क्षयरोग तपासणी, निदान आणि उपचारासाठी मानक कार्यपद्धती, प्रशिक्षण, निदान सुविधा आणि औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. तपासणी आणि निदानाची माहिती निक्षेप

पोर्टलशी जोडण्याचं काम सुरू असून रुग्णांची नोंदणी, उपचारांचा मागोवा आणि परिणामांचे परीक्षण करण्यात येत आहे. क्षयरोगाचं निदान झालेल्या बालकांना निक्षय पोषण योजना आणि निक्षय मित्र उपक्रमांतर्गत पोषण सहाय्याशी जोडण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे खासगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी बंगळुरू इथं सांगितलं की इस्रो सरकारी संघटना असून त्याच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. CII आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाच्या वेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या धोरणांनुसार आता अंतराळ क्षेत्र खासगी उद्योगांना खुलं झालं असून तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल असंही ते म्हणाले. इस्रोच्या विविध प्रकल्पांमध्ये 80% गुंतवणूक भारतीय उद्योगांची आहे. 450 भारतीय उद्योग इस्रोसाठी काम करत आहेत. तसंच इस्रोसाठी सरकारनं पुरेशी तरतूद केलेली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. इस्रोचा व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्याय दंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडे तत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त NDRFच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात 1 जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात MPSC परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर आणि कुपोषित बालकांमधल्या TB तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: बँकेच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत.
4: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या। स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता।
2: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे।
1: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं।
3: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये। 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, 10 वर्षांपूर्वी मोबाईलवरून पैसे पाठवणं ही संकल्पनाच अनेकांसाठी नवी होती. पण आज चहाची टपरी असो, भाजीवाला असो, रिक्षा चालक असो किंवा मोठं शॉपिंग मॉल, पैसे देण्यासाठी पाकिट उघडण्यापेक्षा मोबाईल काढणं अधिक सहज झालंय. QR कोड स्कॅन केला, UPI पिन नमूद केला आणि काही सेकंदात व्यवहार पूर्ण. एका दशकात भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांची सवय इतकी रुजली की UPI हा भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा चेहरा बनला. याच UPIच्या दशकपूर्तीच्या प्रवासाचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, 11 एप्रिल 2016 हा भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या इतिहासातला महत्वाचा दिवस. याच दिवशी UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेसची सुरुवात झाली. वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया सोपी करणं, ग्राहकाला बँक खाते क्रमांक, IFSC यांसारख्या तपशिलांच्या गुंतागुंतीपासून शक्य तितकं दूर ठेवणं आणि मोबाईलच्या माध्यमातून जलद, सुरक्षित आणि सोपा डिजिटल व्यवहार उपलब्ध करून देणं हा UPIचा प्राथमिक उद्देश होता. सुरुवातीला UPIचा वापर तुलनेनं कमी होता, पण नंतर हळूहळू UPIनं

0: ग्राहक, व्यापारी आणि बँकिंग व्यवस्थांना एका डिजिटल व्यासपीठावर जोडायला सुरुवात केली आणि त्यानंतर डिजिटल आर्थिक व्यवहारांमधल्या क्रांतीचा वेगवान प्रवास सुरू झाला. 10 वर्षांपूर्वी UPI सुरू झाले. भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या प्रवासातला हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा ठरला आहे. UPIची व्याप्ती आणि पोहोच पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी UPIच्या दशकपूर्तीनिमित्त समाज माध्यमावर म्हटलं होतं.
1: साथियों, बीते दशक में भारत के जिस रिफॉर्म ने दुनिया में हलचल मचा दी है वो है UPI, भारत का डिजिटल पेमेंट सिस्टम. ये सिर्फ एक ऐप नहीं है, ये पॉलिसी, प्रोसेस और डिलीवरी के एक शानदार कन्वर्जेंस का प्रमाण है. जो लोग कभी बैंकिंग और फाइनेंस से जुड़े बेनिफिट्स के बारे में सोच भी नहीं सकते थे, UPI देश के ऐसे नागरिकों को सर्व कर रहा है. ये जो डिजिटल इंडिया है, डिजिटल पेमेंट सिस्टम है, जनधन, आधार, मोबाइल की ट्रिनिटी है, ये रिफॉर्म किसी कंपल्शन से नहीं हुआ है. ये हमारा कन्विक्शन था और कन्विक्शन ये था कि जिन लोगों तक पहले की सरकारें कभी नहीं पहुंची, हमें ऐसे नागरिकों का इंक्लूजन करना है जिसे कोई नहीं पूछता उसे मोदी पूछता है. और इसलिए ये रिफॉर्म किए गए हैं और आज भी हमारी सरकार इसी सोच के साथ चल रही है.
0: श्रोते हो, 2025-26 या आर्थिक वर्षात UPI व्यवहारांची संख्या तब्बल 24,000 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यावरून एका दशकात UPIचा विस्तार किती प्रचंड झालाय याची कल्पना येते. आज छोट्या रकमेपासून मोठ्या व्यवहारांपर्यंत UPIचा वापर होतोय. मोबाईल क्रमांक, UPI ID किंवा QR कोड इतकीच माहिती अनेकदा व्यवहारासाठी पुरेशी ठरते. UPIची क्रांती फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही, ग्रामीण भागही या डिजिटल क्रांतीत सहभागी झालाय. मित्राला पैसे पाठवायचे असोत, बिल भरायचं असो किंवा ऑनलाईन खरेदी करायची असो, UPI हा अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग झालाय. यामुळे डिजिटल व्यवहार केवळ बँकिंग किंवा मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर तो समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलाय. UPIमुळे नागरिकांच्या जीवनात काय बदल झालाय याविषयी माहिती देत आहेत बँकिंग सेवा क्षेत्रातल्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस.
2: UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. म्हणजे काय, अशी एक यंत्रणा ज्याच्यामध्ये रिअल टाईम व्यवहार होतात. आता रिअल टाईम म्हणजे आज आत्ता ताबडतोब, म्हणजे लगेच बटन दाबलं की पैसे इकडनं तिकडे गेले, व्यवहार झाला. हे त्याचं वैशिष्ट्य आहे की UPIचं, की रिअल टाईम होतं, लगेच जातं. दुसरं ह्याचं ना फायदा असा झाला की लोकांकडे फोन आहेत सगळ्यांकडे, पण फोनमार्फत आर्थिक व्यवहार करणं आणि तेही सहज, सोपं आणि सुरक्षित असं जे आहे ते या युनिफाईड पेमेंट इंटरफेसने UPIमुळे झालं. बरं, ह्याच्यात आहे काय की माझं एकापेक्षा अधिक बँकेमध्ये खातं असेल, म्हणजे बाबा ह्या खात्यामध्ये थोडे कमी पैसे आहेत पण त्या खात्यामध्ये जास्त पैसे आहेत आणि एकापेक्षा अधिक खाती आहेत, तर ह्याच्या आधी काय होतं की त्या त्या बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा त्या त्या बँकेच्या ऑनलाईन व्यवहारांची जी काही पद्धत असेल तिकडे जाऊन हे करायला लागायचं. पण UPIमुळे झालं काय की माझी कुठल्याही बँकेतलं खातं मी वापरून ते व्यवहार, ते ट्रान्झॅक्शन करू शकते. हा एक फायदा झाला, त्याच्यामुळे मला कटकट कमी झाली. मी खूप सारी बँक अकाउंट माझ्या UPIशी जोडून ठेवायची एकदाच, आणि मग ही नाही तर ती, ती नाही तर ती, कुठल्याही बँक अकाउंटमधनं व्यवहार करायचा. बरं, हे करताना VPI म्हणजे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस किंवा UPI ID किंवा IFSC ह्या ज्या सगळ्या टेक्निकल गोष्टी, नंबर असतात ना, ते द्यावेच लागत नाहीत. त्याच्यामुळे कुठलीही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जातच नाही, त्याच्यामुळे एकदम सुरक्षित, सेफ. करायचं काय तर स्कॅनिंग नुसार तो QR कोड स्कॅन करायचा आणि पैसे पाठवायचे. त्या QR कोडमध्ये आपल्याला कोणालाच काहीच कळत नाही, एक नक्षी असते, त्याच्यासमोर आपला मोबाईल धरला की काय व्हायचं ते होतं. त्याच्यामुळे रिस्क पण कमी आहे. हे सहज, सोपं, सुरक्षित असे तिन्ही क्रायटेरिया पूर्ण करणारं ॲप किंवा सुविधा असल्यामुळे हे एकदम गेम चेंजर ठरलं. खूपच व्यवहार वाढले, कारण इतके सोपे व्यवहार करणं यापूर्वी शक्यच होत नव्हतं, TDS होतं. किंवा इव्हन पूर्वी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे आत्ताही आहेत, तर ते ह्यांनी रिप्लेस केलं. कारण ते कार्ड घाला, मग ते व्हॅलिड इनव्हॅलिड बघा, पिन घाला, हे काहीच करायला लागत नाही. आणि फोन आणि कार्ड

0: दोन वेगळ्या गोष्टी वापरायला लागायच्या, त्या पण वापरायला लागत नाही. याच्या सगळ्याचा परिणाम म्हणून 56 कोटी युजर्स आहेत आत्ता. 25 बिलियन ऑगस्ट एंड अखेर ट्रान्झॅक्शन झाली आहेत साधारण 314 लाख कोटी रुपयांची. शिवाय ह्याच्यामध्ये 11 देश पण आपण कव्हर केलेले आहेत, म्हणजे फ्रान्स, लंका, सिंगापूर, मालदीव्ज अशा 11 देशांमध्ये सुद्धा यांनी पैसे पाठवता येतात रिअल टाईम. आता एवढं सगळं सुंदर गोष्टी ह्याच्यामध्ये असल्यामुळे सहज आहे, सोपं आहे, सुरक्षित आहे, एका फटक्यात आहे, सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे हे एकदम गेम चेंजर ठरलं. ट्रान्झॅक्शन खूप वाढली, अमाऊंट खूप वाढल्या आणि तरी प्रॉब्लेम काही आलेले नाहीत, त्यामुळे हे एकदम जादूई आहे, सेफ आहे.
1: श्रोते हो, UPI मुळे ग्राहकाला सुविधा मिळालीच, पण त्याचबरोबर फिनटेक अर्थात आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांसाठीही एक मोठं डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झालंय. यावर आधारित विविध ॲप्स, डिजिटल बँकिंग सेवा, क्रेडिट सेवा, ऑनलाईन आर्थिक सेवा आणि अनेक नव्या डिजिटल उत्पादनांचा विस्तार झालाय. याचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धा. ग्राहकाला डिजिटल व्यवहारासाठी अनेक पर्याय मिळाले, सेवा अधिक सोप्या करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आणि शेवटी या सगळ्याचा ग्राहकाला फायदा झाला. फिनटेक आणि UPI याविषयी माहिती देत आहेत बँकिंग सेवा क्षेत्रातले अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस.
0: फिनटेक आणि UPI यांचं काय बरं नातं आहे? तर फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी, म्हणजे कुठलंही असं तंत्रज्ञान की ज्याच्यामधून आर्थिक व्यवहार आणखी सोपे, आणखी सहज आणि आणखी सुरक्षित होतील. असं कुठलंही सॉफ्टवेअर असेल, मग ते कुठलीही टेक्नॉलॉजी असेल, ॲप्लिकेशन असेल, जे ह्याच्यात मदत करेल, म्हणजे डिजिटल पेमेंट सिस्टीम असेल, ऑनलाईन असेल, लेंडिंग म्हणजे कर्ज देता पण येतं, घेता पण येतं, अशी पण काही सॉफ्टवेअर आहे. आपल्याला अचानक मेसेज येतो एखादा की अमुक ढमुक बँकेने तुम्हाला कर्ज मंजूर केलेलं आहे, तर तुम्ही या आणि घेऊन जा, किंवा ऑनलाईन जा, असं असं माहिती भरा आणि पैसे तुमच्या खात्यात क्रेडिट होतील. म्हणजे जिथे आपल्याला कागद लागत नाही, सही करावी लागत नाही, चालत जाऊन एकमेकांची तोंडं बघायला लागत नाही, असं सगळं आपोआप सुशेगात होतं. काय होतं हे? तर आर्थिक व्यवहार होतात. असं जे काही असेल, जी काही टेक्नॉलॉजी असेल, तंत्रज्ञान असेल, त्याला सगळ्याला म्हणायचं फिनटेक. आता हे फिनटेक जे प्रकरण आहे ते आणि UPI यांचं काय बरं नातं आहे? तर फिनटेक आणि UPI यांचं नातं असं आहे की पूर्वी काय होतं, एक माणूस दुसऱ्या माणसाला पैसे द्यायचा आणि दुसरा माणूस पहिल्या माणसाला वस्तू द्यायचा किंवा सेवा द्यायचा. तर हे माणूस टू माणूस, एक माणूस टू दुसरं माणूस, एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, असे हे व्यवहार व्हायचे. आता काय व्हायला लागलं, बिझनेसमन म्हणजे किराणेमालापासून ते जमीन विकत घेईपर्यंतचे सगळे व्यवहार मध्ये एक व्यक्ती जी असते ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती असते, एकटी व्यक्ती असते, एक माणूस असतो, आणि दुसऱ्या बाजूला जे असतो तो बिझनेसमन असतो, ज्याच्याकडे खूप लोकांकडनं पैसे येणार असतात आणि तो खूप लोकांना सर्व्हिस देणार असतो, किराणे मालपासून बिल्डरपर्यंत. हे कसं काय शक्य होतं UPI मार्फत? कारण UPI मध्ये अनेक बँकांच्या अकाउंटचा एकाच ठिकाणी कनेक्ट असतो, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी बँकांची अकाउंट जोडली गेलेली असतात, त्यामुळे कुठल्याही बँकेच्या कुठल्याही अकाउंटमधनं पैसे जाऊ शकतात. घेणाऱ्याकडे काय असतं? QR कोड असतो. तो QR कोड एकदा घेतला बिझनेसमननी, कुठलाही धंदा असू दे, त्याचा किराणे माल असो नाहीतर मोठा बिझनेसमन असो, QR कोड एकदा घेतला की त्या QR कोडच्या माध्यमातून पैसे इकडे तिकडे जातात आणि व्यवहार होतात. आता हा जो QR कोड आहे तो एकदाच घ्यावा लागतो, ते घेताना त्याला अगदी मिनिमम पैसे लागतात, 100-500 इतकेच. त्याच्यानंतर त्याचं महिन्याचं भाडं द्यावं लागतं किंवा वर्षाचं भाडं द्यावं लागतं, ते त्या त्या बँकांवर डिपेंड असतं. आता एकदा QR कोड छोट्याशा किमतीत घेऊन झाला, चिमुकल्या पैशांमध्ये आपण त्याचं मासिक भाडं किंवा वार्षिक भाडं दिलं, त्या फक्त एका गोष्टीमुळे आपल्याला घर बसल्या किंवा दुकानात बसल्या बसल्या पैसे येतात आणि ते आलेले लगेच कळतात. आपण कधी कधी ऐकतो बघा साऊंड बॉक्समधून की 228 रुपये प्राप्त हुए, हे जे आहे हे त्याला ऐकू पण येतं, त्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा पण होतं आणि SMS ने तर त्याला कळतं पण. आणि हे सगळं होतं एका मिनटात, रिअल टाईम, आज आत्ता ताबडतोब बटन दाबल्यावर लगेच. तर हे एवढं झाल्यामुळे कोट्यावधी छोटे छोटे मर्चंट, किराणे माल, दूधवाला, फुलवाला, हॉटेलवाले, असे सगळेजण पटापट या आर्थिक व्यवहारांच्या मोठ्या सर्कलमध्ये आले. त्यांनी QR कोड घेऊन टाकले आणि हे जी सगळी अर्थव्यवस्था आहे ह्याच्यामध्ये ते डिजिटलच्या माध्यमातून आले

0: आणि फिनटेक खूप वाढलं, त्याच्यामुळे व्यवहार वाढले, कारण ते सेफही आहे, सोपंही आहे आणि सुरक्षित पण आहे, सहज आहे, काहीच आपल्या त्याच्यामध्ये रिस्क नाही आहे, जोखीम फारशी नाही आहे. हे सगळं असल्यामुळे परवा मी प्रॅक्टिकली सांगते, भिकारी गळ्यामध्ये क्यू आर कोड घेऊन बसलेला, म्हणजे तिथपर्यंत आता हे गेले, त्याच्यामुळे हे खरंच आश्चर्यकारक आणि टेक्नॉलॉजी की कमाल आहे.
1: श्रोते हो, UPI आज डिजिटल व्यवहारांची सवयच बदलून टाकली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेनं अनेक क्षेत्रांचा चेहरा मोहरा बदललाय. आता AIचा प्रभाव फिनटेक क्षेत्रावरही वाढतोय. AI व्यवहारांचा डेटा तपासू शकतं, संशयास्पद व्यवहारांच्या पद्धती ओळखायला मदत करू शकतं, फसवणूक रोखण्यासाठी संकेत शोधू शकतं, ग्राहकाच्या आर्थिक गरजा समजून घेऊन अधिक वैयक्तिक सेवा द्यायला मदत करू शकतं. फिनटेक समोर केवळ तंत्रज्ञान महत्वाचं नसेल, डेटा सुरक्षा, गोपनीयता, पारदर्शकता आणि मानवी देखरेख यांनाही तितकंच महत्व असेल. AIच्या मदतीनं पैशांशी संबंधित सेवा आणखी स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी शेवटी ग्राहकांचा विश्वास हाच केंद्रस्थानी राहणार आहे. UPIची सुरुवात भारताच्या गरजेतून झाली, पण आज त्याचा प्रवास भारताच्या सीमांपलीकडे पोचलाय. जगातले अनेक देश भारताच्या UPI मॉडेलकडे पाहतायत. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांसोबत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भारत सहकार्य करतोय. म्हणजेच 10 वर्षांपूर्वी शिकलेली डिजिटल आर्थिक व्यवहारांची नवी भाषा भारत आता जगाला शिकवतोय. भारत आता केवळ सहभागी नाही तर मापदंड निर्माण करणारा देश ठरतोय. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
1: द कोल्हापूर अर्बन बँक।
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वर। मंडळी, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, ऐकूया माझं शेत माझं शिवार।
3: माझं शेत माझं शिवार।

0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज सोमवार आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5, 6, 7, 8 व 9 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची

0: शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 94%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 84 ते 85%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 5, 6, 7, 8 व 9 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 71%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 5, 6, 7, 8 व 9 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 69 ते 72%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. जमिनीमध्ये भेगा पडलेल्या असल्यास ओलावा कमी होऊ शकतो. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकामध्ये हलकी कोळपणी करावी. पिकांमध्ये तण नियंत्रण करावे. पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
2: रामराम पाहुणं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
3: आणि अक्काचा नमस्कार.
2: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमनाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
3: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत. तर भाऊ, कार्यक्रमातलं उशिरा आलेलं हे पहिलं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत गंगाधर शंकर वाठारकर, मुक्काम पोस्ट उगार खुर्द, बेळगाव इथून.
2: बर.
3: तर भाऊ, यांनी एकाच पत्रामध्ये दोन हुमानांची उत्तरं लिहून पाठवली आहेत. एक म्हणजे आपण काठीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याबद्दलचं, आणि दुसरं आपण रक्षाबंधनबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर यांनी लिहून पाठवलं आहे. भाऊ, पुढं हे पत्रामध्ये असं म्हणतायत की माझ्या पत्राचा समावेश आपण आपल्या कार्यक्रमामध्ये केला नाही, म्हणून मी या पत्रामध्ये दोन्ही हुमानांची उत्तरं एकत्र लिहून पाठवली आहेत. तर मला इथं यांना असं सांगावं असं वाटतं की खरंच तुमची ती पत्र आमच्यापर्यंत पोहोचली नसावीत, पण तुमचं हे पत्र मात्र आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याचा समावेश आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये केला आहे.
2: नक्कीच. वळतोय पुढच्या पत्राकडे. पत्रप्रेषक आहेत देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील सोन्याची शिरोलीचे, संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परितेचे, श्रेया सोनाली, रणजित बाराड, दीपक तोडकर बाराडवाडी तालुका राधानगरीचे. यांनी आपण रक्षाबंधनबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.
3: बर. हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय राजेंद्र शेंडगे यांनी देवराष्ट्र येथून. तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय.
2: बर.
3: हे असं म्हणतात की 25 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला गाणं मनातलं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला.
2: शब्बीर आटपाडे, फैजुल्ला इजाज, इरशाद जुबेर, इम्रान हैदर, जाफर राहत, माहिरा सुफियान, लोमान आयशा, अहमद शाहिदा, अरमान सोनू मोनू, रुकडी तालुका हातकणंगलेचे श्रोते यांनी अभिप्राय दाखल हे पत्र पाठवलंय. आपकी पसंद, गीत बहार, गाता रहे मेरा दिल हे कार्यक्रम आवडतात. त्याचबरोबर पुढे यांनी रक्षाबंधनाच्या आणि ईद ए मिलादच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत.
3: बर. पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर यांनी जळगाव इथून. वैष्णवी जगदाळे, हरसुल सावंगी, औरंगाबाद.

0: वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते रिधोरादेवी रुद्रकोळकर वाकुणी तालुका बदनापूर इथून. तर यांनी आपण रक्षाबंधनबद्दल जे हुमन विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि आम्हाला 24 ऑगस्ट रोजीचा रामराम पाहुणा हा कार्यक्रम खूप आवडला असं त्यांनी कळवलं आहे.
1: रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र. पत्रप्रेषक आहेत जयहिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायराबानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, सिमर, इलान आणि करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी आयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद.
0: बर,
1: याबरोबर त्यांनी विविध कार्यक्रम आवडत असल्याचं देखील पत्रात नमूद केलंय.
0: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत सैनिक टाकळी इथून वसंत अण्णा, अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, प्रियांका, श्रावणी, सुप्रिया, राजश्री, जयश्री, वैष्णवी, हर्षदा, अर्पिता, माहेश्वरी आणि श्राव्या यांचं. तर अचूक उत्तरासोबतच हे असं म्हणतायत की आम्ही सर्वजण चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आवडीनं पाहत असतो.
1: विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता, अनिकेत, माई चव्हाण वारणा शहापूरहून, तर सतीश, आतिश, स्वाती, वर्षा, श्रमण आणि श्रुमेण वाघमारे MIDC चंदननगर साताराचे श्रोते यांनी सुद्धा रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि रामराम पाहुणं शेतकऱ्यांचे आवड हे कार्यक्रम आवडतात असं कळवलंय.
0: बर, कार्यक्रमातलं पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री भद्रकाली श्रोता संघ हळदी इथून अजित मामा टिपुगडे, सविता मामी टिपुगडे, अविष्कार, यश, आदिती, अक्षरा, भार्गवी, उर्वी यासोबतच सागर जाधव आणि सातापा जाधव कोथळी इथून. तर यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: आजोबांची काठी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आहे. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमातून सादर झालेले श्रेया जोशी यांचे सर्व ललित बंध खूप श्रवणीय आणि चिंतनीय असे होते. तसंच परिसर या कार्यक्रमात जगाच्या सृष्टीमध्ये पर्यावरणात वनस्पतींचं आणि जैवविविधतेचं किती महत्वाचं आणि अनमोल योगदान आहे, त्याचबरोबर वनस्पतींना आपण जपलं पाहिजे याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल या श्रोत्यांनी धन्यवाद मानले आहेत. आणि हे पत्र प्रेषक आहेत दिही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार, विजयकुमार स्वामी, अभिलाष जंगम, शिवप्रसाद जंगम, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, सोहम, अनिकेत, महादेवीताई जंगम, वीरभद्र जंगम आणि जंगम परिवार बस्तवाड तालुका शिरोळचे, त्याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, गजबर अत्तार कुरुंदवाड, सलीम नायकवडे भैरेवाडी, सूरज मडिवाळ, गुलफाम पटेल औरवाड, भोला जाधव नृसिंहवाडी आणि सचिन राजमाने तेरवाडचे.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय हरिराम पांडुरंग लोहार यांनी कोल्हापूर इथून आणि यांनी देखील रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: बर, रक्षाबंधन हे हुमानाचं उत्तर देणारं पुढचं पत्र श्रीराम समर्थ श्रोता संघ येळगाव इथून सुनील पाटील, हिंदूराव, नितीन, पूजा, प्रसाद, आदित्य, अथर्व, नंदिनी, तन्वी, ओम, अनुज, प्राची, प्रणिल, अजिंक्य, आराध्या, स्वराली, अनुष्का, अनन्या आणि रावसो पाटील येळगावचे हे श्रोते. त्याचबरोबर किसानवाणी, आपली आवड, आपकी पसंत, गप्पा गाणी हे सगळे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असंही त्यांनी कळवलंय.
0: बर, उशिरा आलेलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत बेळगुंदी इथून मालती दातार, तर यांनी देखील रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: तर अक्का, उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
0: आणि आता कार्यक्रमात वेळ आहे ती गेल्या आठवड्यात विचारलेल्या हुमानादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची. पण सगळ्यात आधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं.
1: तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं उंच टांगलेली हंडी मानवी मनोरे रचून आम्ही गाठतो, लाह्या पोहे आणि दही लोण्याचा प्रसाद एकत्र वाटतो, गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा आनंदाचा उत्सव साजरा करतो, तर ओळखा पाहू हा कोणता उत्सव.
0: तर मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आहे दही हंडी, किंवा आपण त्याला गोपाळ काला असं देखील म्हणत असतो.
1: खरंय.
0: चला तर मग एक एक करून आपण आपल्या कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच द्यायला सुरुवात करूया. हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगावीतले श्रोते आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: दही हंडी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र आहे माझ्या हातात विश्वनाथ मोरे कणेरीवाडीचे हे श्रोते. याशिवाय त्यांनी आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आवडतात असं देखील कळवलेलं आहे.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद

0: ताळवी आशा अंकुश गोरे, छाया श्यामराव शिवडकर, आर्या अथर्व दीपाली सुनील शिवडकर, संदीप यश आणि मेघा सुभाष सातवेकर मुक्काम पोस्ट तमनाकवाडा इथले श्रोते. तर यांनी देखील आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे. अभिप्रायादाखल हे असं म्हणतात की रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडतो, कारण कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित होणारे आमचे दोन आवडते कार्यक्रम म्हणजे रामराम पाहुणा आणि शेतकऱ्यांची आवड. रामराम पाहुणा या कार्यक्रमामध्ये उशिरा आलेल्या पत्रांचाही समावेश होतो, त्यामुळं आम्हाला हा कार्यक्रम जास्त करून खूप खूप खूप आवडतो. त्यांनी काही ओळी लिहून पाठवलेल्या आहेत.
1: बर,
0: तर भाऊ, गोपाळ कलानिमित्त असं म्हणू शकतोस किंवा कृष्ण जन्माष्टमी निमित्त म्हणू शकतोस, त्यांनी एक उखाणा लिहून पाठवलाय. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, आणि रामराम पाहुणा आम्हा श्रोत्यांना आवडतो खूप खास.
1: वा, गोपाळ काला हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र माझ्या हातात आहे. अनघा आणि सुमती सुतार, शिल्पा गुडनावर, दर्श इंगळे, अंजू, छाया आणि तानाजी चौगले, उजळाईवाडी तालुका करवीर इथले हे श्रोते.
0: उत्तर देण्याचा प्रयत्न करणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते. तर यासोबतच हे असं म्हणतायत की आपकी पसंद आपली आवड हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. यासोबतच रामराम पाहुणा आणि शेतकऱ्यांची आवड हे कार्यक्रम ऐकून आम्हाला खूप आनंद होतो.
1: दहीहंडी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय या श्रोत्यांनी. श्रोते सुप्रिया ओमकार, विद्या साईनाथ, संस्कार प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरीचे.
0: अचूक उत्तर देणारं अजून एक पत्र आणि पाठवणारे श्रोते हरिराम पांडुरंग लोहार, येळवडे तालुका राधानगरी इथले.
1: अचूक उत्तर देणारं अजून एक पत्र. श्रोते आहेत स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडेचे. तर कीर्ती, अहिल्या, स्वरा, साईराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशीचे.
0: भाऊ, आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि हे श्रोते आहेत दे दणदन ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डेळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डेळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली इथले.
1: 1 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला किसान वाणी हा कार्यक्रम आवडल्याचं या श्रोत्यांनी कळवलेलं आहे. आणि सोबत गोपाळ काला हे हुमानाचं अचूक उत्तर यांनी दिले. पत्रप्रेषक आहेत वंदे मातरम श्रोता संघ, अक्षय, पूनम, अभय, प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक, पट्टण कोडोलीचे, सुशांत, कविता लोहार कागलचे, दिव्या, आकाश, नीता मांडवकर सरनोबतवाडीचे.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ, लक्ष्मीनगर हातकणंगले इथले श्रोते. महादेव खोत, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी, तुषार खोत यासोबतच गार्गी आणि शची पाटील यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर तर लिहून पाठवलंच आहे, सोबत यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतायत की 28 ऑगस्ट रोजी गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये नारळ लागवड याविषयीची जी आपण माहिती दिली ती आम्हाला खूप आवडली. यासोबतच 1 सप्टेंबर रोजी कृषी संवाद अंतर्गत सेंद्रिय शेती याविषयी स्नेहल घोरपडे यांची मुलाखत देखील आम्हाला खूप आवडली. आणि 30 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला गप्पा गाणी हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप खूप आवडला. असं म्हणत भाऊ त्यांनी एक हुमान सुद्धा लिहून पाठवला आहे.
1: बर, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये 30 ऑगस्ट रोजी सोपान चौगले यांनी दिलेली माहिती खूप उपयुक्त वाटली. त्याचबरोबर याच दिवशी परिसर या कार्यक्रमामध्ये स्वच्छता, कचरा, पाणी याविषयीची माहिती सुद्धा खूप उपयुक्त वाटली. सोबत यांनी दहीहंडी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. आणि हे श्रोते आहेत संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, पंचशील नगर, वरणगेचे.
0: पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मनीषा रावसोगस्ते यांनी मुक्काम पोस्ट राजापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून. तर यांनी देखील दही हंडी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि आम्हाला 28 ऑगस्ट रोजीचा गीतसंवाद हा कार्यक्रम खूप आवडला असं त्यांनी कळवलं आहे.
1: बर, संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया, प्रसाद म्हैसाळकर यांचं पत्र आहे. गेल्या आठवड्यात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात अनेक विषय हाताळले गेले, बरंच काही नवीन शिकता आलं. गाता रहे मेरा दिल हा गीतांचा कार्यक्रम देखील मनाला आनंद देऊन गेला. आणि गोपाळ काला हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा यांनी लिहून पाठवलंय.
0: भाऊ, हे पत्र आपल्याला पाठवलंय पोतदार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथून. शशिकांत, संदीप, विश्वासराव, लक्ष्मी, प्रमिला, कल्पना, सोन्या आणि मयुरेश पोतदार यांनी.
1: बर,
0: तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि आम्हाला 28 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला गीतसंवाद हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आपण

0: नारळ लागवड याविषयी जी माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली असं त्यांनी कळवलं आहे.
1: संपत्ती राणी, अंकिता, तानाजी, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, दत्तवाड तालुका शिरोळ इथल्या श्रोत्यांचं हे पत्र. यांनी सुद्धा दहीहंडी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: अचूक उत्तर देणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारड.

0: तुकाराम पाटील सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते, श्रेया सोनाली रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडीहून।
1: पुढच्या पत्राकडे वळतोय। सुप्रिया बोलकेवाडीकर, मेघना कुरणे, एकता उत्कर्षा, चिऊ आणि तुषार, तसंच प्रसिंक कांबळे, रेखाताई येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथून आलेलं हे पत्र यांनी सुद्धा दहीहंडी गोपाळकाला हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय।
0: हे पत्र आपल्याला पाठवलंय अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूर विलास पाटील बाळू बोडके काका पाटील सोमान अरुण कांबळे अरुण येळगुडकर चंदूर इथून आणि यांनी देखील दही हंडी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे।
1: अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र रामदास लोले, दगडू बेडगे, सुलेंद्र आवटे, सागर आणि दिलीप कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, पांडुरंग कांबळे, अरविंद कांबळे, दिलीप निगवे येळगुड इथून।
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय महादेवराव डोंगळे, शरण्या आदित्य डोंगळे यांनी राहणार घोटवडे, रेयांश खतकर, शिवतेज रश्मीन खतकर यांनी राहणार गोकुळ शिरगाव इथले श्रोते आणि यांनी देखील दही हंडी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे।
1: त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, हसूर दुमालाचे हे श्रोते, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगावचे, भाटणवाडीहून तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका आणि सीमा दगडू सुतार, तर आमजाई भरवडे तालुका राधानगरीहून कोमल, सागर, आरव सरकार, राधिका, दयानंद कांबळे आणि परिवार यांनी गोपाळकाला हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप आवडतात असंही कळवलंय।
0: हे पुढचं पत्र पाठवलंय महेश्वर रेडिओ श्रोता संघ, सारिका आणि लहुराज नवाळ यांनी मुक्काम पोस्ट महे इथून। यासोबतच डॉक्टर विशाल, डॉक्टर ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता आणि सुधाकर पाटील यांनी मुक्काम पोस्ट सोळे इथून आणि यांनी दही हंडी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे।
1: पुन्हा एकदा अचूक उत्तर देणार हे पुढचं पत्र पत्रप्रेषक निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, अजित कांबळे, सुनंदा, अनिकेत जाधव, मंगल पोवार आणि वंदना आवळेकर यांचं हे पत्र। मयूर सुतार यांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आम्ही नियमित ऐकत असतो असंही त्यांनी पत्रात म्हटलंय।
0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे आपल्या या श्रोत्यांनी। यासोबतच परिसर या कार्यक्रमामध्ये सुका कचरा, ओला कचरा याविषयी प्रिया मोहिते यांची जी मुलाखत प्रसारित केली ती खूप आवडल्याचं कळवणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय। धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकेहाळ तालुका निपाणी इथून आणि यासोबतच यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे।
1: आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि त्याचबरोबर शेतीविषयक कार्यक्रम आम्हाला खूप उपयुक्त असतात असा अभिप्राय देणारं हे आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं पत्र। पत्रप्रेषक आहेत श्रीतेज, प्रतीक्षा, तेजस, वैशाली आणि दत्ता चौगले, दोनवडे तालुका करवीरचे।
0: तर भाऊ, आजच्या कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेले आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची।
1: नक्कीच, तर श्रोते हो या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या। शुभ कार्याच्या शुभारंभी सर्वजण करतात माझं नमन, भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीला माझं होतं आगमन, 14 विद्या आणि 64 कलांचा मी अधिपती, निसर्गातील विविध प्रकारच्या आवडतात मला पत्री, लोकमान्य टिळकांनी मला सार्वजनिक उत्सव रूपात आणलं तर ओळखा पाहू मी कोण।
0: भाऊ, मला काय वाटतंय माहितीये का, या हुमानाच्या उत्तरासाठी क्ल्यू द्यायची काहीही गरज नाहीये।
1: अर्थातच,
0: कारण आपल्या श्रोत्यांना या हुमानाचं उत्तर कळालेलं आहे, ते त्यांनी लिहिलेलं सुद्धा आहे पत्रावर, फक्त पत्ता पुन्हा एकदा सांगण्याची बाकी आहे।
1: नक्कीच,
0: पण त्याआधी हुमान मी पुन्हा एकदा सांगते।
1: चालेल।
0: शुभ कार्याच्या शुभारंभी सर्वजण करतात माझं नमन, भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला माझं होतं आगमन, 14 विद्या आणि 64 कलांचा मी अधिपती, निसर्गातील विविध प्रकारच्या आवडतात मला पत्री, लोकमान्य टिळकांनी मला सार्वजनिक उत्सव रूपात आणलं तर ओळखा पाहू मी कोण। तर मंडळी, या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा। त्यासाठी आमचा पत्ता आहे
1: रामराम पाहुणा, किसानवाणी विभाग, द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिन 416003।
0: तेव्हा मंडळी तुमचं हुमानच उत्तर

0: उत्तर आणि अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
1: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन होमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
0: आणि अक्काचा नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.

0: मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोपाची, पण जाता जाता आपण जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमात हायड्रोपोनिक्स चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी आपण माहिती ऐकू शकाल. हा या माहितीचा तिसरा आणि शेवटचा भाग. तर उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी प्रयोगशील शेतकरी दिनकर चौगले यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या, पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार, निवेदन सायली चौधरी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले, वर्षा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जैत रे जैत या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: वा किती छान स्माईल आहे. दातांची ठेवणी सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते.
3: खरं तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. आणि हो, त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवरही.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
5: आकाशवाणी मुंबई

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खासगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन. आणि दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करतील. त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाड तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली. प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैव रासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेरणी वाहनं, हलक्या वजनाचे

आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे. तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देश 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पोलीस दलाला केलं. राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज गोवा पोलिसांना प्रदान केल्यानंतर ते गोव्यात तळेगाव इथं बोलत होते. सायबर गुन्ह्यासंदर्भातली हेल्पलाईन 1930 साठी नवीन AI ध्वनी सहाय्यकाचं उद्घाटनही त्यांनी केलं. या हेल्पलाईनवर 121 भाषांमध्ये तात्काळ मदत पुरवली जाते. त्याआधी पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी MPSC उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरिता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षासंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. MPSC पेपरफुटी प्रकरणी आज कोल्हापुरातही MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केल्या आहेत. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं खाजगीकरण होणार नाही असल्याच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी बंगळुरू इथं सांगितलं की इस्रो सरकारी संघटना असून त्याच्या खाजगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. CII ने आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाच्या वेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या धोरणानुसार आता अंतराळ क्षेत्र खासगी उद्योजकांना खुलं झालं असून तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल असं ते म्हणाले. इस्रोच्या विविध प्रकल्पांमध्ये 80% गुंतवणूक भारतीय उद्योगांची आहे. 450 भारतीय उद्योग इस्रोसाठी काम करत आहेत. तसंच इस्रोसाठी सरकारनं पुरेशी तरतूद केली आहे असं त्यांनी सांगितलं. इस्रोचा व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त NDRFच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्ली महानगरपालिकेला दिले. इमारतीचं बांधकाम करण्यासाठी

0: आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का याची तपासणी करून प्रशासकीय पातळीवरच्या त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसंच दिल्लीतल्या सर्व पेईंग गेस्ट निवासस्थानं आणि वसतिगृहांचं एका आठवड्याच्या आत सर्वसमावेशक लेखापरीक्षण करण्याचे निर्देशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले. नेपाळमधल्या महापुराच्या आपत्तीदरम्यान बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवता यावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी डीएनए नमुन्याबाबतची माहिती पाठवावी असं आवाहन चीनमधल्या भारतीय दूतावासानं केलं आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त कोडीस आराखड्याच्या स्वरूपातली ही माहिती पडताळणीसाठी चीन प्राधिकरणाकडे पाठवली जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 12 सप्टेंबरला जालन्यात आंतरवाली सराठी इथं बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा समाजातल्या बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस असून आपल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केला. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मुंबईकडे जाण्याचा निर्णय बैठकीत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदींच्या याद्या राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये लावल्या जाणार असून कुणबी दाखले मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखून मराठा आरक्षणाबाबतच्या प्रत्येक मुद्द्याविषयी गांभीर्यानं कार्यवाही करावी अशा सूचना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हिंगोलीमध्ये ऑटोरिक्षा आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 4 जण जखमी झाले. मृतांमध्ये माय लेकींचा समावेश आहे. औंढा नागनाथ ते झिरो फाटा या रस्त्यावर कळंबा पाटी ते गुंडा पाटी या दरम्यान आज दुपारी हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खाजगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन. आणि दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 वर. दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमेश ठाकरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात वऱ्हाडी गीत.

धुंडाले लागलो सारं घर पालत केलं कुठंच दिसत नव्हतं सारं घर पालत केलं कुठंच दिसत नव्हतं स्वयंपाकघरामध्ये पोरग शौर्या दाबत होत इष्टांडावर येत नाहीत

0: कर्याची कुंग्याची ऐट बघा ही बोलण्याची दनकाय मॅडम साहेबाची
1: दनकाय मॅडम साहेबाची।

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शीतल खांडकर यांच्या आवाजात शंकर रामधनी यांचं गीत.

भावधारामध्ये आता ऐकूया वि स खांडेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं गीत. या गाण्याला स्वरसाज चढवला आहे प्रशांत कालंद्रेकर यांनी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण लियाकत अली खान यांचं सारंगी वादन ऐकलं. राग होता बागेश्री. विलंबित गत एक तालात द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ होती विश्वनाथ शिरोडकरांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

वाह किती छान स्माइल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते. खरं तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करताय डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. आणि हो त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवरही.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रम
1: प्यार में सारा आलम हो बैठे हो बैठे।
0: तालात निबद्ध आहे बोल आहेत रसिया ना जा, तर द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे बोल आहेत माने ना जियरा। त्यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांची, तर हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची। ऐकूयात पंडित चंद्रशेखर वझे यांचं गायन राग मारू विहाग।

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित चंद्रशेखर वझे यांचं गायन ऐकलत, राग होता मारू बिहाग. विलंबित गत एक तालात निबद्ध होती, बोल होते रसिया ना जा, तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती, बोल होते माने ना जियरा. त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकरींची, तर हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर संदीप बडगू.

0: जर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: interval of 25 days. The Election Commission today announced bipoll to Nagaon Lok Sabha seat in Assam. It has also announced assembly bipolls for two seats each in Tamil Nadu and West Bengal and one seat in Puducherry. Reigning world champion Sheetal Devi has confirmed a medal for India by storming into the women's compound individual final on the third day of the stage 3 of World Archery Para Series in Ahmedabad today. In an all-Indian semi-final, the armless archer from Jammu defeated Sarita. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीच्या ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री. जय हिंद.